FM 105.5 MHz वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 15 अश्विन शके 1948 अर्थात 7 ऑक्टोबर 2026 पहाटेचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगल ध्वनीनं.

आपण ठेवून केल्या आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर सकाळचे 6 वाजतात. सभेच्या सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत, काही क्षणातच.

0: श्रोते हो, आम्ही ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्स वर.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. पहाटेचे 6:06 झाले आहेत. श्रोते हो, पहाटेची प्रसन्न वेळ आणि सोबत जर असेल तितकंच प्रसन्न भक्ती संगीत, तर सुरुवात करूयात कार्यक्रमाला भक्ती संगीत. हे गीत आहे सुमन कल्याणपुरेने गायलेलं. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलाय कमलाकर भागवत यांनी.

श्रोते हो, या नंतरची भक्ती रचना आहे लता मंगेशकर यांनी गायलेली. ही संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आहे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, आणि आता आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा शेवट करतो आहोत. या देशभक्ती गीतानं जे लिहिलंय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. संगीत मधुकर गोळवलकर यांचं आहे, तर गायिका लता मंगेशकर आणि सहकारी.

0: 6 वाजून 35 मिनिटं झाले आहेत आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात कवी केशवसुत यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं चिंतन आपल्याला ऐकता येईल. याचं लेखन केलंय चंद्रकांत पालवे यांनी आणि यांचा वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 वेळ असेल दिनविशेषची. इतिहासात आजच्या दिवशी कुठल्या घटना घडल्या या आम्ही आपल्याला सांगत असतो. आज सकाळी 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 आपल्याला आस्वाद घेता येईल सुगम संगीताचा. आपल्या आवडीच्या मराठी गजला आपण ऐकू शकाल सकाळी 8:40. आज सकाळी 9:30 अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. वेळ लक्षात घ्या सकाळी 9:30. सकाळी 10 विविधा या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम नारी विश्व. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन समीधा खाकरे यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. गीतगंगा हा फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम आज सकाळी 10:30 आणि त्यानंतर 11 वेळ आहे श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकण्याची आपकी फरमाईश. आज दुपारी 12 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ. श्रोते हो, उद्या म्हणजे गुरुवार 8 ऑक्टोबरला प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:05 उद्या भक्ती संगीत आणि 6:40 विचार पुष्प. यात लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. लेखन चंद्रकांत पालवे यांचं, तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. उद्या सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून. उद्या सकाळी 7:45 मिश्र संगीत. सकाळी 8:40 वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं समन्वित कार्यक्रम उद्या सकाळी 9:30 अस्मिता वाहिनीवरून. उद्या सकाळी विविध या मालिकेत आपण ऐकू शकाल कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार. यात स्वच्छ दूध निर्मिती या विषयावर डॉक्टर प्रतीक सुनील बोरुडे यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. गीतगंगा कार्यक्रमाची वेळ रोजचीच आहे सकाळी 10:30 आणि उद्या सकाळी 11 नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम नयेतराने आणि दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम सहक्षेपित होईल आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज आणि उद्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या आम्ही त्यांच्या नियोजित वेळेतच सहक्षेपित करू. श्रोते हो, तर हे होते आमचे आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. वेळ लक्षात घ्या सकाळचे 6:40 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रम विचार पुष्प.
1: सामाजिक परिवर्तनाविषयीचं, समाजक्रांती विषयीचं

0: भान आणि या कार्यासाठी लागणाऱ्या सामर्थ्याविषयीचा आत्मविश्वास हे सारं काही कवी केशवसुत यांच्या काव्यात आढळतं. केशवसुत म्हटलं की प्रामुख्यानं त्यांची एक तुतारी द्या मज आणुणी ही अर्थात तुतारी कविता आठवते. या कवितेनं आधुनिक कवितेचं युग अवतरलं. स्फूर्ती या कवितेनं कवी प्रतिभावंतांना सामाजिक उत्तरदायित्वाचं नवं भान दिलं. तसंच नवा शिपाई या कवितेनं सामाजिक परिवर्तनाला प्रेरक ठरणारी गतिमान समता, सविनय आणि बंधुता ही विचारमूल्ये दिली. समाज या लौकिक विषयाला काव्यानुभवाचा विषय म्हणून केशवसुतांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. समाज हा जसा केशवसुतांचा चिंतनाचा विषय होता तसाच प्रेम आणि निसर्ग हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होत गेला. जीवनाला व्यापून टाकणारी, मानवी मनाला व्यापून टाकणारी प्रेमभावना हीच मानवी सुखदुःखाचं मूलस्रोत आहे. प्रीती मिळेल का शेजारी, प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का बागेत, प्रीती मिळेल का हो शेतात, प्रीतीची नसे अशी ग मात पहा शोधून हृदयात. शब्द कळा, कल्पनाविलास, प्रतिमा सृष्टी या दृष्टीनं वरवर पाहता साधी आणि सामान्य वाटणारी ही कविता लौकिक भावनाविषयीचं नवं भान, नवं परिमाण देत होती. कवी केशवसुतांच्या काव्य लेखनाचा कालावधी 1885 ते 1905 असा आहे. केशवसुतांनी पहिली कविता खिडकीकडं मौज पहावयास 1885 मध्ये लिहिली. प्रारंभीच्या काळात त्यांच्यावर संस्कृतमधील विदग्ध काव्याचा प्रभाव जाणवतो. संस्कृत काव्यातील शृंगारिक वर्णनं, विविध संकेत आदींचा संस्कार त्यांच्या काव्यात जाणवतो. प्रारंभीच्या काही कवितांना दैवाधीनता प्रकट होते. बहुतांशी कवितांमध्ये वियोगाचं, विरहाचं दुःख आहे. कलावंताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी कविता केशवसुतांनी 1886 मध्ये लिहिली. अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता म्हणून, सांगावया कोण तुम्ही कवीला, आहात मोठे पुसतो तुम्हाला. सर्जनशील कल्पकतेची संकल्पना केशवसुत यांनी मांडली होती. अधूनमधून प्रतिभास्पर्श कमी होत असल्याची जाणीव केशवसुतांना होत असावी म्हणून प्रीतीभावनेचा आश्रय घेऊन कवितेलाच प्रेयसी म्हणून तिची आळवणी त्यांनी केली असावी. प्रीतीभावनेनं झपाटलेल्या माणसाची मनस्थिती आणि भाववृत्ती केशवसुतांनी फिर्याद आणि रुष्ट, सुंदरीस या रूपकाव्य कवितांमधून व्यक्त केलेली आहे. उत्कट प्रेमकविता वाटणाऱ्या या कविता मूळतः कवीच्या सर्जनशील कल्पकतेला उद्देशून आहे. केशवसुतांनी निसर्ग कविता लिहिली नाही. निसर्गाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन त्यांनी दिला. प्राचीन कवींपेक्षा वेगळ्या दृष्टीनं केशवसुत निसर्गाकडे पाहत होते. परमेश्वर हा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असतो. कोणत्याही क्षणी तो प्रकट होतो. निसर्ग हे परमेश्वराचंच एक रूप आहे असं केशवसुत समजत. सृष्टीमध्ये सौंदर्य आहे, काव्याला लागणारे सगळे विषय सृष्टीत आहेत. असं एकही रहस्य नाही की जे पुष्पामध्ये प्रकट होत नाही. शेतकरी जसं शेतामधून समृद्ध पीक आपल्या घरी नेतो आणि साठवून ठेवतो, त्याचप्रमाणे सृष्टीची जमीन कवीला सौंदर्याचं अमाप पीक देतं की तेच सौंदर्यधन आपल्या काव्यात साठवून ठेवतो. निसर्ग आणि मानव यांच्यातील साहचर्य, सख्य संबंध आणि त्यांच्यातील अनुबंध या सर्वांचं भान कवी केशवसुतांना होतं. निसर्ग आणि मानव यांचा सहवास असला तरी त्या दोघात प्रचंड दरी आहे. निसर्ग सुंदर, आनंदी आहे, प्रसन्न आहे, चिरतरुण आहे. उलट मानवी जीवनात या सर्व गोष्टींचा अभाव आहे.
1: श्रोते हो, विचारपुष्प या कार्यक्रमात कवी केशवसुत यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. याचं लेखन केलं होतं चंद्रकांत पालवे यांनी, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत आणि आता सुरुवातीला ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम. आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेप

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा सादर करते धीरज केदारी। श्रोते हो नमस्कार। मागच्या भागात आपण शरद ऋतूतील आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी माहिती ऐकली। या भागात शरद ऋतूत उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय पथ्य याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। मागच्या भागात मी उल्लेख केला त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते। बऱ्याच लोकांना लघवीला आग होणे, प्रमाणतः कमी होणे अशा तक्रारी दिसून येतात। अशा वेळेला 2 टेबलस्पून धने 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून थंड करून दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्यायल्यास आराम मिळतो। लघवीचे प्रमाण जर कमी असेल तर गोखरू पावडर 1/2 चमचा या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळेला पाण्यासोबत घेतल्यास प्रमाण वाढायला मदत होते। उष्णतेमुळे आणि तिखट पदार्थ सेवन केल्यामुळे अनेक जणांना शौचास आग होते आणि बऱ्याचशा वेळेला रक्त देखील पडतं। साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये अशी तक्रार उद्भवते। अशा वेळेला 1 चमचा ज्येष्ठमध पावडर आणि तूप रात्रीच्या जेवणाच्या आधी घेतल्यास आग कमी व्हायला मदत होते। त्रास भरपूर प्रमाणात असेल तर कामदुधावटी 2 गोळ्या त्यामध्ये बारीक करून घातल्यास आग अजून कमी होते आणि रक्त पडणं देखील थांबायला मदत होते। अशा लोकांनी पुरेसं पाणी पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं। काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या। रात्री झोपताना त्या कुस्करून त्यात थोडं कोमट पाणी घालून जर त्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते। हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा या गोष्टी जाणवतात। अशा वेळेला महासुदर्शन बटी किंवा महासुदर्शन काढा यांचा चांगला उपयोग होतो। साधारणपणे 2 चमचे काढा समभाग पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो, परंतु लक्षणांच्या तीव्रतेनुरूप त्याचा डोस हा ठरवायला लागतो, त्यामुळे या संदर्भात वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा। खूप लोकांना ताप कमी झाला तरी अंगात गर्मी जाणवत राहते, अशा वेळेला गुळवेल सत्वाचा चांगला फायदा होतो। 1/2 चमचा गुळवेल सत्व पाण्याबरोबर घेतल्यास अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते। शिवाय तळहात तळपायांची आग, डोळ्यांची आग ही लक्षणं देखील कमी होतात। बऱ्याच लोकांना पायांना भेगा पडून त्या दुखतात किंवा त्याच्यातून रक्त देखील येतं, खूप कोरडेपणा असतो। अशा वेळेला शतधौत घृत लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो। वातावरणात ऊन वाढत असलं तरी आपल्याला मात्र कामासाठी बाहेर हे जायलाच लागतं, त्यामुळे त्वचा बऱ्याचशा वेळेला काळवंडते आणि कोरडी पडते। अशा वेळेला बाहेर जाताना सनकोटचा वापर जरूर करावा। रोजच्या रोज खोबरेल तेल जर त्वचेला लावलं तर कोरडेपणा कमी व्हायला मदत होते। साबणाऐवजी बेसन पीठ, साय, हळद यांचा एकत्रित लेप हा गुणकारी ठरतो। चेहऱ्याच्या त्वचेला देखील हा लेप आठवड्यातून 2-3 वेळा लावल्यास चांगला परिणाम होतो। चहा कॉफीचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरतो, त्याऐवजी सरबत किंवा फळांचे रस जरूर घ्यावेत। अशा प्रकारे काही उपाय आणि थोडी काळजी घेतली तर शरद ऋतूतील उन्हाळा म्हणजेच ऑक्टोबर हीट नक्कीच सुसह्य ठरेल असं मला वाटतं। धन्यवाद। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3

श्रुती हो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा तिसरा भाग. कोल्हा हा प्राणी गोष्टींमधून खूप परिचयाचा झालेला दिसतो, शेतकऱ्यांनाही तो चिरपरिचित आहे. बहुतेक वेळेस कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या गोष्टीच असतात, परंतु बौद्ध सिद्धांच्या तत्वचिंतनात कोल्हा हे ज्ञानवान मनाचं प्रतीक आहे असा एक अनोखा संदर्भ मिळतो. शिवदूती ही कोल्ह्याच्या मुखाची एक देवता आहे. तिच्या उत्पत्तीची कथा पाहिली असता असं कळतं की भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्यावर एक शक्ती निर्माण झाली, सगळ्या जगालाच पुरून उरावं अशी शक्ती आपल्याला मिळावी म्हणून तिने नील पर्वतावर तपश्चर्येला सुरुवात केली. तिला खूप सामर्थ्य प्राप्त झालं. नंतर रुरु दैत्याचा वध करण्यासाठी देवांनी शिवदूतीची मदत घेतली. शिवदूतीच्या हास्यातून शंखिनी आणि डाकिणी यांची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या अन्नाची सोय शंकरांनी करून दिली. दक्ष यज्ञामध्ये कितीतरी पशूंची हत्या झालेली होती, तिथे अन्न घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. ही कथा मोठं रूपक असावं असं वाटतं. म्हणजेच कोल्हे मृत प्राणी खातात. कोल्हे युरोप आणि आशियात आढळतात. जंगलं, शेती, डोंगर, सपाट कुरण तसंच वाळवंटातही ते वास्तव्याला असतात. ते रात्रींचर प्राणी आहेत. सहसा कोल्हे एकेकटे वावरतात, पण क्वचित प्रसंगी ते कळपाणी हिंडतात. कोल्हे मुख्यत्वे मृत प्राण्यांचं मांस आणि हाड खातात, त्यामुळे परिसर, पर्यावरण यांची स्वच्छता राखण्याचं बहुमूल काम ते करत असतात. ऊस आणि टरबुजाची शेती आणि बोरांची जंगल त्यांना प्रिय आहेत. कोल्ह्यांना साधारण एका तपाचं आयुष्य लाभलेलं असतं. कोल्ह्यासारख्या मृतभक्षी सस्तन प्राण्यालाही आपुलकी दाखवून त्याला देवतेचं स्थान आपल्या पूर्वजांनी दिलेलं दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्याची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकरांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात. परंतु वन्यजीव कायद्यानुसार कोल्ह्यांची शिकार करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे. परंतु कायद्याचा धाक येण्याच्या आधी खूप प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनेच त्यांना धार्मिक पैलूंनी संरक्षण दिलेलं आहे. कच्छमध्ये सर्वात उंच ठिकाणी म्हणजे कालो डुंगर या भुज जिल्ह्यातल्या ठिकाणी दत्तात्रेयांचं ठिकाण आहे. गेल्या 400 वर्षांपासून आज तगायत तिथे भाताचा नैवेद्य कोल्ह्यांसाठी दाखवला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी आसपासच्या वाळवंटी भागातून 100 संख्येनी कोल्हे तिथे आजही येतात. धर्माच्या माध्यमातून जीवजगताचं रक्षण कसं पिढ्यानपिढ्या घडत असतं याचं हे मोठं उदाहरण आहे. शिवदूती या देवतेची मूर्ती कशी असावी याचं वर्णन मूर्तीशास्त्रात आहे. या देवीची मूर्ती घडवताना तिचं तोंड कोल्ह्यासारखं असावं, तिचा रंग फिकट असावा, ती कृश असावी, तिचं शरीर चिवट असावं आदी वर्णन मिळतं. काली देवतेची पूजा करतानाही कोल्ह्याला विशेष रूपाने नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य गावाबाहेर जाऊन कोल्ह्यांना दिला जातो. 64 योगिनीमध्ये ज्वालामुखी नावाची कोल्ह्याच्या चेहऱ्याची योगिनी हिरापूर ओडिशा इथल्या मंदिरात शिल्पाकृतीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीतले सर्वच घटक एकमेकांना जोडलेले आहेत, म्हणूनच निसर्ग शृंखलेतील प्रत्येक कडीला अबाधित राखण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे हेच शिवदूती आपल्याला सांगत आहे. श्रोते हो आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला तिसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

FM 96 पूर्णांक 5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:55 आणि 20 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊयात आजचं दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 7 ऑक्टोबर. 1905 साली आजच्या दिवशी पुण्यात विलायती कापडांची होळी करण्यात आली होती. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. एकोणीसशे 1919 साली आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केलं. दिवस आजचाच होता. आजच्या दिवशी 1919 साली KLM या विमान कंपनीची स्थापना झाली. 5 छोट्या कंपन्यांचं एकत्रीकरण करून एअर फ्रान्स ही कंपनी स्थापन करण्यात आली. वर्ष 1933. दिवस आजचाच. एकोणीसशे 1971 साली आजच ओमानचा संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशन्स मध्ये प्रवेश झाला. 11 सप्टेंबर 2001 साली झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. काळविटीच्या शिकार प्रकरणात 2002 साली आजच्या दिवशी अभिनेता सलमान खान यांना वांद्रा पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आजच्या दिवशी 2008 साली लघुग्रह 2008 TC3 ही उल्का पृथ्वीवर सुदान प्रदेशात पडली. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी या लघुग्रहाचा अंदाज आधीच लावण्यात आला होता, हे इथे उल्लेखनीय. 1987 साली आजच खलिस्तान शीख राष्ट्रवादी लोकांनी भारतापासून खलिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयाला मान्यता नाही, हे विशेष. 1963 साली आंशिक अणु चाचणी बंदी कराराच्या मंजुरीवर अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी स्वाक्षरी केली. 1950 साली आजच मदर तेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची स्थापना केली. आज कुणाकुणाचा जन्मदिवस आहे ते बघूयात. 1866 साली मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले अर्थात केशव सुत यांचा जन्म झाला. अणूचं अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थ वैज्ञानिक नील्स बोहर यांचा आज जन्मदिवस आहे. 1885 साली त्यांचा जन्म झाला. 1907 साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराती नाटककार आणि लेखक प्रागजी डोसा यांचा जन्म झाला. गझल दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचाही जन्मदिवस आजच, वर्ष 1914. शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांचा आज जन्मदिवस आहे, वर्ष 1960. साली आजच्या दिवशी महाराष्ट्राचे महसूल मंत्री राहिलेले पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचं निधन झालं. वीणा या मासिकाचे संपादक बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोंबरे यांचं निधन 1999 साली आजच्या दिवशी झालं. भारतीय चित्रपट अभिनेते अरुण बाली यांनी 2002 साली आजच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला. श्रोते हो तर हे होतं आजचं दिनविशेष. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत, एफ एम बँड 101.5 MHz वर. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र। थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका।

0: मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण. ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र. थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ. संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर. ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
4: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं.

0: आईवडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोतेहो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
0: श्रोते हो, आपण ठेवून केला आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे 7:07 झाली आहे आणि आता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. पण तत्पूर्वी काही संदेश आणि त्यानंतर बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे केंद्र थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत.
4: तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी त्याच्यामध्ये जर तुम्ही AI ने अपस्किलिंग केलं ती बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे.
3: जरूर ऐका 8 ऑक्टोबरचा कामगार सभा हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30. सूत्रसंचालन राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आपण ऐकू शकाल.
5: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
6: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
5: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
3: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा. आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळी

गरजूंनी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील, महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. राज्य पोलीस दलातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी त्यांना मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाणार आहे. पोलीस कोठडीत अनैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या वारसाला नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अशा व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक छळामुळे अपंगत्व आल्याचं निष्पन्न झाल्यासही त्याला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातली सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठीची सीएम सृष्टी योजना अंमलात आणण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी राबवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या वार्षिक अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. याचबरोबर अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याला तसंच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या बैठकीत वडार समाजासाठी गौण खनिज स्वामित्व धनासाठी असलेली वार्षिक उत्खनन मर्यादा वाढवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. एकात्मिक परिवहन आणि पुरवठा साखळी प्राधिकरण स्थापन करायला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. पुरवठा साखळीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात अनेक महामार्ग, रेल्वे मार्ग, जलमार्ग, विमानतळ आणि नवीन बंदरं विकसित केली जात असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये समभाग गुंतवणुकीसाठी 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी स्थापन करण्यालाही मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या अशा एकंदर कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून कालपर्यंत 74.17% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी 89.57% उपयुक्त पाणीसाठा होता. कोकणात सर्वाधिक 90.25% पाणीसाठा असून सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात 44% इतकाच आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातला उपयुक्त पाणीसाठा बराच कमी असला तरी पुणे, नाशिक आणि कोकण विभागातल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. पुणे विभागातल्या नीरा देवघर, डिंभे, भामा आसखेड, येडगाव, पवना, भाटघर आणि गुंजवणी प्रकल्पांमध्ये 100% उपयुक्त पाणीसाठा आहे. दुष्काळग्रस्त भागात पंचनामे सुरू असून अहवाल प्राप्त होताच मदतीचे निकष, पीक विमा योजना तसंच राज्य शासनाची मदत यांचा समन्वय साधून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितलं. दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील दुष्काळी उपाययोजना, उपलब्ध पाणीसाठा आणि पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बँकांनी किंवा खासगी वित्त संस्थांनी या काळात कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना दूरध्वनी करू नयेत असे निर्देश देत शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागानं उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून त्याचं नियोजन करण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे असंही ते म्हणाले. राज्यात चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी चारा बँका उभारण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले. दुष्काळी उपाययोजनांसाठी यापूर्वी 265 तालुके घोषित करण्यात आले होते. यापूर्वी वगळलेल्या 19 तालुक्यांचा समावेश करून तिथं 20% पीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक राज्यात येत असून त्यांच्या भेटीची ठिकाणं निश्चित करण्याचे निर्देश यावेळी

0: करण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी करून संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी, चारा आणि इतर आवश्यक बाबींना प्राधान्य देऊन तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना पदावरून हटवणं हे राज्य सरकारच्या अधीन नसून सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार केवळ राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात ही कारवाई करू शकतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं. दरम्यान एमपीएससीची कार्यपद्धती आणि त्यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असून त्यांना पोलिसांनी परवानगी दिलेली नाही असं पुणे पोलिसांनी काल स्पष्ट केलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे विभागात शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एकंदर 30 तर अमरावती विभागात 31 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परवा 9 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. जनसेवा से देशसेवा अर्थात जनसेवेच्या माध्यमातून राष्ट्रसेवेप्रती असलेली कटिबद्धता त्यांनी जोपासली आहे. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊयात अयोध्येतील राम मंदिर उभारणीविषयी.
2: उत्तर प्रदेशातलं अयोध्या हे फक्त एखादं शहर किंवा स्थळ नाही तर कोट्यावधी लोकांचं श्रद्धास्थान आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येतलं जन्मस्थळ पुन्हा प्राप्त करण्यासाठी हिंदू समाज 500 वर्षांपासून प्रयत्न करत होता. या जागेवर मंदिर उभारण्याचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आणि अनेक पिढ्या ते मंदिर प्रत्यक्ष पाहण्याआधीच या जगातून निघूनही गेल्या. न्यायालयातही जवळजवळ 70 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या प्रकरणी युक्तिवाद करण्याऐवजी अनुकूल पार्श्वभूमी तयार करण्याचा मार्ग स्वीकारला. सर्व पक्षांनी न्यायालयाचा निकाल स्वीकारावा, शांतता राखावी आणि कुठलीही प्रक्षोभक कृती टाळावी असं आवाहन सातत्यानं करण्यात आलं. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ही भूमी मंदिरासाठी देण्याचा निकाल एकमतानं दिला. हा निकाल शांततेनं स्वीकारला गेला आणि त्यानंतरही कोणतीही मोठी हिंसक घटना घडली नाही. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन ध्वजारोहण झालं. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीमुळे 500 वर्षानंतर कोट्यावधी लोकांना त्यांचं श्रद्धास्थान पुन्हा प्राप्त झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.

क्रिकेट. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदकानं सन्मानित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विकास निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून सरासरी 74% उपयुक्त पाणीसाठा आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील. महसूल मंत्री बावनकुळे यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार.
2: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
1: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
2: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
1: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
6: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
7: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्ज वर. सकाळचे 7:25 झाले आहेत. वेळ होते दिलखुलासे आमच्या प्रायोजित कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योगाची परंपरा जपत असतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास या क्षेत्राला रोजगार आणि व्यवसायाच्या नवी संधी उपलब्ध होऊ शकतात. सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादी सारखी मूल्यवर्धित उत्पादने आणि मधमाशी पालनासारखे पूरक ग्रामोद्योग यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते. या नव्या संधी, त्यातून निर्माण होणारा रोजगार आणि ग्रामीण भागातील युवक व कारागिरांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या शक्यता याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
2: आपण मार्केटिंग डिजिटलायझेशन बद्दल बोललो, त्याचबरोबर आता आधुनिक तंत्रज्ञानही यात आपण वापरतोय, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे चरखे असतील किंवा आणखीन अनेक गोष्टी असतील, तर त्याचा उत्पादकांना किंवा कारागिरांना कसा फायदा होतो?
1: अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलात. सौर ऊर्जा म्हणजे जी पर्यावरणाला आणखीन पूरक असं हे सगळं तंत्रज्ञान आहे. फक्त त्याचा एक विषय काय आहे की सौर ऊर्जा म्हटल्यावर सौर ऊर्जेवर चालणारे चरखे आणि हातमागावर विणणारे चरखे याच्यात फरक आहे. त्यामुळे जे गांधीवादी विचारवंत आहेत या विचारवंतांमध्ये याच्याबद्दल मतभेद आहेत. कारण सौर ऊर्जेवर त्या चरख्याद्वारे आपण जे कापड उत्पादन करतो ते खादी धरायचं का नाही धरायचं, कारण त्याच्यात कुठची महिला किंवा कुठचाही पुरुष हे प्रत्यक्ष चरख्यावर काम करत नाही. खरं मला असं वाटतं की त्याच्यात सौर चरखा आपण वापरला तर खूप कापडाची गुणवत्ताही खूप वाढते, उत्पादन सुद्धा खूप वाढतं आणि मजुरी सुद्धा, मला असं वाटतं की मजुरीवर त्याचा परिणाम होईल, त्याला चांगली मजुरी मिळू शकेल, तिला किंवा त्याला जो कोणी काम करेल तो. आणि गांधीजी तर मला असं वाटतं की उदार विचारांचे होते किंवा प्रागतिक विचारांचे होते, की त्यांना या सगळ्या कापडांमध्ये या खादीच्या विषयात त्यांना गुणवत्ता हवी होती, त्यामुळे त्यांनी गुणात्मकता हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे सौर ऊर्जेवर जी कापड होतील किंवा जे वस्त्र होईल त्याच्याकडे सुद्धा आपण खादी या विषयाकडे बघितलं पाहिजे. अर्थात तो विचारवंतांमधला मतभेद आहे, पण याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी अमरावतीला कस्तुरबा नावाने एक काम चालतं, कस्तुरबा महिला संघ नावाने काम चालतं. तेव्हा की असे अनेक उदाहरण आहेत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांद्वारे वस्त्र निर्मिती, त्यामुळे त्याचे गुणात्मक फायदे आहेत, त्याचं उत्पादन जास्त होईल आणि त्यातनं मजुरी सुद्धा जो करणारा आहे त्याला मजुरी सुद्धा जास्त मिळेल असा आमचा अनुभव आहे.
2: जुनं ते सोनं आपण म्हणू तर आपण परत म्हणू शकतो की जुन्या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड येतोय, लोक आवडीने वापरत आहेत, तर खादीची निर्मिती आणि त्याच्या जे काही मागणी आहे मार्केटमधली तर त्यात किती तफावत आहे?
1: त्याच्यात पुष्कळ तफावत आहे. लोकांना चांगली खादी पाहिजे, ज्याला इंग्रजीत ओरिजिनल किंवा मूळ खादी म्हणतो अशी खादी लोकांना पाहिजे. जसं आमचं खादी मंडळ मधाचं उत्पादन करतं, त्यामुळे लोकांना जसा शुद्ध मध पाहिजे तसं लोकांना शुद्ध खादी पाहिजे. त्यामुळे ही खादी कुठे मिळेल, लोकांना हवं असणार आहे, तुमचं ते प्रदर्शन कधी भरणार आहे. चांगली खादी, उत्तम खादी जर मिळाली तर लोकांना ती हवे, त्यामुळे ह्याचा खूप वाढती मागणी त्याची आहे. फक्त आम्ही ते पुरवण्याची जी क्षमता आहे ही क्षमता अजून वाढवायला पाहिजे, नाही असं नाहीये पण ती कमी आहे, त्यामुळे अजून वाढवायला पाहिजे आणि त्याचा आणखीन प्रचार व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की हे चित्र हे खूप चांगलं निर्माण होईल.
2: बरोबर. ते वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय पावलं उचलत?
1: नाही, एक तर आम्ही हर घर खादी घर घर खादी हा मंत्र दिलेलाच आहे. नंतर पुढच्या काळात अशी कल्पना आहे की महाराष्ट्रात एक खादी यात्राच काढायची, की खादी या विषयाबद्दलची जनजागृती लोकांमध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे खादी यात्रा काढायची, प्रत्येक जिल्ह्यात एक एक दोन दोन दिवस ती यात्रा राहील, त्या निमित्ताने खादीचं प्रदर्शन होईल, एखादं वैचारिक भाषण होईल, असा सगळा तो एक उपक्रम असा आमच्या डोक्यात आहे. दुसरं असं की हा सगळा विषय पुढे नेण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर एक सल्लागार समिती नेमण्याची आमची कल्पना आहे. खादी विषयातले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले, अशा सगळ्यांना एकत्र करून एक खादीचं धोरण आमचं जे ठरलेलं आहेच आणि आणखीन विषय पुढे कसा न्यायचा हा एक सल्लागार समिती नेमणूक हा एक आमचा दुसरा विषय. तिसरा विषय

0: आहे की आमच्या मंडळाचं स्वतःचं असं विक्री केंद्रच नाही खादीचं. त्या आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. आम्ही मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला एक मुंबईत तुम्ही दक्षिण मुंबईत प्रामुख्याने आम्हाला तुम्ही अशी एक जागा द्या की ज्या जागेत भारतातल्या सर्व खादीच्या वस्तू एका ठिकाणी मिळतील अशी कल्पना आमची करण्याची आहे. तिसरं कल्पना अशी की एखादा खादी मॉल किंवा खादी हब जसं दिल्लीला आहे अशा प्रकारे खादी मॉल करणं अशी एक आमची कल्पना आहे. आणि त्या खादी मॉलच्याच एका मजल्यावर एक खादी विषयीची एक वस्तू संग्रहालय ज्याला आपण म्युझियम म्हणतो अशा प्रकारचं एक वस्तू संग्रहालय त्या मॉलमध्ये करावं किंवा कुठच्याही जागे आपण करावं की खादीचा एक वारसा आहे कारण तो भारताच्या भावविश्वाशी जोडलेला पोशाख आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती आजच्या तरुण पिढीला ही माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे खादी मॉल ती निर्मिती असा एक आमचा आणखीन एक विषय. तिसरं की अनेक महाविद्यालय आहेत किंवा अनेक विद्यापीठ आहेत अशा सगळ्यांना आम्ही पत्र लिहितोय की तुमच्या सुद्धा त्या त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयात किंवा तुमच्या महाविद्यालयात की तुम्ही खादीचे फॅशन शो ठेवा की त्यालाही अधिकाधिक खादीचे फॅशन शो व्हावेत ही आमची सगळ्यांना विनंती आणि सगळ्यांपुढे आमचं ही मागणी आहे. नंतर असं आहे की महाराष्ट्रात जेवढी फॅशन डिझायनिंग ही जेवढी कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसच्या एक एक प्रतिनिधीला आम्ही एकत्र करण्याची आमची कल्पना आहे की जे फॅशन डिझायनर्स आहेत किंवा फॅशन कॉलेजेस या कॉलेजेसचे प्रतिनिधी एकत्र आले की त्यांच्या समोर सुद्धा आपल्याला विषय करता येईल. आणि जे मोठमोठे नामांकित फॅशन डिझायनर्स मुंबईत राहतात त्यांनाही एकदा एकत्र करून खादीचं ब्रँडिंग कसं करता येईल हाही विषय आमच्या प्रस्तावित आहे की अशा अनेक विषय घेऊन आपण हा सर्वांपुढे जातोय. काही महाविद्यालयांबरोबर आमचा सामंजस्य करार झालेला आहे की त्यांच्या सामंजस्य करार करून हा विषय आपल्याला पुढे कसा नेता येईल त्यांच्या ठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतोय. नंतर मुंबईत अनेक ठिकाणी पुढच्या काळात आपण प्रदर्शनं भरू किंवा प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पुढच्या काळात म्हणजे साधारण 31 ऑक्टोबर पर्यंत आम्ही आमच्या सगळ्या खादी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं की 31 ऑक्टोबर पर्यंत आपापल्या जिल्ह्यात आपण किमान 2 दिवस तरी आपण हे प्रदर्शन भरवा असाच हळूहळू प्रचार करण्याची ही सगळी कल्पना आहे.
1: मध्यंतरी तुम्ही मधमाशी पालनाचा उल्लेख केला ना त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल की मधमाशी पालन नक्की युवकांना रोजगार देण्यात कसं मदत करतंय.
0: खूप चांगला प्रश्न विचारलात की महाराष्ट्राची आणखीन कशी विशेषता आहे. जसं महाराष्ट्राचं खादी मंडळ या खादी मंडळाचा इतिहास आणि खादी मंडळाची एक स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे जी कुठच्याही मंडळाची नाही. त्यामुळे हे त्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. तसंच महाराष्ट्र खादी मंडळाच्या वतीने महाबळेश्वरला आमचं स्वतःच मदस आमचा मधुबन नावाचा स्वतःचा मधाचा ब्रँड आहे जो अतिशय शुद्ध मध तुम्हाला मिळेल. आणि मुख्यत्वे या सगळ्या मंडळाचा उद्देश किंवा जे संचालनालय आहे याचा उद्देश काय आहे की उद्देश असा आहे की मधमाशी पालन आणि कृषी याचं एक नातं आहे. तुम्ही जे मधमाशी पालन हे कृषी क्षेत्राला पूरक असं आहे वरदानच आहे. त्यामुळे जिथे मधमाशी पालन चांगलं आहे तिथे तुमचं कृषी उत्पन्न सुद्धा वाढतं. त्यामुळे मधमाशी पालन महाराष्ट्रात अधिकाधिक कसं वाढेल त्याच्या प्रकल्प आहे किंवा उपक्रम आहे की ज्याच्यात कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही मधमाशी पालनाला आणि अतिशय किफायतशीर व्यवसाय त्यामुळे म्हणजे 5000 रुपयात ती मधपेटी मिळते आणि त्याच्यात 50% आम्ही अनुदान देतो आणि मोफत प्रशिक्षण निःशुल्क प्रशिक्षण आपण जिल्हास्थानी करतो महाबळेश्वरला करतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या व्यवसायाकडे वळावं कारण तो ग्रामीण क्षेत्रात रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतो पर्यावरणाचं रक्षण आहेच. त्यामुळे हे एक मोठ्या प्रमाणात आम्ही याचं प्रबोधन प्रशिक्षण मधमाशी पालन आम्ही करतोय. आणखीन एक मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक प्रकल्प करतोय तो आहे मधाचे गाव. म्हणजे मांगर हे पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात झालं आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक किमान मधाचं गाव करावं असं आम्ही म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे त्यानिमित्ताने मी मनापासून आभार मानतो की आमच्या या प्रकल्पाला त्यांनी 17 कोटी रुपये मंजूर केले आणि प्रत्येक जिल्ह्यात एक गाव आम्ही करणार आणि त्या गावाला 54 लाख रुपयाचा निधी आम्ही देणार आहोत. त्याच्यात मधमाशी पालनाचं एक अत्याधुनिक प्रशिक्षण आम्ही देऊ. मधपेट्यांचं वितरण होईल. नंतर मधुमधाची निर्मिती होईल. सेंद्रिय मध लोकांना मिळेल. तिथे एक सेल्फी पॉइंट असेल आणि मुख्यत्वे ज्याला मधु पर्यटन म्हणतो म्हणजे टुरिझम हनी टुरिझम म्हणजे अधिकाधिक पर्यटक आले त्या गावात असंच ते गाव

0: मधाचं निवडलंय की जिथे पारंपरिक पद्धतीत मधपाळ आहे आणि जे कुठच्या तरी पर्यटन स्थळाला जवळ असं गाव आहे, मग ते असले तर पर्यटक खूप जातात आणि पर्यटक खूप गेले की त्या गावाच्या सगळ्या आर्थिक विकासाला एक गती मिळते. कारण पर्यटक गेले म्हटल्यावर तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे, तुम्हाला टायर दुरुस्तीची दुकानं पाहिजेत, तुम्हाला गाईड पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकल्पामुळे सगळ्या गावाचं आर्थिक गणित बदलतं आणि महिलांना पुरुषांना रोजगार निर्माण होतो. आणि आपल्याला माहिती की मध म्हटल्यावर मधमाशी म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे फक्त मध दिसतो, तर असं नाहीये. त्याची उप उत्पादनं सुद्धा आहे. एक मधमाशीची पेटी आपण पाळली तर त्याच्यापासून तुम्हाला मेण मिळतं, रॉयल जेली नावाचा एक पदार्थ आहे, नंतर प्रोपोलिस आहे, परागकण आहे, मधमाशीचं विष आहे. तर असे सगळे उप उत्पादनांच्या द्वारे तुम्हाला एक चांगला आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण होतं आणि पर्यावरणाचं रक्षण सुद्धा होतं आणि कृषी उत्पादन सुद्धा वाढतं. त्यामुळे असा तिहेरी उद्देश या सगळ्या मधमाशी पालनात आहे.
1: श्रोते हो, सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादी, मधमाशी पालन आणि विविध ग्रामोद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाची संधी कशा निर्माण होऊ शकतात याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा समन्वय, तसेच महिला आणि युवकांच्या उपलब्ध असलेल्या उद्योजकतेच्या संधींविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत राहा. आपण पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमचा निरोप घेते. धन्यवाद.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे.
1: थोडं गोड थोडं तिखट थोडं कडू थोडं आंबट थोडं खारट थोडं तुरट पण आमच्याशिवाय सर्व चळणी आयुष्यात चव येईल ऐकून गाणी म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: श्रोत्याय, फोन उचला, एफएम लावा आणि 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर. आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं, पी सावळाराम यांची शब्दरचना, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
2: श्रोते हो यानंतरचं गीत आहे परत एकदा वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं ही शब्दरचना आहे रमेश अणावकर यांची गायिका

श्रोते होणे आता सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे रुणा ढेरे यांनी लिहिलेलं. संगीत गिरीश जोशी यांचं आहे. गायिका श्रेया घोषाल.

श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम सुगम संगीत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे 8 वाजतात. आता काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 मॉर्निंग न्यूज. त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल. तेव्हा सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतल्या बातम्या काही क्षणातच.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळ.

भारताची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाची सुरुवात 25 वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबर पासून झाली होती. या निमित्तानं आज विकसित भारत संकल्प सभा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधान सेवक म्हणून मोदी यांच्या प्रवासानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या तत्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला एका राष्ट्रव्यापी मोहिमेचं स्वरूप दिलं आहे असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा 25 वर्षांचा कार्यकाळ हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे असं वैष्णव म्हणाले. जगात असे खूप कमी देश आहेत जिथं लोकांनी एकाच नेत्याला वारंवार आपला पाठिंबा दर्शविला आहे. हा पाठिंबा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे योग्य धोरणांमुळे आणि स्पष्ट आणि चांगल्या हेतूंमुळे मिळाला आहे असंही वैष्णव यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी अर्थात SME निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली. वाढीची क्षमता असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये या निधीतून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळानं काल एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यासही मंजुरी दिली. यामुळे परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्रातील संशोधन नियोजन मूल्यमापन देखरेख आदी प्रक्रिया अधिक बळकट होतील. रस्ते रेल्वे बंदरं हवाई वाहतूक जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी 10 वर्षांचा आराखडा हे प्राधिकरण तयार करेल असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या अर्थात GSMA सदस्यांशी दिल्लीत संवाद साधला. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन व्हावं यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. युरोपियन मुक्त व्यापार संघटना अर्थात EFTA आणि भारत यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आज भारत मंडपम इथं आयोजित दुसऱ्या भारत EFTA समृद्धी शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी हा करार अंमलात आला होता. या परिषदेत भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचे सदस्य देश स्वित्झर्लंड नॉर्वे आइसलंड आणि लिन्शेस्टाईनमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार असून 100 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक भागीदारी उभारणं आणि भारतात 10 लाख रोजगार निर्माण करणं ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. यावेळी कराराच्या प्रगतीचा आढावा घेण्यासह नव्या गुंतवणुकीची घोषणा उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्य बळकट करणं तसंच प्रमुख क्षेत्रांमधील संधी शोधण्यावरही या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैज्ञानिक संशोधन शैक्षणिक क्षेत्र कृषी संशोधन आदी क्षेत्रातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि घाना यांच्यात काल 2 सामंजस्य करार करण्यात आले. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर SJ यांनी घानाचे परराष्ट्र मंत्री सॅम ओकुदुल अबग्लावा यांच्याशी काल भारत आणि घानामधील सर्वसमावेशक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर या करारांची देवाणघेवाण करण्यात आली. तत्पूर्वी डॉक्टर जयशंकर यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. डॉक्टर जयशंकर सध्या घाना कोत आयव्हरी आणि इथिओपिया या देशांच्या दौऱ्यावर असून या देशांशी द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि ते अधिक दृढ करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ग्रामीण भागासाठीच्या विकसित भारत रोजगार आणि उपजीविका

हमी अभियान कायदा 2025 अंतर्गत सरकारनं मान्य कामांची यादी अधिसूचित केली आहे. या नव्या ग्रामीण कार्य आराखड्यात 375 प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या आराखड्यातील 266 कामांच्या तुलनेत नव्या यादीमध्ये कामांच्या व्याप्तीत 41% वाढ झाली आहे अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं दिली आहे. जलसुरक्षा, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा तसंच हवामान बदल आणि आपत्ती सज्जतेसाठी विशेष कामं अशा 4 मुख्य स्तंभांवर आधारित या कामांची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रत्येक कामाची सुरुवात विकसित ग्रामपंचायत योजनेअंतर्गत तळागाळातील विकेंद्रित नियोजन प्रक्रियेद्वारे होईल आणि तिला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असेल. तसंच या कामांचा मागोवा विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा प्रणालीद्वारे घेतला जाईल. या नव्या आराखड्यामुळे विकसित भारत 2047 च्या संकल्पनेला बळ मिळेल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचे 29वे हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्याकडून ते येत्या 31 तारखेला पदभार स्वीकारतील. दीक्षित यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उत्तर कमांडचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी कालाकोट आणि राजौरी या भागाला काल भेट दिली. नियंत्रण रेषा आणि अंतर्गत भागात सुरक्षा बळकट करण्याबाबतची दक्षता, प्रशिक्षण, समन्वय आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आदींविषयी शर्मा यांनी माहिती घेतली असं लष्कराच्या वतीनं समाज माध्यमावर देण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे. प्रत्येक आवाज ऐकला जाणं हे लोकशाही अधिक बळकट होत असल्याचं चिन्ह आहे असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल केलं. गोव्यात पर्वरीम इथं आयोजित गोवा विधानसभा संकुलाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. दीर्घकालीन संघर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हापासून या राज्यानं देशाच्या विकासासमवेत आपला वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करण्यातही महत्वाचं काम केलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल हा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीत कौरनं तिन्ही प्रकारातील कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ आता एका नव्या टप्प्यावर असून अलीकडच्या काळात साधलेल्या प्रगतीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. अशावेळी मंधाना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हटलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेत काल लखनौ इथं पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं 43 चेंडूत नाबाद 102 धावांची वादळी खेळी करत T20 मधलं आपलं पहिलं शतक झळकवलं. या मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी रांची इथं होणार आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 4 वर्षांनंतर संघात पुनरागमन केलं आहे. तर जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांना संघातून वगळण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेने तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोत्यांनो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी गझल. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दत्तप्रसाद रानडे यांनी गायलेली मीना शिंदे यांची गझल रचना ऐकवीत आहोत, संगीत आशिष मुजुमदार यांचं.

आकाशवाणी सह हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळचे 9 वाजतात. पुन्हा आपली भेट सकाळी 9:30 वाजता. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: श्रोते हो आपण ठेवून केला आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्स वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळचे 9:29 झाली आहेत. श्रोतो आणि आता अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: नमस्कार. आपल्या म्हणण्या समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशी किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्व

0: चे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा मांडला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोटे छोटे भाषा पंखाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात, असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो. त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे, पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल, कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती आहे, या भाषेने पकडलेला एक काळ आहे. तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण, जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल, पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोली भाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात, त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाही, काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे, खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे, ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याचे खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असं एक मोठा भाग आपल्या पुढे आहे. तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट, इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे की वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही, पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ व्हायला पाहिजे शब्दांचे, असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोव्यासारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्दसंग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहे, पण इतर बोली भाषांचे शब्दसंग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट, म्हणजे प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे, त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ती समाजाने घ्यायला पाहिजे.

केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे. कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची घडण ही मुली समाजच करतो, शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं. कारण शासन शासन ठरवत नाही भाषा कशी असावी, समाज ठरवतो. आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्द संग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं, असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं. रोजगार हा एक खूप मूलभूत मुद्दा आहे, त्यामुळे याच्याबद्दलच्या चिंतनामध्ये काही आणखी मुद्द्यांचा उल्लेख करावा लागेल. एक म्हणजे अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अभिजात म्हणजे काय याची जी काही चर्चा सुरू झाली आणि त्याचे जे काही अर्थ लावले गेले, या सगळ्यामधला जो एक महत्वाचा अर्थ आहे आणि मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ताराबाई गवाळकर यांनी मांडलेला तो अधिकृत व्यासपीठावर मांडलेला मुद्दा आहे, तो मला वाटतं विचारात घ्यायला पाहिजे. अभिजात म्हणजे अभिजनांची असा एक अर्थ काढला जात होता आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे प्रमाण भाषेला दर्जा मिळालेला आहे. आणि एक आपल्या लक्षात आलं असेल की इतिहास काळापासून कोणत्या भाषेमधले लेखी पुरावे अस्तित्वात येत असतात किंवा कोणती भाषा ही पाठांतराद्वारे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, तर जी प्रमाण भाषा असते तीच पुन्हा घटवून घेतली जाते, मांडली जाते. म्हणजे ताम्रपट बोली भाषेत नाही सामान्यत आढळत, तर ते प्रमाण भाषेत आढळणार. ग्रंथ हे प्रमाण भाषेत, कारण मग मी म्हटलं तसं ज्ञानाची देवाणघेवाण प्रमाण भाषेत होत असल्यामुळे ज्ञाननिर्मिती ही प्रमाण भाषेतून आणि त्याचंच दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि तेच टिकणार. आणि मग त्यालाच आपण अभिजात भाषा म्हणत म्हणत आपण जर असा अर्थ काढला की अभिजात भाषा तिचा प्रसार करायचा आणि संवर्धन करायचं याचा अर्थ फक्त प्रमाण भाषेचं करायचं, तर तो फार संकुचित अर्थ होईल. मुख्य मुद्दा असा आहे जो गवाळकर मॅडमनी मांडला की मुळात प्रमाण भाषा आली आहे कुठून. मी सुरुवातीला म्हटलं तसं सगळ्या बोली भाषा या आईच्या भूमिकेत आहेत आणि प्रमाण भाषा हे तिचं लेकरू आहे. तर जोपर्यंत आई सशक्त असत नाही, राहत नाही, तोपर्यंत लेकरू सशक्त होणार नाही, कारण आईच्या दुधावरच त्याला जगायचं आहे. आणि म्हणून अभिजात भाषेचं काम करायचं म्हणजे बोली भाषांसाठी काम करायचं असा एक नवा दृष्टिकोन महाराष्ट्र राज्य एकूणच भारताच्या अभिजात भाषाविषयक भूमिकेच्या संदर्भात मांडू इच्छितो आणि त्या दृष्टीनं काम करू इच्छितो. आता हे सगळं म्हटल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की भाषा टिकण्यासाठी, संवर्धन होण्यासाठी तरुणांचा रोजगार ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पण मी मला म्हटलं तसं आता तंत्रज्ञान इतक्या जबरदस्त गतीने येत आहे की एकीकडे खरोखरच भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. हे जरा समजून घेण्याजोगी गोष्ट आहे, म्हणून मी कदाचित पाळणार वाटेल पण मी हे सविस्तर सांगेन की मी असं म्हणतोय की नव्या तंत्रज्ञानामुळे भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. म्हणजे नक्की काय, तर आपण भाषिणी सारखं ऍप आता सध्या बघतोय जे दिवसेंदिवस प्रगती करताय. म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की जी ट्रान्सलेशन ऍप्स होती म्हणजे जस्ट इन टाइम जे स्पीच टू स्पीच किंवा स्पीच टू टेक्स्ट किंवा टेक्स्ट टू स्पीच किंवा टेक्स्ट टू टेक्स्ट असं वेगळ्या वेगळ्या भाषांचं करायची, त्यांची क्षमता 2-2.5 वर्षापूर्वी जेवढी होती त्याच्यापेक्षा आता नक्कीच 100 पट अधिक आहे आणि प्रत्येक दिवशी भर पडते. म्हणजे आपण सुद्धा मोबाईल मध्ये पाहिलं, अगदी आज सकाळी सुद्धा मी मराठी टाईप केलं आणि त्याच्यानंतर जे पर्यायी शब्द आले त्यातनं मी कोणता प्रायोरिटीनं निवडावा हा त्याने ठळक दिलेला होता. हे प्रथम घडलं, मला हे प्रथम लक्षात आलं की हे असं देण्यात येत आहे. म्हणजे क्राऊड सोर्सिंगमुळे या वेगळ्या वेगळ्या ऍप्स आणि या कंपन्या या खरोखरच ट्रान्सलेशन ऑफ लँग्वेजेस याच्यामध्ये खूप मोठी प्रगती आपण साधतो आहोत. मला असं दिसतंय की पुढच्या अक्षरशः 6 महिन्यात, जास्तीत जास्त वर्षभरात, या

0: त्याच्यामध्ये इतकी मोठी प्रगती होईल की कोण कोणत्या भाषेत बोलतोय ती भाषा आपल्याला समजण्याची आवश्यकताच भासणार नाही, कारण आपलं ऍप ते ट्रान्सलेशन करून आपल्या भाषेत ते ऐकणार. माझं एक लाडकं उदाहरण आहे की परराज्यात गेलेला एक माणूस आहे आणि त्याला तिथं भाजी आणायची आहे. एकदा केरळमध्ये तो गेलेला आहे, मराठी माणूस, त्याला भाजी घ्यायची. भाजी घ्यायला बाजारात गेला आणि त्या भाजीवालीला त्याने भाजी मागितली मराठीतून. तर त्याच्याकडे ऍप असेल, भाजीवालीकडे ऍप असेल. त्याने भाजी मराठीतून मागितलेली तिला केरळ म्हणजे मल्याळम मध्ये ऐकू येईल आणि ती ती भाजी देईल. इतकं ते सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होत आहे. तुम्हाला दुसरी भाषा शिकायची, समजून घ्यायची आवश्यकता नाही. ऍप तुमच्यासाठी ते करत आहे. किंवा मी असं एक कल्पना करतो की एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, अगदी तुम्ही कोणत्याही अगदी भल्या मोठ्या अजस्त्र अशा ज्या कंपन्या असतात, ज्या नावाजलेल्या असतात, त्यांचं नाव घ्या. तिथे इंटरव्ह्यू साठी म्हणून माझा पिंपळगाव, वडगाव अशा एखाद्या खेडेगावातून मराठी तरुण गेलेला आहे आणि त्याला फक्त मराठी बोलता येतो, पण अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि गुणवत्ता असलेला आहे. तो इंटरव्ह्यूला समोर बसेल, ते काही प्रश्न विचारतील त्यांच्या कुठल्या भाषेतून, इंग्रजीतून असेल नाही तर फ्रेंच असेल आणखी कुठली भाषा, त्या भाषेतून प्रश्न विचारतील. याच्याकडचं ऍप त्या प्रश्नाचं मराठीत रूपांतर करून याला सांगेल, हा मराठीत उत्तरं देईल आणि ती त्यांचं ऍप त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ते उत्तर सांगेल, त्यांना ते कळेल. आणि शेवटी रोजगारासाठी आवश्यक काय असतं, तर गुणवत्ता, मेहनत, चिकाटी हेच आवश्यक असत. ते जर कळलं तर त्याची भाषा कोणती हा प्रश्न नसतो. त्यामुळे आमची मराठी मुलं या इतर भाषा त्यांना येत असल्या काय नसल्या काय, पण गुणवत्ता, चिकाटी, मेहनत याच्या बळावरती अतिशय सुंदर रोजगार प्राप्त करून घेऊ शकतील, किंवा रोजगार देऊ शकतील, बिझनेसमॅन म्हणून उभे राहू शकतील, जगभरामध्ये त्यांचं नाव होईल. ही एक बाजू आहे. मग याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होईल का, तर नाही असं पण त्याचं उत्तर आहे. त्याचं कारण असं की हे कितीही काहीही झालं तरी पण, म्हणजे ज्ञाननिर्मिती, प्रमाण भाषा याचा जरी प्रश्न सोडवला तंत्रज्ञानाने, तरी मग आम्ही म्हटलं तसं भावना आणि मूल्य व्यवस्था आणि एक विचारांची झेप, ज्याला अचित गोडबोल यांनी किनाऱ्यावर या पुस्तकामध्ये सिक्सर असं म्हटलेलं आहे. मग ती संकल्पना फार आवडली की माणसाच्या इतिहासात अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्या घटना लॉजिकली घडणं शक्यच नव्हतं. तो विचार कोणातरी शास्त्रज्ञाच्या, विचारवंताच्या मनामध्ये एखादी वीज चमकावी तसा येऊन कसा आला माहिती नाही. त्याला काही आगापिछा नाहीये, शेंडा बुडखा नाहीये, तो अचानक आलं ते झालं. म्हणजे न्यूटनला फळ पडताना दिसलं त्याला ते गुरुत्वाकर्षण कळलं ना. तर हे अदरवाईज कुणाच्या डोक्यात येण्याचं कारणही सिक्सर आहे. त्या पद्धतीने भावना, मूल्य आणि अशा प्रकारचे सिक्सर समजले जाणारे विचार याच्यासाठी मात्र केवळ ज्ञाननिर्मिती, प्रमाण भाषा हे उपयोगी नाही. त्याला दैनंदिन व्यवहारातलं सामान्य माणसाचं जगणं याच्यातूनच हे घडणार आहे. आणि त्याच्यासाठी भाषेचा उपयोग खूप मोठा आहे. किंबहुना प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषेचा उपयोग जास्त आहे, कारण त्यात आपण जास्त उत्स्फूर्त आणि सहज असतो. म्हणून भाषेचं महत्व वाढेल असं माझं म्हणणं आहे.
1: तर आपण आता जो रोजगाराच्या बाबतचा मूलभूत मुद्दा मांडला तो इतका महत्वाचा आहे. मला असं वाटतं की बोली भाषांच्या बरोबरच तरुणाईनं जास्त या मुद्द्याचं चिंतन करावं की तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर भाषा हा अडचण येणार नाही. तुमच्यासाठी तंत्रज्ञानानं पायघड्या घातलेल्या आहेत, ज्या पूर्वी फक्त राजे महाराजांसाठी आणि उच्च पदस्थांसाठी उपलब्ध होत्या दुभाषाच्या रूपामध्ये. आता तंत्रज्ञान तुमच्यासाठी दुभाषे झालेलं आहे, त्यामुळे त्याची चिंता नको करायला. परंतु आपली गुणवत्ता जर आणखी निरखायची असेल, आणखी लखलखीत करायची असेल, तर तुम्हाला बोली भाषांचे आणि आपल्या मूळच्या मातीचे तिथं असणाऱ्या मुळांशी आपण जोडलेले असणं आणि आपले पाय मातीशी असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं सर की याच्यासाठी आपण अधिकाधिक लोकांशी बोलत राहिले पाहिजे, कारण संकल्पनांमध्ये संभ्रम निर्माण झाला की माणसांचा प्रवाह दुसरीकडे जातो आणि रस्ता भटकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सर मला असं वाटतं की आपण दुसरी एक जी कल्पना मांडली की सिक्सरची कल्पना, ही गोडबोले सरांची होती पण आम्हाला तुमच्याकडून पहिल्यांदाच समजली. त्यानिमित्तानं मला एक असं आठवलं की सेरेंडिपिटी म्हणून लोकसत्तामध्ये एक सदर चालायचं की एक शोध लावण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि भलताच शोध लागला, तर त्याच्या खूप रंजक कथा लोकसत्ताच्या त्या सदरामधून पाहायला मिळाल्या. तर हे सगळं भावनेच्या अंगाने आणि भाषेच्या

0: अंगाने जगण्याच्या अंगाने आपण बोललात. त्यामधला एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की भाषा मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं काम करते. कारण आत्ताच्या तरुणाईचं जर आपण पाहिलं की ते इंग्रजी माध्यमात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमात शिकतात आणि त्यांना आपल्या भाषेत व्यक्त होता येण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि इंग्रजी भाषेवर तेवढं प्रभुत्व नसतं की कोणतीही भावना कोणताही सूक्ष्म विचार ते मांडतील. त्यातून मानसिक विकार आणि मानसिक प्रॉब्लेम्स खूप तयार व्हायला लागलेले आहेत की बोलता नाहीये, समोरच्यापर्यंत म्हणणं योग्य प्रकारे मांडता नाहीये, त्यातून चिडचिड होते किंवा रडारड किंवा उद्रेक होतो आहे आणि हा उद्रेक त्या माणसाला आणि समाजालाही परवडणारा नाहीये. तर असं वाटतं की ह्या सगळ्यावरचं उत्तर पुन्हा आपल्या बोली भाषांमध्येच आहे.
1: आपण म्हणतात अगदी बरोबर आहे हे. मानसिकता, रोजगार आणि समाजातली शांतता ज्याला आपण ट्रँक्विलिटी म्हणतो, याच्यासाठी भाषेचं फार महत्वाचं रूप आपल्याला बघावं लागेल. म्हणजे भाषेची भूमिका काय असते, तर तुम्ही जो मुद्दा मांडला ना की मानसिकतेशी आणि मानसशास्त्राशी त्याचा संबंध, तर या विषयावरती फारसा विचार झालेला मला दिसत नाही. परंतु परवाच मी धुळ्याला गेलो होतो आणि तिथल्या एका प्रकल्पाचं आम्ही कामकाज बघत, मराठी भाषे संदर्भातलाच प्रकल्प होता, तर आम्ही अशी कल्पना मांडली की त्या प्रकल्पाचं मानसशास्त्रीय मूल्यमापन आपण करून घेऊया. म्हणजे त्या मुलांना मराठी बोलल्यामुळे, मराठी शिकल्यामुळे त्यांची मानसिकता काय बदलली, त्यांच्या आत्मविश्वासामध्ये काय बदल झाला हे आपण तपासूयात असं आम्ही म्हटलं. आणि आता त्याचं मानसशास्त्रीय मूल्यमापन होईल त्या प्रयोगाचं. कारण रोजगाराच्या बाबतीत सुद्धा हे खरं आहे की एखादा तरुण हा, आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं सुद्धा मान्य केलेलं आहे की शिक्षण मातृभाषेत पाहिजे. आता गंमत अशी, आपण जेव्हा महाराष्ट्रात मातृभाषेत शिक्षण पाहिजे म्हणतो याचा अर्थ काय, तर सगळीकडे मराठी भाषेतून त्याला शिक्षण उपलब्ध पाहिजे. पण एनिपी तर म्हणते मातृभाषेतून शिक्षण. मराठी ही अनेक बोली भाषा बोलणाऱ्या बालकांची मातृभाषा नाही, तर भाषा कुल आहे. बोली भाषा ही जर कोरकू असेल, बोली भाषा ही जर पांगारी असेल, बोली भाषा जर परधाना असेल, तर त्या बोली भाषेतूनच त्याला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. आणि भाषा कुलातली प्रमुख भाषा म्हणून मराठी ही दुसरी भाषा त्याच्या पुढे आली पाहिजे. आणि मग काय हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, हिब्रू वाटेल तितक्या भाषा तो शिकू शकतो जर त्याचा पाया मातृभाषेतून पक्का असेल. तर हे एनईपीने पण मान्य केलेलं आहे. तर मातृभाषेतून पाया जर पक्का असेल तर आत्मविश्वास किती पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण योगायोगाने माझ्या घरातच आहे. माझी मुलगी पहिलीपासून बारावी पर्यंत ही मराठी माध्यमामध्ये शिकली आणि तिचं इंग्रजी किंवा इतर भाषांवरती काही प्रभुत्व नव्हतं, पण त्याच्यामुळे फंडामेंटल्स पक्के झाले आणि आज रोजी ती अनेक देशातल्या स्टुडंटशी, विद्यार्थ्यांशी तिच्या खगोलशास्त्राच्या बाबतीत संपर्क साधू शकते, संवाद साधते, तिला त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. तर मूळ तुमच्या संकल्पना स्पष्ट असणं मातृभाषेत आणि त्या बोली भाषेत हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यासाठी बोली भाषा समृद्ध असणं गरजेचं आहे. याच्यासाठी लहान मुलाच्या आजूबाजूला असणारी लोक त्या बोली भाषेत सतत बोलत राहणं हे आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी हे आवश्यक आहे. आणि याचा सगळ्याचा जो मानसिक परिणाम जो आहे याचं संशोधन आता अतिशय पद्धतशीरित्या होण्याची गरज आहे की मातृभाषेपासून पारख झाल्यामुळे त्या मुलाच्या मानसिकतेवरती काय परिणाम झाला आणि काय तोटा झाला, काय फायदा झाला हे आपण बघायला पाहिजे. आता पुन्हा हे सगळं मूल्यव्यवस्थेशी निगडित आहे. म्हणजे ब्रिटिश राजसत्तेमुळे इंग्रजी भाषेला आलेलं महत्व आणि काही बाबतीत अवाजवी आलेलं महत्व गेल्या काही वर्षात आपण बघतो. गेल्या काही वर्षांमध्ये संस्कृत सारख्या पूर्वीच्या काळातल्या, पाली सारख्या पूर्वीच्या काळातल्या, अर्धनागरी सारख्या पूर्वीच्या काळातल्या ज्या ज्ञानभाषा होत्या त्या ज्ञानभाषांचं वर्चस्व अनेक प्राकृत सारख्या भाषांवरती पडलेलं आपल्याला दिसतं. आणि हे वर्चस्व काही बाबतीत खूपच वाढत गेलं. म्हणजे अगदी मराठी बाबतीत सांगायचं म्हणजे कित्येकदा कित्येक सोप्या सोप्या मराठी शब्दांना अतिशय अवघड असा संस्कृत प्रचूर शब्द हा मराठी प्रतिशब्द म्हणून सांगितला जातो. म्हणजे स्पायनल कॉर्ड याला पश्चिम मस्तिष्क तुच्छ हा मराठी शब्द का करा हा मराठी शब्द आहे. तर पश्चिम

0: इष्टदेवचे 8 शब्द आहे, त्याला अधिकृत समजावं असं समजण्याचं काही कारण नाही. कणा या शब्दाने अर्थ कळतोय. तर मला तर असं वाटतं की विविध बोली भाषांमधले जे प्रचलित शब्द आहेत ते प्रचलित शब्द आता परिभाषा कोशांमध्ये संक्रमित करून संस्कृत प्रचूर अवघड शब्द जर असतील तर ते बाजूला केले पाहिजेत, कारण त्याचा अर्थ कळणं अवघड झालेलं आहे. अनेक वेळा अनेक जणांकडून असं म्हणण्यात येतं की अधिकृत भाषांतर असं असतं की त्याच्यापेक्षा इंग्रजी वाचणं सोपं वाटतं. तर हा पराभव नाही का? तर हा टाळण्यासाठी आपल्याला बोली भाषांच्या जवळ जायला पाहिजे आणि बोली भाषांचं एक पद्धतशीर शास्त्रीय पद्धतीने अध्ययन होणं, प्रचार आणि प्रसार होणं, संवर्धन होणं याची एक व्यापक मोहीम, एक व्यापक प्रकल्प असा आखल्याशिवाय आता पुढे जाणं योग्य होणार नाही असं माझं एक मत झालेलं आहे. त्यामुळे मानसिकतेशी तुम्ही जो संबंध जोडला तो केवळ मानसिकतेशी नसून तो रोजगाराशी सुद्धा संबंधित आहे, कारण आत्मविश्वास हा रोजगाराच्या संधीशी संबंधित आहे आणि स्वयंरोजगाराच्या संधी तर आत्मविश्वासाशिवाय येतच नाही. आणि भाषा हे आत्मविश्वासाचं एका अर्थी प्रतीकच असतं. म्हणजे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा मुलगा केवळ भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही म्हणून मनातले प्रश्न विचारत नाही, आत्मविश्वास कमी पडतो अशी परिस्थिती आहे. आणि ज्याला वर्करनी काय माहिती आहे तो फाडफाड बोलू शकत असल्यामुळे तो कर्तबगार आणि हिरो ठरतो अशी उदाहरणं गेल्या दशकामध्ये अनेक पाहिलेली आहेत. पण ती सगळी उदाहरणं आता उकडी पडण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं, कारण तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. त्यामुळे माझ्या मराठी बांधवाने त्याच्या त्याच्या बोली भाषेतच बोलावं आणि ऍप मध्ये त्या बोली भाषेचं रूपांतरण करून समोरच्याला पाहिजे त्या भाषेत ऐकू द्यावं, त्याच्याने त्याचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं.
1: सर, इतका महत्वाचा मुद्दा मांडला आणि खर तर धाडसी विचार म्हणेन मी, कारण सगळ्यांना हे कुठं ना कुठं तरी बोचत असतं, टोचत असतं, जाणवत असतं, पण बोलण्याचं धाडस कोणी करत नाही किंवा टाळतात की ठीक आहे चालले तर चालत आहे असं म्हणून चाललेलं आहे. आणि त्यातून लहान मुलांचं नुकसान खूप होतं. खरं तर नुकसान म्हणण्यापेक्षा ते खूप दयनीय आणि क्रूरपणाचं वाटतं की त्या मुलांना त्या ज्ञानाच्या आनंदापासून वंचित व्हावं लागतं या सगळ्या गोष्टींमुळे, की मला जे बोलता येतं ते मला शिकता येत नाहीये. आणि हे मला वाटतं आपण सर विकास आदिवासी विकास आयुक्त असताना याचा एक प्रयोग केलेला होता की आपण ज्या बोलींबद्दल बोललात आणि त्या बोलींमध्ये प्राथमिक शिक्षणाची पाठ्यपुस्तक आपण तयार करून घेतलेली होती. तसंच आपण भाषा संचालनालयामध्ये परिभाषा कोशांमध्ये आमूलाग्र परिवर्तन व्हावं आणि साधे साधे शब्द परिभाषा कोशामध्ये यावेत जेणेकरून माणसं मराठीपासून पळणार नाहीत, ते पुन्हा आपल्या मायबोलीकडे परत येतील. तर याबाबत सर आपण सांगावं.
0: आदिवासी आयुक्त असताना जो प्रयोग झाला, खरोखरच आदिवासी समाज हा खूपच पुढारलेला आणि ज्यांच्याकडून तथाकथित विकसित असलेल्या नागरी समाजाने खूप शिकायला पाहिजे असा समाज आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझ्या PhD च्या निमित्ताने सुद्धा आदिवासी समाजाशी खूप चांगला जवळचा संबंध आला. त्यातून माझं असं निरीक्षण आहे की भाषेच्या बाबतीत आदिवासी भाषा या फार सौंदर्यपूर्ण अशा आहेत. मराठामध्ये कोरकू भाषेबद्दल जास्त अभ्यास केला. इतरही 81 भाषा आहेत. आदिवासी भाषा महाराष्ट्रामध्ये 80 आहेत, म्हणजे 1 कोटी आदिवासी लोकसंख्येच्या मिळून 80 भाषा. आपल्याकडे काय असतं, शहरी लोकांना असं वाटतं की आदिवासी म्हणजे ग्रुप आहे, एकच समाज घटक आहे. पण आदिवासींमध्ये ज्या जमाती आहेत त्यांची संख्या 181 आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात हे 181 जमातींचे आदिवासी 80 भाषा बोलतात, त्यातल्या 40 भाषा या बऱ्यापैकी प्रमाणात बोलल्या जातात आणि त्यातल्या 11 भाषा अशा आहेत की ज्या 80% आदिवासी बोलतात. तर त्यामुळे त्या 11 भाषांमध्ये आम्ही 1 ते 34 सगळी पाठ्यपुस्तकं ही ट्रान्सलेट केली आणि त्याचा ऑडिओ व्हिज्युअल बुक सुद्धा तयार केली. अर्थातच नंतर शिक्षण विभागाने त्याबद्दलची जबाबदारी घेतली आणि माझी तिथून बदली झाल्यामुळे तो प्रयोग तिथेच थांबला. तर आदिवासी भाषांच्या बद्दल मला असं लक्षात आलं, मेळघाटात जवळपास 200 शाळा आहेत कोरकू भाषेमध्ये शिकणार, कोरकू मुलं तिथे शिकतात, भाषा तिथं मराठीच आहे. तर तिथल्या कोरकू शिक्षकांनी एक चांगला प्रयोग असा केला की प्रत्येक शाळेने कोरकू भाषेचे शब्द संग्रह तयार केले, डिक्शनरीज तयार. मेळघाटातल्या कुठल्याही

0: गेलं संगीते स्वरूपीच्या, तर तिथल्या मुलांनी तयार केलेला शब्द संग्रह, काही ठिकाणी 200 शब्द असतील, काही ठिकाणी 500 असतील, काही ठिकाणी 100 असतील. तर प्रत्येक शाळेची डिक्शनरी आहे कुर्तू इंटू मराठी. आता असा प्रयोग करू शकले आदिवासी लोक आणि तथाकथित प्रगत जे लोक आहेत ते हा प्रयोग नाही करू शकले. तर आपल्याला हे शिकण्याजोग हे घेण्याजोग आणि या तर मराठीच्या बोली भाषा, मी तर असं म्हणतो की कुर्तू या मराठीच्या बोली भाषेतील हे उदाहरण बाकीच्या सगळ्या बोली भाषामध्ये घ्यायला पाहिजे. तर तो प्रयोग एकीकडे झाला आणि त्यातून मला असं लक्षात आलं की एनईपी प्रमाणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे जर मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे तर सगळ्या बोली भाषांमधून पाठ्यपुस्तकं तयार होण्याची गरज आहे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे कितीही प्रगतीशील आणि पुढील दृष्टिकोन बाळगणार असलं तरी बदल इतकं झटपट होत आहे की आता एकूणच शिक्षणाची संदर्भहीनता कशी कमी करता येईल हा एक मुद्दा शिक्षण तज्ञांच्या समोर. आणि त्यामुळे भाषा विषयक असा प्रयोग आता पुन्हा करावा लागेल असं मला वाटत नाही, तर तंत्रज्ञानाच्या साह्याने ते सहज होईल. फक्त याच्यासाठी त्याच्या बोली भाषेचं डिजिटायझेशन करावं लागेल, त्याचे काही टप्पे आहेत. उदाहरणार्थ आपण कौशल्य विकास विभागाबरोबर एक आता हॅकॅथॉन जी प्लॅन करतो आहोत त्याच्यामध्ये हा मुद्दा गृहित धरलेला आहे की प्रत्येक भाषेच्या विकासाचे काही टप्पे जर गृहित धरले तर पहिल्यांदा शब्द संग्रह म्हणजे डिक्शनरी तयार होईल, त्याच्यानंतर व्याकरण तयार होईल, त्याच्यानंतर त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती होईल. आता साहित्य निर्मिती म्हणजे फक्त कथा कविता लोकगीतं असं नाही, तर प्रत्येक बोली भाषेमध्ये नाट्यछटा वैचारिक लेख ललित लेख म्हणजे सगळे साहित्य प्रकार हे येणं म्हणजे ती भाषा संपन्न होत जाणं, तर ते सगळं येणं. आणि दुसरीकडे त्या बोली भाषेचा उपयोग हा डिजिटली म्हणजे स्पीच टू स्पीच किंवा टेक्स्ट टू स्पीच हे कधी साध्य होईल बोली भाषेच्या बाबतीत, जेव्हा त्या बोली भाषेचा जो काही टोन आहे हेल आहे तो ओरली आपण फीड करू तेव्हा ते साध्य होणार आहे. आणि टेक्स्ट म्हणजे त्या बोली भाषेतले शब्द त्या बोली भाषेतली वाक्य ही आपण एंटर करू त्याच्यासाठी काही एक डेटा लागणार, त्याला आपण मॉड्यूल ट्रेन करणे म्हणतो ते करावं लागेल, या मॉड्यूल आपल्याला ट्रेन करावं लागेल. तर यासाठी काही मिनिमम बेसिक आवश्यक एवढं जर एकत्र आपण करू शकलो प्रत्येक बोली भाषेचं तर प्रत्येक बोली भाषा ही खऱ्या अर्थाने डिजिटाईज होईल आणि मग स्पीच टू स्पीच शक्य होईल. आणि मग आम्ही म्हटलो तसं ती बोली भाषा बोलणारा तरुण हा अतिशय आत्मविश्वासाने कुणालाही सामोरा जाऊ शकेल. भाषा संचालनालयाबद्दल जो परिभाषित कोशाचा प्रयोग आपण करतो आहोत त्यामध्ये अक्षरशः संस्कृत प्रचुर शब्द शोधून त्या बाबतीत कुठल्याही बोली भाषेमध्ये जर सोपा शब्द असेल तर तो सोपा शब्द रिप्लेस करता येईल का. आता बोली भाषांची संख्या 200, महाराष्ट्राचा विस्तार इतका मोठा, त्यामुळे कदाचित आपल्याला एकाच शब्दासाठी 5-6 वेगळ्या वेगळ्या बोली भाषांमध्ये वेगळे वेगळे शब्द आढळतील, ते सगळं व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, तर तो व्यापक होईल. तर आतापर्यंत जे संस्कृत प्रचुर असण्याचा एक शिक्का मराठी भाषेवरती बसलेला होता तो आपण जर दूर करू शकलो तर आपण लोकांच्या जास्त जवळ जाऊ. आणि मग आम्ही जो लोकशाहीकरण शब्द वापरला मला वाटतं त्यालाही ते खूप फायदेशीर होईल.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: श्रोते हो अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर. श्रोतेवाणी आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा. आज यात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नारी विश्व. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे समीदा खाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर. श्रोते आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा. आज यात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नारी विश्व. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे समीदा खाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
3: नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, मैत्रिणींनो आणि नारी विश्व ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांनो. या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी आपली रेडिओ मैत्रीण समीदा खाकरे स्वागत करते. सखींनो, हसणारा चेहरा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे जगातलं सर्वात मोठं पुण्य आहे. आपण सर्वजण सकाळपासून दिवस संपेपर्यंत वेगवेगळ्या मनस्थितीत असतो. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू केवळ तुम्हालाच सकारात्मकता देत नाही, तर जेव्हा तुम्ही तुमच्या बोलण्यातून, प्रेमातून आणि मदतीतून दुसऱ्या कोणाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता, तेव्हा त्यापेक्षा सुंदर कोणतीच गोष्ट असू शकत नाही. हो की नाही? आयुष्यात चढ उतार किंवा कठीण प्रसंग, दुःखाचे सूर प्रत्येकाच्या वाट्याला येतात, पण आपण त्या प्रसंगाकडे कसं बघतो आणि त्याला धैर्याने तसंच सकारात्मकतेने कसं सामोरं जातो यावरच आपल्या आयुष्याची सुंदरता अवलंबून असते. तेव्हा प्रत्येक क्षण आनंदानं आणि सकारात्मकतेने जगा, हसत राहा, इतरांनाही हसवत राहा. या सुंदर विचाराने आजच्या नारी विश्व या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि ऐकूया हे एक छानसे

खरंच काय जादू आहे ना या आवाजात. श्रोते हो, 7 ऑक्टोबर 1914 रोजी उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे जन्मलेल्या बेगम अख्तर यांचं मूळ नाव अख्तरीबाई फैजाबादी असं होतं. अतिशय लहान वयातच त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. उस्ताद इमदाद खान, उस्ताद अता मोहम्मद खान आणि पतियाळा घराण्याचे उस्ताद झंडे खान यांच्यासारख्या दिग्गजांकडून बेगम अख्तर यांनी संगीताचे धडे घेतले. त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आपली पहिली सार्वजनिक मैफिल दिली. 1934 बिहार भूकंपातील पीडितांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेव्हा त्यांनी गायन केले तेव्हा सरोजिनी नायडूंसारख्या महान नेत्याही बेगम अख्तर यांच्या गायिकेने भारावून गेल्या होत्या. मैत्रिणीनो, बेगम अख्तर यांनी केवळ गझलच नाही तर ठुमरी दादरा गायकीलाही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी एक दिन का बादशाह आणि नलदमयंती यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला. इतकेच नाही तर महान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या प्रसिद्ध जलसाधर चित्रपटात बेगम अख्तर यांनी गायिकेची भूमिका उत्तमरित्या वठवली. अभिनयाबरोबर

अर्थातच गायन देखील केले. पण चित्रपटसृष्टीच्या जगमगाटापेक्षा अख्तरीबाईंना शास्त्रीय संगीत आणि गझल गायकीचे व्यासपीठ अधिक प्रिय होते. संगीताची साधना अख्तरीबाई यांनी मनोभावे केली. पुढे 1945 साली लखनौचे प्रसिद्ध बॅरिस्टर इश्तियाक अहमद अब्बासी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही काळ त्यांच्या गाण्यावर बंधनं आली, पण संगीतापासून दूर राहणे अख्तरीबाईंसाठी अशक्य होते. काही काळानंतर जेव्हा त्या पुन्हा व्यासपीठावर परतल्या, तेव्हा त्या बेगम अख्तर म्हणून रसिकांच्या गळ्यातील ताईत बनल्या. दादरा, ठुमरी आणि गझल या प्रकारांवर बेगम अख्तर यांचे अढळ साम्राज्य होते. काली बदरिया छाई, ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोनाया आणि जॉय जोबनवा यांसारख्या रचनांनी लाखो संगीतकारांना अख्तरीबाईंच्या आवाजाने भुरळ घातली. त्यांच्या आवाजातील तो खास खर्ज म्हणजे गंभीर आणि गडद पोत, तसेच भावनांचा उत्कट आविष्कार थेट काळजाला भिडायचा. अख्तरीबाईंच्या या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले. तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनाही बेगम अख्तर यांना गौरविण्यात आले होते. 30 ऑक्टोबर 1974 रोजी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमादरम्यान गाणं गातानाच अख्तरीबाई यांची प्रकृती अचानक बिघडली आणि दुर्दैवानं या महान गायिकेने जगाचा निरोप घेतला. संगीतासाठी जगलेल्या या गायिकेचा शेवटही संगीताच्या मंचावरच व्हावा हा जणू नियतीचाच संकेत होता. आज बेगम अख्तर आपल्यात नाहीत, पण त्यांनी आपल्या स्वरांनी अमर केलेल्या गझला आणि ठुमऱ्या आजही संगीतप्रेमींच्या हृदयात जिवंत आहेत. अशा या महान मल्लिकाए गझल बेगम अख्तर यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या स्वर्गीय स्वरांना कोटी कोटी अभिवादन करूया आणि ऐकूया त्यांचीच ही एक गझल.

आपल्या शेतात जेव्हा पांढऱ्या शुभ्र कापसाची बोंड फुलतात तेव्हा असं वाटतं की जणू निसर्गानं जमिनीवर ढगच उतरवले आहेत, नाही का? कापूस, ज्याला आपण प्रेमानं पांढरं सोनं म्हणतो, जगाच्या अर्थव्यवस्थेला आणि कापड उद्योगाला गती देणाऱ्या या निसर्ग रेशमी धाग्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जगभरात 7 ऑक्टोबर हा दिवस जागतिक कापूस दिन म्हणजेच वर्ल्ड कॉटन डे म्हणून साजरा केला जातो. मंडळी, जेव्हा जेव्हा कापसाचा विषय निघतो तेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. विदर्भ आणि कापसाचं नातं हे फक्त पिकांपुरतं मर्यादित नसून ते इथल्या मातीशी, संस्कृतीशी आणि शेतकरी राजाच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. आणि यातही आपला अमरावती जिल्हा म्हणजे कापूस उत्पादनाचा मुख्य गड. अमरावतीची काळी कसदार जमीन आणि इथलं हवामान कापसाच्या पिकासाठी अगदी वरदान मानलं जातं. अमरावतीच्या अनेक तालुक्यांमध्ये कापसाचं भरघोस उत्पादन घेतलं जातं. अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकरी कुटुंब आणि शेतमजूर यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार हा कापूस आहे. म्हणूनच अमरावती जिल्ह्यासाठी कापूस हे पीक आर्थिक कणा समजलं जातं. कापूस वेचण्यापासून ते जिनिंग मिल, सुतगिरण्या आणि वाहतूक व्यवसाय या सर्वांमुळे अमरावतीत स्थानिक पातळीवर मोठी रोजगार निर्मिती होते. मंडळी, एवढंच नव्हे तर अमरावतीची कापूस बाजारपेठ ही विदर्भातील एक प्रमुख व्यापारी केंद्र मानलं जातं, जिथून कापूस आणि कापूस गाठी देशभरात पाठवल्या जातात. असा हा अमरावती जिल्हा या पांढऱ्या सोन्यामुळं समृद्ध जिल्हा मानला जातो. श्रोते हो, कापूस हे केवळ एक पीक नाही तर ते विदर्भाच्या आणि अमरावतीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं हृदय आहे. जागतिक कापूस दिनाच्या निमित्तानं दिवस रात्र मेहनत करून जगाची वस्त्र झाकणाऱ्या आपल्या अमरावती आणि विदर्भातील तसेच देशभरातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना मनापासून सलाम. कारण हे पांढरं सोनं शेवटी आपल्यापर्यंत पोहोचतं त्यात शेतकरी बंधू भगिनींचा महत्त्वाचा वाटा आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, काळ्या आईच्या कुशीत फुललं पांढरं सोनं, बोंडातून हसली समृद्धी, आनंदात न्हालं जीणं.

सखीनो, नारी विश्व या कार्यक्रमात आपण सर्व सखी आतुरतेने वाट बघत असता, ती म्हणजे वेगवेगळ्या रेसिपींची, हो की नाही? मग आज मी आपल्यासाठी कुठली रेसिपी आणली आहे, तर लगेच जाणून घ्या आणि लिहून घ्या या रेसिपीचे साहित्य आणि कृती. सखीनो, आज आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी पचायला हलकी, अतिशय पौष्टिक आणि चवदार देखील आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मुगाचा उतप्पा. उतप्पा, डोसा हे प्रकार आपण नेहमीच नाश्त्यासाठी करत असतो, पण तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा देखील येतो. त्यामुळे यामध्येच काहीतरी वेगळं काय

तर आज मुगाचा उत्तप्पा कसा बनवायचा ते जाणून घ्या। त्यासाठी सर्वप्रथम याला लागणारं साहित्य लिहून घ्या। एक वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी रवा, दोन चमचे दही, दोन हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं, लसूण, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, जिरे, तीळ, तिखट, धन्याची पूड, गरम मसाला आणि मीठ। आता ऐकूया कृती। सर्वप्रथम मुगाची डाळ 1 ते 1.5 तास भिजवून ठेवा। डाळ भिजल्यावर ती एका वाटीची 1.5 वाटी नक्कीच होईल। त्यानंतर ही डाळ मिक्सरच्या भांड्यात त्याचं पाणी निथळून काढून घ्या। त्यामध्ये आता 2 हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, जिरं आणि कढीपत्त्याचे पानं तसंच लसूण टाकून हे वाटून घ्या। हे वाटण नीट वाटल्या गेल्यावर एका भांड्यात काढून त्यामध्ये 1/2 वाटी रवा आणि 2 चमचे दही टाका। हे मिश्रण नीट एकजीव करून घ्या आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवा। तोवर आपण भाज्या चिरून घेऊ शकतो। यामध्ये शिमला मिरची, कांदा, गाजर किंवा आपल्या आवडीच्या ज्या भाज्या उपलब्ध असतील त्याही आपण यामध्ये टाकू शकता। आता 10 मिनिटानंतर हे मिश्रण दाटसर झालं असेल, कारण त्यामधला रवा हा फुलतो। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घाला, त्यानंतर ह्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करा। कोथिंबीर टाका, यासोबतच धन्याची पूड, तिखट, गरम मसाला, थोडीशी हळद आणि मीठ टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्या। आता तव्याला किंवा पॅनला तेल लावा। तव्यावर चमचाभर मिश्रण हळूवार पसरवा आणि ते 2-3 सेकंदासाठी झाकून ठेवा। एक बाजू नीट शिजल्यावर आता उत्तप्पा परतवून घ्या आणि मंद आचेवर थोडंसं तेल टाकून खरपूस असा होऊ द्या। हा उत्तप्पा आपण नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी नक्कीच करू शकतो। असा पौष्टिक आणि पचायला हलका तसाच चविष्ट मुगाचा उत्तप्पा नक्की करून पहा। तर सखींनो, आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। सखींनो, आज आजीबाईच्या बटव्यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। मैत्रिणींनो, सध्या वातावरणात थोडी उष्णता वाटत असली तरी ऑक्टोबर महिना लागलाय आणि ऋतू हळूहळू कूस बदलतोय, म्हणजेच हिवाळ्याची चाहूल लागलीय। हिवाळा या ऋतूमध्ये शरीराला जास्तीत जास्त ऊर्जेची गरज असते। हिवाळ्यात आपण सगळे स्वतःची काळजी घेतो, घराची काळजी घेतो, पण खास करून घरातल्या स्त्रीने स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं। कारण घरातली स्त्री निरोगी असेल तरच ती कुटुंबातील बाकी सर्वांची काळजी घेऊ शकते, नाही का? हिवाळ्यात सकाळी थंडीत उठून काम करणं खरं तर कठीण असतं, पण तिला ते करावंच लागतं। मग ही सर्व कामं करताना थकवा येणं, त्वचा कोरडी पडणं, हिमोग्लोबिन कमी होणं अशा प्रकारच्या समस्या डोके वर काढतात। पण घाबरू नका, या सर्व समस्यांवर आपल्या स्वयंपाक घरातच मस्त आणि सोपा उपाय आहे। तो कोणता? चला तर याविषयीच महत्त्वाची माहिती आज जाणून घेऊया। मैत्रिणींनो, कडधान्ये आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरात असतात। आता ही कडधान्ये महिलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी हिवाळ्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात। ही कडधान्ये कोणती? तर त्यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाचं कडधान्य म्हणजे हुलगा, म्हणजेच कुळीद। सखींनो, थंडीच्या दिवसात शरीरात ऊब निर्माण करण्यासाठी हुलगा हा अतिशय उत्तम पर्याय आहे। कफ कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, हिवाळ्यात ताकद निर्माण करण्यासाठी या ऋतूत हुलग्याचं पिठलं, थालीपीठ नक्की करून पहा आणि त्याचं सेवन करा। आपल्याला नक्कीच ताजंतवानं वाटेल। यानंतर काळे चणे आणि काबुली चणे। सखींनो, स्त्रियांमध्ये रक्ताल्पता म्हणजेच ॲनिमियाची समस्या खूप प्रमाणात दिसून येते। चण्यामध्ये लोह आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे सततचा जाणवणारा थकवा दूर पळवण्यासाठी उकडलेले चणे किंवा चण्याची उसळ आवर्जून आपल्या आहारात असू द्या। त्यानंतर एक महत्त्वाचं कडधान्य जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं ते म्हणजे मटकी। मैत्रिणींनो, हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडते। महिलांना धुणी भांडी करताना सतत पाण्याचा वापर

करावा लागतो, त्यामुळे मुख्यतः हात आणि पायाची त्वचा कोरडी पडत जाते. यावर मोड आलेली मटकी जर आपण आपल्या आहारात समाविष्ट केली तर त्यातून व्हिटॅमिन बी आणि झिंक आपल्या शरीरात जातं आणि आपल्या त्वचेचा तजेलदारपणा आणि केसांचं आरोग्यही टिकवून ठेवायला मदत करतं. आता मटकी या कडधान्यानंतर हिरवे मूगसुद्धा आपल्यासाठी अतिशय उपयोगी ठरतात. थंडीत पचनक्रिया मंदावते. मूग हे पचायला अतिशय हलके असतात, त्यामुळे आहारात मुगाची खिचडी, मुगाचा डोसा किंवा नुसते मोड आलेले मूग खाल्ले तरी त्याचा नक्कीच फायदा होतो. या सर्व कडधान्यांसोबतच एक महत्त्वाचं कडधान्य म्हणजे राजमा आणि अख्खा मसूर. याचाही खूप चांगला उपयोग आपल्या आरोग्यासाठी होतो. राजमामध्ये फॉलिक ॲसिड असतं, जे हृदयासाठी ऊर्जेसाठी गरजेचं आहे. तर अख्खा मसूर हा तुमच्या त्वचेची चमक वाढवण्यासाठी, त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. तर अशी ही कडधान्ये आपल्या आहारात आलटून पालटून आपण घेत रहा, त्यामुळे आपल्या शरीराचा थकवा हळूहळू कमी होताना आपल्याला दिसेल आणि उत्साहाने आपण काम करू शकू. सखींनो, ही कडधान्ये खाताना एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या. जर ही कडधान्ये नेहमी मोड आणून खाल्ली तर त्याचे पोषण दुप्पट होतं. आणि हो, कडधान्य शिजवताना त्यात ओवा, हिंग, जिरं आणि आले घालायला विसरू नका, म्हणजे त्यामुळे गॅस किंवा पोटाचा त्रास अजिबात होणार नाही. तर मैत्रिणींनो, आज आजीबाईच्या बटव्यात आपण सर्व महिलांसाठी कोणती कडधान्ये उपयुक्त आहे आणि ती कशा प्रकारे खायची याविषयी माहिती जाणून घेतली. तेव्हा आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरातली असंख्य कामे करत असतानाच थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा आणि आपली प्रकृती सांभाळा. आणि आता नारी विश्व या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण समीधा खाकरेला रजा द्या. आपण पुन्हा भेटू नवीन विषय, नवीन माहिती, नवीन रेसिपींसोबत पुढच्या नारी विश्वाच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा
1: श्रोते आपण ऐकत होतात

0: विविधा आज यात नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकला, याचे सादर करते होते भैयालाल टिकाम।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।
0: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण, आणि आता वेळ होते आमच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाची। गीत गंगा।
5: गीत गंगा।
0: श्रोते हो, गीत गंगा कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत लता मंगेशकर यांनी गायलेल्या आणि पी सावळाराम यांनी लिहिलेल्या या गीतानं, संगीत वसंत प्रभू यांचं।

कार्यक्रमात यानंतर संगीत आहे सांगते ऐका या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, संगीतकार वसंत पवार.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून गीत गंगा.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: हे गीत आहे अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं, प्रवीण दवणे यांची शब्दरचना, संगीतकार श्रीधर फडके.

श्रोते आणि आता गीतगंगा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत बेला शिंदे यांनी गायलेली शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी. ही आजच्या गीतगंगा कार्यक्रमातली शेवटची पेशकश आहे.

0: गीत गंगा चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेन तहान निसर्ग मानवाचा दोस्त खरा त्याच्या संवर्धनाचा विचार करा आकाशवाणी अमरावती तर्फे

0: एफएम आणि 1.5 मेगाहर्ट्ज वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11:01 आणि 15 सेकंद झाली आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन. आज या कार्यक्रमात आपकी फरमाईश अंतर्गत ऐकूयात आपल्या पत्रांवर आधारित गीतांचा कार्यक्रम
1: गीत गुंजन. जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा गीत गुंजन. गीत गुंजन
0: श्रोते हो, गीत गुंजन कार्यक्रमात आपल्या सगळ्या श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत. आपण आम्हाला पत्र पाठवता आणि आपल्या आवडीची गाणी कळवता आणि आम्ही ती गाणी आपल्याला ऐकवतो. आजचा तोच कार्यक्रम आपकी फरमाईश. पहिलं गाणं आम्ही घेऊन आलो आहोत CID चित्रपटातला आशा भोसले, मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम यांच्या युगल स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना, संगीतकार ओपी नय्यर. आणि हे गीत ऐकायचं आहे अमरावती रेडिओ श्रोता संघ राहाटगाव कॅम्पचे श्याम किटे, वंदना शंकर आणि उषा किटे. गोपालनगर अमरावतीहून प्रल्हाद पद्मने, हिम्मत शृंगारे आणि रामेश्वर घोम. रेडिओ लिसनर्स क्लब मुक्काम लेहगाव तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावतीचे दीपक कुरहाडे.

अमरावतीहून महेंद्र जावरकर, शेंदुर्जना घाटचे अमोल कपिले, प्रशांत सावरकर, माया सावरकर, राणी आणि शुभम सावरकर, तसंच सचिन केने, मुक्काम कृष्णबुद्रुक, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावतीचे प्रवीण हागुणे, योगिता, प्रियाली, सार्थ आणि समस्त हागुणे परिवार. आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय वारिस या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांनी गायलेलं गीत. गीतकार वर्मा मलिक, संगीतकार उत्तम सिंग.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे सिलसिला या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरात. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार शिवहरी आणि या गीताकरता आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत वरुड जरूडहून बाबासाहेब वाडोदे, प्रियंका आणि चंद्रप्रभा वाडोदे, तसंच आदी चरपे आणि मीनाक्षी चरपे, श्रीकृष्णनगर अकोटहून बंडूरोही अक्षय, सुलोचना, सायली, माला, विकास, मयूर, आशिष, सुनील आणि नंदूरोही, तसंच समस्त रोही परिवार. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिमचे अशोक चुंबळे, दिनेश, रुपेश, लीलाबाई, चैताली चुंबळे आणि प्रीती चांदणे, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगावचे दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिक आणि गजानन घायाळ, तसंच वरुड जरुड होऊन महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री, स्वराज आणि मिलिंद सरकटे. आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय उमराव जान या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. गीतकार शहर यार, संगीतकार खयाम.

गायत्री तलाव अमरावतीहून साधना गुप्ता, राणी कविता नेहा कोमल आणि किशोर गुप्ता, प्रवीणनगर अमरावतीहून सीमा हातोले, चंदू आणि संजय हातोले, मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत आणि जगुताई राजे जाधव, तसंच वर्षा वायाळ, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, सोहम प्रणाली आणि सानवी देशमुख, तसंच संपूर्ण राजे जाधव परिवार। आमच्या या श्रोत्यांना ऐकायचंय प्रेम गीत चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं युगल गीत, संगीत जगजीत सिंग यांचं आहे।

0: वेळ सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, हे गीत आहे बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. गीतकार समीर, संगीतकार बिजू शाह आणि या गीताकरता आवड कळवत आहेत. रामनगर रोड शांतीनगर इंदौरहून खुशी खर्चे, ब्रोनो, गणेश, कार्तिक, संजना, परी, ललिता, नारायण आणि स्वाती खर्चे, तसंच प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी. मुक्कम पोस्ट येळगुळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे आणि एडी कांबळे. याच ठिकाणाहून तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता आणि मेघना कुरणे यांच्या आवडीचं ऐकूयात हे गीत बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटातलं.

लेहगावरील वेद तालुका दर्यापूरहून दीपक कुऱ्हाडे, आशिष, कल्पना, वंदना, बंटी आणि समस्त कुऱ्हाडे परिवार, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज आणि पी आर जैन, तसंच अमरावतीहून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएबा खान, साहिबा मुस्तफा आणि अफिया खान, आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय खुद गर्जी या चित्रपटातलं मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत. गीतकार इंदीवर, संगीतकार रोशन.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे लव इन टोकियो. या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन आणि या गीताकरता आवड कळवत आहेत. मुक्काम जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी जोशी तसंच गणेश हारगावकर. दर्पण रेडिओ श्रोता संघ मानेवाडा रोड नागपूरहून देवेंद्र आणि सुशीला भटकर, मनोहर दुर्गे तसंच लक्ष्मण देऊळकर. गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीहून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे बरसात. या चित्रपटातलं कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायलेलं. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण आणि या गीताकरता आवड कळवली आहे. गगलानी नगर वडाळी नाका अमरावतीहून संजय वाघुळे, शारदा वाघुळे आणि समीक्षा वाघुळे. कमलपुष्प कॉलनी बलगाव रोडहून नलिनी वाघुळे, कल्याणी वाघुळे. यश, शालिनी, अतुल, अंकिता आणि गौरी वाघुळे. तसंच बालाजी चौक वलगाव इथून सारिका वाघुळे, उन्नती आणि पलक वाघुळे. तर यांच्या आवडीचं ऐकूयात बरसात चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहोणे, आता आपकी फरमाईश कार्यक्रमातलं शेवटचं गीत आम्ही घेऊन येतो आहोत. भरोसा या चित्रपटातून लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार रवी आणि याकरता आवड कळवत आहेत मुक्काम पोस्ट खांबोरा, जिल्हा अकोल्याचे गोपाल टाले, भारती नारायण, प्रमिला, श्रुतिका, सागर आणि शिवकुमार टाले. मालटेकडी परिसर अमरावतीहून प्रशांत ढेकरे, वर्षा ढेकरे आणि श्रद्धा ढेकरे. शिवाजीनगर वडाळी देशमुखहून राजेश खोबरखेडे, शिवसागर खोबरखेडे, इंदिरा आणि सुनयना खोबरखेडे. तसंच कृष्णानगर टीव्ही टॉवर, सेमिनरी हिल्स नागपूरहून नाना डोंगर दिवे, रमा, सीमा, रीमा, दीक्षा आणि राहुल डोंगर दिवे यांनी. ऐकूयात आज की फरमाईश कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत. आणि आता कार्यक्रम संपतोय, त्यामुळे हे म्हणायची वेळ आली आहे की आज की मुलाखत बस इतनी.

0: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा गीत गुंजन गीत गुंजन।
1: श्रोते आपण ट्यून केलं आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर। दुपारचे 12 वाजले आहेत। ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ। हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत। काही क्षणातच

यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सूत्रसंचालन केले आहे प्राची परांजपे यांनी आणि सादर करते सुमित श्रीवाद.

फनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत बबल शो पपेट शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांना. चैताली ताईंची मुलाखत आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी ऐकूया एक गाणं. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात करूया. चला.

0: वेळ झाली आहे चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी बातचीत करण्याची. मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आज आपल्या इथे चैताली माजगावकर भंडारी या आलेल्या आहेत. चैताली, ताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्या मैत्रिणींना चैताली माजगावकर भंडारी ह्या माहिती आहेतच त्यांच्या विविध पप्पेट शो बबल शो मधून, पण थोडक्यात ओळख करून देते. पुण्याच्या ललित कला केंद्रातून त्यांनी BA नाट्यशास्त्र ही पदवी घेतली. त्या बहुआयामी आणि प्रयोगशील कलाकार आहेत. गेली 2 दशकं त्या मनोरंजन, लोकजागृती आणि बालसंस्कार या क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहेत. अभिनय, सूत्रसंचालन, स्टँडअप कॉमेडी, शब्दभ्रम, पपेट शो, गेम शो, बबल आर्ट या विविध कला प्रकारांमधून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1: नमस्कार सगळ्या सख्यांना, माझा एकदा नमस्कार.
0: गणपतीची धामधूम संपली आहे मला वाटतं. खूप तुमचे पपेट शो, बबल शो आणि विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले असतील. अगदी पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतो की मी जसं परिचयात म्हटलं की पपेट शो, बबल शो, स्टँडअप कॉमेडी आणि ललित कला केंद्राच्या पासआउट असलेल्या विद्यार्थिनी, तर हे खर तर सगळं थोडं थोडं वेगळं आहे आणि म्हंटल तर थोडं थोडं एकत्र आहे. तर हे कसं करता?
1: ललित कला केंद्रामध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य असं या तिन्ही विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता आणि वेगळ्या वेगळ्या अंगांनी नाटकाची संपूर्ण ओळख तिथे करून दिली जाते. आणि ते करून मी मुंबईला गेले, लाखो लोकांप्रमाणे तिथे स्ट्रगल केलं आणि मलाही अभिनेत्री व्हायचं होतं. पण कसं आहे की थोड्याच दिवसात काय म्हणतात तो एक आपल्या डोक्यामध्ये असतात ज्या गोष्टी त्या सगळ्या खऱ्या काय आणि वास्तव काय हे थोड्याच दिवसात कळालं. आणि मी देवाची कृपा म्हणेन की मला लवकर कळालं हे सगळं की शाश्वत असं काहीच नाहीये या फील्डमध्ये आणि मग आपलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे या विचारातून या सगळ्या गोष्टींचा उदय झाला. खरं तर
0: पण तसा विचार केला तर ललित कला मधून पासआउट होणाऱ्या अनेक मुली असतील. पण तुम्ही हे जे काही पपेट शो आणि नंतरचा आत्ताच्या काळातला बबल शो डेव्हलप केलात, याला काहीतरी कौटुंबिक पार्श्वभूमी असेल?

0: शो म्हणजे पपेट शो म्हणजे काय तर बाहुली नाट्य की ज्याच्यामध्ये बाहुलीला घेऊन तुम्हाला नाटक करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पपेट शो चालू केला तेव्हा रामदास पद्य हे नाव सोडून कुणीच या क्षेत्रामध्ये फारसं नव्हतं. आजही रादर नाहीये,
1: खरं तर नाहीये.
0: आणि मी एक माझा साईड बिझनेस चालू केला पपेट विक्रीचा. मग ते पपेट घेऊन बऱ्याचशा शाळांमधनं बऱ्याचशा टीचर शिकवायला लागल्या. मी ज्या लेवलचा शो करते तो खूपच वेगळ्या लेवलचा आहे. पण हळूहळू का विना त्याच्यात थोडे थोडे कलाकार यायला लागले. अजूनही नावाजलेले असं नाही तयार झाले, पण मला लवकर लक्षात आलं की कॉम्पिटिशन ही सगळीकडे. जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 7-8 कार्यक्रम माझ्याकडे तयार हवेत. मग पपेट शो नंतर वेगळं काय, लोकच मला विचारायला लागले की मॅडम माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस झाला, 10व्या वाढदिवसाला तेच आई वडील मला कॉन्टॅक्ट करायला लागले. तेव्हा म्हणलं अरे आपल्याला एका पपेट शो वर थांबता येणार नाही, मुलांसाठी अजून काय वेगळं करता येईल या विचारातून बबल शो तयार झाला.
1: तर अचानक उठून एखादी मुलगी हे करत नाही, तर कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची काय होती, म्हणजे काहीतरी असणार ना घरामध्ये?
0: हो, घरामध्ये म्हणजे माझे काका, माझे बाबा, आजोबा हे सगळे बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम करायचे.
1: बर.
0: फक्त तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, त्यामुळे एवढी प्रसिद्धी त्या सगळ्यांना नाही मिळाली. कदाचित आत्ताच्या जमान्यात ते असते तर लवकर फेमस झाले असते. तर ती कौटुंबिक पार्श्वभूमी ऑलरेडी माझ्याकडे होती. आणि मुंबईत स्ट्रगल केल्यावर मला जेव्हा लक्षात आलं की इथं काही खरं नाहीये, आपलं आपलं असं काय आहे की जेणेकरून हे फील्ड तर सुटलं नाही पाहिजे पण मी काहीतरी कलेच्या क्षेत्रात करेन, तेव्हा मी पपेट शो चालू केला.
1: ओके.
0: आणि एकाच स्पीडवर थांबून इथं चालत नाही, कारण काही 1 तारखेला काही पगार मला कुणी देणार नाही, अख्खा कॅलेंडर रिकाम असतं, ते भरून काढायला सतत डोक्यातनं वेगळ्या वेगळ्या कल्पना याव्या लागतात. पैशाची काळजी नसली की आपोआप डोकं चालायला लागतं, आणि डोकं चाललं तर पैशाची काळजी मिटते. या कल्पनेतनं तो बबल शोकडे मी म्हणाले खर तर.
1: बर. बबल शोच्या भारतातल्या तुम्ही पहिल्या महिला आर्टिस्ट आहात, बरोबर? कसं वाटतंय जेव्हा हे कळलं की अरे आपणच पहिल्या आहोत?
0: येस. आणि हा फील खरंच खूप वेगळा आहे, कारण की क्वचितच या फील्डमध्ये येणारे लोक, म्हणजे अख्ख्या भारतात बोटावर मोजण्या इतके लोक बबल शो करतात, आणि त्यात फार कोणी लेडीज नाहीच आहेत, म्हणजे अगदी एखाद दुसरं कोणी असल्या तर असल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा कळलं तेव्हा एक वेगळा आनंद वाटला की काहीतरी कुठेतरी भविष्यात या विषयावर किंवा या कलेवरती बोललं जाईल, तेव्हा कुठेतरी माझं नाव नक्कीच निघेल.
1: आणि आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही मास्टर आहात या शोमध्ये. आपली ही श्राव्य माध्यमातली मुलाखत चालू आहे, त्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली साबणाचे फुगे उडवून तर इथे दाखवू शकणार नाही, पण ज्या आपल्या मैत्रिणींना माहिती नाहीये की पपेट शो किंवा बबल शो म्हणजे काय असतं, निदान पपेट शो बोलक्या भावल्या आहेत हे माहित असतं, बबल शो म्हणजे काय असं थोडक्यात काही सांगू शकाल का?
0: म्हणजे रादर पपेट शो बघणारे पण खूप जण पहिले असतात. अक्षरशः मी विचारते ऑडियन्सला नेहमी की आज किती जण पहिल्यांदा पपेट शो किंवा बबल शो बघणार आहेत, तर बऱ्यापैकी हात वर येतात. लोकांच्या डोक्यात पपेट शो म्हणजे कठपुतली किंवा बोलका भावला एवढंच आहे, त्या पलीकडं काय असं लोकांना माहितीच नसतं. तर अगदी हातावरच्या पपेट्स पासून कळसुत्री बाहुल्या, दोरीवरच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण रॉड पपेट, म्हणजे मोठ्या मोठ्या रॉडवर असलेल्या बाहुल्या, जायंट पपेट, अशा वेगळे वेगळे काठीवरच्या बाहुल्या, सगळ्या तऱ्हेच्या बाहुल्या माझ्या पपेट शो मध्ये असतात. शॅडो पपेट म्हणजे सावलीच्या बाहुल्या, तर हे प्रकारच लोकांना माहिती नसतात आणि पहिल्यांदा बघत असतात ते. आणि ऍटलिस्ट पपेट शो जरा तरी माहितीये, बबल शो तर अजिबातच माहित नाहीये. बबल शो म्हणजे फक्त साबणाच्या फुग्यांचा शो. आपण लहानपणी सगळ्यांनी जत्रेत 1 ते 5000 रुपयाचं खेळणं घेऊन सगळ्यांनी बबल उडवलेले आहेत, तेवढेच बबल उडवणं किती हार्डली त्याला फार फार तर 1 मिनिट जाईल. 1 मिनिटाचा पासून ते 1 तासाचा शो करण्यापर्यंत खूप सारी मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे धुराचे बबल, स्मोक बबल म्हणतात ज्याला, जायंट बबल म्हणजे 8-8 फुटी फुगे काढते मी. एक रिंग असते त्याच्यामध्ये मुलगा उभा करून त्याला अख्खा बबलच्या मध्ये कव्हर करणे, किंवा स्मोक रिंग काढायच्या, किंवा ड्राय आईस असतो तो घेऊन बबलचा शॉवर तयार करतो. आणि सगळ्यात शेवटी मी काही चायनावरनं किंवा काही इतर देशातनं काही वस्तू मागवल्यात आणि त्याचा एक मोठा बबल शॉवर, कारण प्रत्येक मुलाला बबल फोडायचे असतात. पहिला काही वेळ मी मुलांना जागेवर शांत बसा सांगते, पण त्यांचे पेशन्स संपत असतात, कारण मला तो बबल फोडायचा आहे. अशा वेळेला मोठी 3-4 मशीन लावून मुलांना मनसोक्त बबल फोडू देते मी.
1: हा जो काही बबल शो आहे भारतात नवीन आहेच, परदेशात कुठे कुठे आहे हा?
0: परदेशात बऱ्याच ठिकाणी हा बबल शो

0: सगळा गॅझलियन बबल शो आहे, अमेरिकेत चालतो, चायनामध्ये चालतो, हा सगळा फॉरेनमध्येच चालणारा प्रकार आहे, कारण तिथे धूळ हा प्रकारच नाहीये. आणि आपल्या इंडियामध्ये धूळ नाही असं ठिकाणच सापडणार नाही. आणि रादर तिकडच्या लिक्विडची क्वालिटी, इकडच्या लिक्विडची क्वालिटी, जमीन आसमानाचा फरक आहे. बबल शोला धूळ आणि हवा अजिबात चालत नाही, वारा चालत नाही, कारण की आपल्याला आजूबाजूला आपण दिसतो म्हणजे बघत राहतो तर कुठेही हवेत धुळीचे कण दिसत नाहीत, पण ते हवेमध्ये असतात. तर सेकंदाला बबल फुटू शकतो, त्याच्यासाठी लिक्विड चांगलं तयार करायला लागतं. बाहेर फॉरेन शोच्या म्हणजे फॉरेन मध्ये जे शोज होतात तिथे धुळीचा प्रश्नच नसतो, वाराही काही फार डिस्टर्बिंग नसतो. आपल्याकडे प्रदूषण इतकं आहे, धूळ आहे, कचरा आहे, लिटरली हवेमध्ये कचरा आहे सगळीकडे. तिकडची हवा आणि इकडची हवा खूप फरक आहे, त्यामुळे तिकडचे जे बबल शो आहेत तर ते फारच वेगळ्या लेवलचे चालतात, वेगळ्या ताकदीचे असतात. आणि हे इथं पण आपण करू शकतो, पण 60% मी अजूनपर्यंत पोहोचली. आणि लोक युट्यूबवरचे ते तसे शो बघून माझ्याकडे येतात की आम्हाला असा शो करायचा, तर मी क्लिअरली सांगते या लेवलचे शो होऊ शकणार नाहीत, कारण की हवा आणि धूळ या दोन गोष्टी प्रचंड त्याला डिस्टर्ब करू शकतात.
1: पण मग तुमचं ऐकताना असं वाटतंय की एखाद्या एसी रूम मध्ये ते जास्त चांगलं होतं का?
0: एसी रूम मध्ये सुद्धा सगळीकडे धूळ धूळ असतेच, पण तरी एसीचाही म्हणजे हवेचा झोत कुठे हे बघायला लागतं, त्याच्या विरुद्ध साईडला आम्हाला सगळं सामान तयार करायला लागतं. जास्ती तापलेलं लिक्विड किंवा अति थंड लिक्विड असं चालत नाही, म्हणजे गेल्या गेल्या मी तिथं नेहमी लिक्विड ओतलं की 10 मिनिटं त्याच्यामध्ये हात घालून बसते. आपलं टेम्परेचर आणि लिक्विडचं टेम्परेचर मॅच झालं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि हे लिक्विड कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही, हे मी स्वतःच स्वतः तयार केलंय. खूप सारे रिसर्च आहेत याच्यामध्ये, जवळपास 50-50 लिटर फेकून दिलंय काही काही वेळेला, ते वापरलं नाही की त्याचा गाळ तयार होतो खाली, आणि नुकसान पण खूप सारे याच्यामध्ये झालं माझं. पण आता हळूहळू बनवत बनवत बनवत खूप साऱ्या गोष्टी मापातच टाकल्या तरच ते लिक्विड बनू शकतं, असं सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये.
1: किती वर्षाचा रिसर्च आहे?
0: हा ऑलमोस्ट 3.5 वर्षाचा रिसर्च आहे.
1: हो का?
0: हो.
1: आणि मग म्हणजे आमच्या डोक्यात काय येतं सर्वसामान्य, की जे आम्ही केलंय की साबणाच्या पाण्यामध्ये ते घालायचं आणि फुगे उडवायचे, तर ते तसं नुसतं साबणाचं पाणी नाही.
0: नुसतं साबणाचं पाणी नाहीये. जर मोठे मोठे टिकणारे बबल्स बनवायचे असतील तर त्याच्यात जवळपास 8-9 गोष्टी घालायला लागतात. बरं, पण मी त्या सांगू नाही शकणार.
1: ठीक आहे, पण म्हणजे केमिकलचा अभ्यासही आला?
0: आला आला, निश्चितच आला. आणि त्याचं प्रमाण वरती खालती जरा जरी झालं केमिकलचं, की कधी ते थिन होतं लिक्विड, कधी एकदम असं घट्ट होऊन बसतं, कधी पातळ होतं, तर काही काही वेळेला नाही वाया गेलं म्हणून फेकून दिलं मी अक्षरशः 50-1 लिटर टाकून दिलं आतापर्यंत.
1: तर अशी कुठली स्टेज आली की यस आता मी बबल शो करू शकेन असं कधी वाटलं? म्हणजे
0: मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदी एक 10-15 वर्षापूर्वी गॅझिलियन बबल शो पुण्यामध्ये झाला होता बालेवाडीला, आणि तो शो जेव्हा बघायला गेले ना तेव्हा त्या लोकांनी सुद्धा इथं डिक्लेअर केलं की बबल निघतील याची गॅरंटी नाही, आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांचे बबल सुद्धा फुटत होते त्यांच्या लिक्विड मधले, कारण की हवा कारणीभूत आहे. मी म्हटलं की हे ठरवलं तर अवघड नाहीये, आणि इतक्या भारी लेवलचा नाही पण किमान आपण ट्राय तर करू. म्हणजे अगदी 15-20 वर्षांपूर्वी मी स्वप्न बघितलं होतं की रामदास पाध्यान इतकं माझं नाव घेतलं जाईल. आपण नेहमी स्वप्नच बघायला घाबरतो.
1: बरोबर.
0: आज त्यांच्या इतकं माझं नाव नसेल पण थोडं तरी झालं ना,
1: आपण
0: स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो. हा ते कुठं मी कुठं हा जेव्हा मनात विचारतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. मग मी हळूहळू गोष्टी गोळा करत गेले. काही आमचे मुंबईचे एक माझे सर आहेत अनिल सर, ते मॅजिशियन आहेत आणि ते स्वतःच स्वतः मॅजिक तयार करतात. मग मी त्यांना भेटले, काही गोष्टी बनवू शकतो का, कारण ते हाताने बनवतात लिटरली काही काही गोष्टी. त्यांनी मला मदत केली. एक माझा मित्र आहे आलोक आंग्रे, चायनाला असतो तो, तर तो पुण्यामध्ये येणार होता तर त्याला मी सहज विचारलं की काही गोष्टी तू आणू शकशील का, की ज्या इथं मिळत नाहीत त्या तिकडनं मागवल्या. इंटरनेटवर रिसर्च केलं लिक्विड कसं बनवायचं, आणि हळूहळू करत मोठा तो शो होत गेला. म्हणजे सुरुवातीला अगदी 10-15 मिनिटाचाच व्हायचा, मी त्याचं मानधन फारसं घेत नव्हते, पण आता 1 तासाचा शो होतो हा.
1: पण म्हणजे 10 मिनिटाचाही शो तुम्ही करायचात?
0: हो, मी सांगून करत होते की मी हे ट्रायल बेसिस वरती करते. ते मी शो काउंट केलेच नव्हते की असं असं करून बघितलं तर चालेल का. तर पपेट शो बरोबर 10 मिनिटाचा बबल शो कसा होतोय बघूया, चुकले त्याच्यात, पण त्याचं काही मी पैसे घेत नव्हते त्यामुळे लोकांनाही काही प्रॉब्लेम नव्हता.
1: बरोबर. पण म्हणजे आता जास्त फोकस तुमचा बबल शोवर आहे?

0: दोन्ही चालू
1: आहे शो. वेळ गणपतीत तर दोन दोन तासाचा शो मुलांसाठी मागतात, एक तासाचा पपेट शो, एक तासाचा बबल शो. मानधनही वेदाचं कणकणीत घेते, पण दोन तासाचा शो देऊ शकणारी बहुतेक अख्ख्या पुण्यात मी एकमेव असेन की लहान मुलांसाठी एवढं दोन तासाचा शो करणार कुणी नाहीये.
0: लहान मुलं तर निश्चित आकर्षित होणार आहेत, कारण बोलक्या भावल्या आणि असे मस्त साबणाचे फुगे. मोठ्या माणसांबद्दलचा काय अनुभव आहे?
1: मोठ्या माणसांनाही रादर पपेट शो तेवढंच बघायला आवडतो. म्हणजे अगदी जी काही लहान मुलांची गाणी आहेत, आता काळ बदलला, पूर्वी अगदी सांग सांग बोलण्यापासून अशी गाणी असायची, ही गाणी तर आत्ताच्या मुलांना सुद्धा माहित नाहीये. पण अशा गाण्यांमध्ये मोठे लोक रमत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मग मी बोलक्या भावलीवरती जास्ती फोकस केला आणि तिच्याकडे असे जोक टाकले की जे मोठ्यांना पण आवडतील. आणि बबल शो हा बघायला सगळ्या एजच्या लोकांना आवडतो. बबल शो संसारात आपण पडलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना हव्या असतात, सगळ्यांना चैन करायची असते, सगळ्यांना फिरायचं असतं, चांगले कपडे पाहिजे असतात, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असतं आणि ती जबाबदारी आपली असते. आणि ही सगळी जबाबदारी पार पाडायला मला काही एक तारखेचा पगार नाहीये. माझ्या डोक्यात हे सतत म्हणजे 24 तास डोक्यात हे असतं की काही ना काहीतरी आपल्याला सारखं सुचत राहिलं पाहिजे, कारण की माझं कॅलेंडर मला भरून काढायचं आहे. आणि कुठलाही तुम्ही बिझनेस घ्या किंवा कुठलंही अगदी शिक्षण घ्या, नोकरीतही लगेच तुम्ही ट्रेनिंग दिल्याशिवाय तुम्ही नोकरीत चांगलं काम करू शकत नाही. सेम गोष्ट इथे आहे की तुम्ही कार्यक्रमात पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे पहिल्या कार्यक्रमापासून तुम्हाला पैसे मिळायला लागतील असं नाहीये इथे. किंवा मी एक कपडा दिला मग त्याच्या बदल्यात मला पैसे द्या असं नाहीये. तुम्ही काय करताय हे ऑडियन्सला आवडतंय का, मग तुमची किंमत ऑडियन्स ठरवणार आहे. म्हणजे बबल शो मी जेव्हा चालू केला 10-15 मिनिटाचाच होत होता, प्रचंड चुका होत होत्या की बबल फुटत होते, काही वेळा निघत नव्हते, तर मशीन चालू करून वेगळा प्रयोग कसा होतोय, हातावर बबल काढायचा कसा. आपण आपली प्रॅक्टिस करताना बबल पटापट येतात, पण जेव्हा 100 लोक समोर बसलेले असतात तेव्हा आपण कुठेतरी कॉन्शियस असतो, बबल पटकन निघत नाही.
0: खरं
1: तर त्या वेळेला स्वतःच्या काय म्हणतात खिशाला चाट देऊन मी तिथे उभी राहिले की नाही जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण फ्री मध्ये करू. एक 7-8 शो मी लिटरली फ्री मध्ये केले लोकांसाठी की मला कसा होतोय बघायचंय, मला एक 15 मिनिटं तुम्ही एक्स्ट्राची द्याल का. लोक काय खुशच होती की सारा फ्री मध्ये अजून एक कॉम्प्लिमेंटरी शो मिळतोय.
0: अगदी.
1: पण ती इन्व्हेस्टमेंट होते, टाइम इन्व्हेस्टमेंट, तो कॉन्फिडन्स गोळा करणं असतं. एवढा खोल विचार कुठलेच कलाकार करत नाहीत, स्पेशली नाटकवाले किंवा सिरियलवाले. अरे आपण स्वतःच पैसे घालून काय याच्यात हे करायचं, आम्हाला बंद पाकिट घ्यायची सवय आहे असं सगळे विचार करतात. ऍक्टिंग ही इन्व्हेस्टमेंट आहे, तसं या बिझनेसमध्ये जर मोठं नाव पाहिजे असेल तर तुम्हाला एवढा खोल विचार करून प्रेक्षकांना हे आवडतंय का, कसं जातंय. 15 मिनिटांनंतर मी लोकांना विचारायचंय की कसा वाटतोय शो, तर लोक म्हटले 15 मिनिटांच का, अजून का नाही. मग जर कॉन्फिडन्स यायला लागला, तुम्हाला आता आजची जेनझी पिढी माहितीये 10 मिनिटाच्या वर ते एका जागी बसूच शकत नाहीत. 2 तास त्या मुलांना एका जागी मोबाईल विसरून माझा शो बघायला लावणं हे प्रचंड मोठं स्किल आहे म्हणे मी खर तर. कारण की मुलं अशा प्रकारे की मोठे कसं एक वेळ नाही आवडला कार्यक्रम तरी तिथंच बसून
0: राहतात.
1: मुलं तशी नसतात, कुठून निघून जातात, भूक लागली हे गेलं, तर ही मुलं हालत नव्हती.
0: बर
1: मग मला लक्षात आलं की नाही हे नक्कीच आवडतंय. मग कॉन्फिडन्स जसा वाढायला लागला तसं मग मी युट्यूबवर सर्च करून अजून काय बनवता येईल, अजून काय करता येईल, 50 वेगळ्या गोष्टी आणल्या. अगदी बोरीवाळी पासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत मध्ये जुन्या बाजारात सगळीकडे फिरले. जे जे लोकांनी टाकाऊ म्हणून टाकलं होतं त्याच्यात मला काहीतरी बबल निघेल असं वाटत होत. फॉर एक्झाम्पल अगदी कपड्याचा हँगर असेल किंवा मुलांचे लहान टोपडी लावायचे एक हँगर्स असतात, तर त्याला खूप सारे होल्स असतात. तर मला त्या हँगर मध्ये बबल दिसत होते, मग त्याला दोरी गुंडाळून

घरच्या पुरत्यामध्ये स्टेजवर एंट्री घेतली, आज कोण कलाकार करणार आहेत, या का, असा प्रश्न आला तर तुम्ही फेल. मग मी माझा गेटअप असा केलाय की ब्लेझर माझे एक एक ब्लेझर 7-7-8 हजार मिनिमम आहे, हॅट जादूगारासारखी घातली की माझ्या एंट्रीलाच टाळ्या आणि उत्कंठा वाढायला लागते की आता काहीतरी आपल्याला

0: बघायला मिळणार आहे. मग साऊंड सिस्टीम सुरुवातीला स्वतःची
1: तरी आपल्याला त्याच्यावर वेगळं बघायला मिळणार आहे. मग साऊंड सिस्टीमने सुरुवातीला स्वतःची मोठी घेतली होती. मग लक्षात आलं की नाही मोठ्या साऊंडने आपल्याला जागा अडतीये. मग असा एक साऊंड घेतला छोटासा कॉम्पॅक्ट की जो किमान 400 लोकांना पुरेल पण त्याची किंमत जवळपास 1000 घरात येते. साऊंड सिस्टीम माझी काय म्हणतात वेगळी ड्रेपरी माझी पपेट मी अमेरिकेला गेले होते बघायला गेले पपेट तेव्हा मी विचार नाही केला की या घेऊन मी नंतर काय करीन किंवा हे जमेल का. ऑन दि स्पॉट मी 1.5 लाखाच्या पपेट त्यावेळेला उचलल्या की ज्या पपेट पुण्यामध्ये कुणाकडेही पुण्यातच काय अख्ख्या इंडियात नाही बघायला पण मिळणार नाहीत अशा पपेट मी तिथं जर विचार करत बसले असते बाप रे 1.5 लाख घालवणारे मी आता कसं काय करू. एकदाच अमेरिकेला माझं जाणं झालं परत जायला मिळेल का नाही माहित नाही अशाला विचार नाही करायचं उचलायचं. मग इथे आल्यावर आता मला कित्येक गोष्टी सुचल्या की त्या वसूल कशा करता येईल. तर त्या पपेट्स वेगळ्या वेगळ्या घेतल्या कैक माझ्या बबल शोचा ऍक्सेसरी तुटल्या जवळपास आता 100 वर शो झाले स्मोक मशीन सारखं बदलायला लागतं. एक्सटेन्शन बोर्ड वरती बबल लिक्विड सुरुवातीला पडल्यावर तिथे स्पार्क होऊन खराब झालं मग त्याच्यावरती कापड टाकायला पाहिजे. कित्येक गोष्टी मी बदलल्या सतत बदलत राहायला लागतात तरी ही इन्व्हेस्टमेंट एक प्रकारची पण त्याचा रिझल्ट शेवटी खूप छान दिसतो.
2: फारच छान.
1: 4 लोकांनी वेडेपणा केला म्हणजे सगळेच जण खराब असतात असं नाहीये. आंब्याच्या पेटीमध्ये एक नासका आंबा निघाला म्हणजे अख्खी पेटी खराब नाही होऊ शकत. मी ठासून गणपती 3 कार्यक्रम केले की लावणी ही कला आपल्या महाराष्ट्राची शान आहे
2: परंपरा
1: आहे आणि ती आम्ही बंद पडून देणार नाही. म्हणजे कित्येक लोकांनी माझ्यावरती डाऊट घेतले की अहो तुम्ही लहान मुलांचा कार्यक्रम करता आता काय तुम्ही लावणीचं करणार का. लावणी म्हणजे फालतूपणा नाहीये. जे बाहेर कार्यक्रम चालले तो उथळ स्वैराचार होता.
2: शालीनतेनी लावणी सादर करता येते
1: हे एक्झॅक्टली आम्ही दाखवून देतो माझ्या कार्यक्रमामध्ये आणि मला अभिमान आहे आम्ही परंपरा जपतोय आणि सगळ्या महिला कलाकार मिळून हा कार्यक्रम आम्ही आज सादर करतोय.
2: मला कमिंग बॅक टू पॉइंट की महिलांनी या सगळ्या क्षेत्राकडे कसं बघावं किंवा हा जो काही बबल शो तुम्ही करता पपेट शो करता तर याला हे करत असताना तुम्हाला तुमचा संसार व्यक्तिगत आयुष्य पण आहे हे सगळं मॅनेज कसं केलं हे महिलांना पोचवाल का.
1: मला जुळी मुलं आहेत
2: हा
1: आणि जे आता 15 वर्षाची आहेत म्हणजे बऱ्यापैकी आता सुट्टी झाले
2: खरंय
1: पण ते दोघं लहान असतानाचा काळ खूपच कठीण होता. कारण की म्हणजे ते दोघं लिटरली 1.5 महिन्याचे असताना मी पहिला शो चालू केला आणि याच्यासाठी आत्मविश्वास याच्यामध्ये काय आत्म म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवायला हे कुठंही कुठल्याही पुस्तकात वाचून कुठलेही व्हिडिओ बघून येत नाही. त्याच्यासाठी तुमचं तुम्हाला वर्क करावा लागतो. हा फक्त आत्मविश्वास आतनच येतो. जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल तर जगदुनिया तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे. आणि आपण किती अडकायचं संसारात आणि किती पटकन बाहेर पडायचं हे कळलं ना आणि त्या ती गणितं मांडता आली पाहिजेत. म्हणजे माझी आई किंवा माझ्या सासूबाई या मला प्रचंड मदत करत होत्या. याचा अर्थ मी त्यांचा वापर करून घ्यायचा असं नाही. जेव्हा मला कार्यक्रम नाही येत ना तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगायचं की तुम्ही आता ट्रिपला जाऊन या. प्रत्येक माणसाला चेंज हवाय रुटीन लाईफ मध्ये. मग त्या मैत्रिणींबरोबर 10-15 दिवस माझ्या सासूबाई ट्रिपला जायच्या. त्या दरम्यान मला कार्यक्रम आला तर माझी आई बघायची. आई असेल की सासूबाई ट्रिपला जायच्या. आई नसेल तेव्हा त्या नाही. असं दोघींनी एकमेकींच्यात ठरवून घेतलं होतं. आणि जेव्हा मला वेळ तेव्हा मी दोघींनाही म्हणायचं की आता तुम्ही दोघी नका बघू मी बघते.
2: बरोबर.
1: आणि काही काही गोष्टीत कसं आहे की मी आता एवढे पैसे कमवते ना मग छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही.
2: फार महत्वाचा पॉइंट आहे. थोडा इलॅबरेट करून सांगा.
1: कारण की आपण शेवटी माणूस आहोत. आपल्याला कुठेतरी मर्यादा आहेत. मीच माझ्या घरची भाजी आणतीये मीच स्वयंपाक करतेय मीच मुलांना वाढतीये आणि मग मी कार्यक्रमाला जातीये हे शक्य नाही. जर मी आता एवढे पैसे कमवतीये ना तर थोडेफार पैसे मी बाईला देईन. हरकत नाही. मला जे 4 जोगी करतायत ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय नाव मिळवायचंय ना तर मग मी तिथे पैसे घालवेन. मी 4 कामाला माझ्या घरी बायका लावलेल्या आहेत. त्याच्यात काहीही मला वावगं वाटत नाहीये.
2: बरोबर.
1: कारण की बाहेर जर तुम्हाला एवढं तुमचं डोकं तुमची बुद्धी तिथे खर्च करायचंय तर छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या घरी प्रचंड पसारा असतो काही काही वेळेला. तिकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. प्रत्येक बाईचं म्हणजे 90% बायकांचं असं होतं बऱ्याचदा की कुठं फर्निचरवर डाग पडला खाली कचरा पडला की लगेच तो उठून त्या क्षणी

0: किंवा मुलांवर हारडे ओरडे करणार, चिडचिड करणार की इथं का टाकलं ते उचल, सवयच नाही माझ्या मुलाला, हे सगळं सगळ्यांच्या घरी आहे, त्याच्यात काही विशेष नाही. मलाही रादर काही लहानपणी सवयी नव्हत्या, त्या मोठेपणी लागल्या, लागतील त्यांचा त्यांना सवयी, सगळं होत असतं, फक्त आपल्यात पेशन्स नसतात. त्या मुलांनी त्यावेळेला ते तसंच केलं पाहिजे हे आपल्या डोक्यात बसलेलं असतं. आणि पेरेंटिंग हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. मला जुळी मुलं होती त्यामुळे मी पहिल्यापासूनच त्यांना मला सुटेबल अशा सवयी त्यांना लावल्या. म्हणजे माझी मुलं कधी आजी घरी नाहीये म्हणून रडली का बाबाच पाहिजे किंवा आईच पाहिजे असं कुणासाठीही रडलं नाही. जो माणूस समोर आहे त्याच्या बरोबर ते ऍडजस्ट झाले आणि ही सवय आम्ही लावली आहे त्यांना, त्यामुळे मला ते एकदम सुटेबल झालं. म्हणजे अगदी गावाला जाताना पण माझ्या शेजारचे अगदी जरी असले त्यांच्या घरी सुद्धा आम्ही काही काही वेळेला मुलांना सोडले. ते कायांना असं वाटतं अरे बापरे मी असं कसं त्यांच्याकडे सोडू. हा आता आताकडची भीती वेगळी आहे पण माझ्या शेजारी खूपच चांगले लोक होते. म्हणजे एक काकू होती आदरे काकू, त्यांनी परत मुलांना सांभाळलं. आणि
1: तुमचा एकूण पेरेंटिंगचा उबुंटू असा प्रवास आहे.
0: त्या सवयी लावल्या मी की आपल्याला कम्फर्टेबल सवयी मुलांना पहिल्यापासून लावा.
1: पेरेंटिंगची एक वेगळी कल्पना रुजवली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये.
0: दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. जर मी माझ्या कार्यक्रमाला आणि मला टेन्शन असेल आज कामावरती बाई नाही आली, माझ्या घरी पसारा पडलाय, किंवा आता मी वॉशिंग मशीन लावलं नाहीये, किंवा आता आज माझ्या घरी स्वयंपाकाची बाई नाही आली, मुलं काय खातील, एक दिवस मागवलं ऑनलाईन ऑर्डर तरी काहीही फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी एकसाथ होऊ शकत नाही, ते सत्य आहे यातलं.
1: खरं आहे.

0: तुमचा कार्यक्रम असं म्हणत असताना माझ्या लक्षात येत आहे की पपेट शो असो किंवा बबल शो असो, शारीरिक क्षमता ही फार गरजेची आहे. कारण तुम्हाला 1000 वेळा खाली वाकायला लागणार, धुराचं ते सगळं मशीन घेऊन फिरायला लागणार, ती मुलं असणार समोर, म्हणजे त्यांच्या बरोबर थोडी दंगामस्ती गंमत असं असणार, ह्याला फिजिकल एनर्जी, शारीरिक क्षमता भरपूर लागत असणार. आणि आपण जसजसं पुढच्या पुढच्या वयाच्या टप्प्याला जातो तर साहजिकच ती कमी होते. तर एक बाई म्हणून, स्त्री म्हणून तुम्ही हे सगळं कसं टिकवलंय?
1: आपल्याकडे मुळात ना काही गैरसमज येत, म्हणजे आता हा श्राव्य कार्यक्रम आहे, मी दिसत नाहीये कुणाला, पण माझी तब्येत ही बऱ्यापैकी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी फिट नाहीये. बऱ्याचदा गैरसमज असं असतात की बारीक व्यक्ती म्हणजे फिट आहे आणि जाड व्यक्ती म्हणजे अजिबात फिटनेस नाहीये. आपण वर्षात ना एकदा असं एक चेक केलं पाहिजे, अख्ख्या वर्षात ना, जेव्हा जेव्हा कधी मला ताप येतोय, कधी खोकला येतोय, फ्रिक्वेंटली तुम्हाला जर हे सगळं होत असेल ना तर तुम्ही फिट नाही असं माझं स्पष्ट मत आहे.
0: भले तुम्ही बारीक असाल,
1: भले तुम्ही बारीक असाल तरी. आता गणपतीच्या दिवसात

0: सेवन सीटर गाडी आहे. बबल शो पपेट शो च सामान इतकं होतं गाडीमध्ये की जेमतेम दोनच जण त्याच्यामध्ये मावू शकायचे. ड्रायव्हर न्यायलाही मला जागा नव्हती गाडीमध्ये, मी आणि माझा असिस्टंट दोघच. तर चाकण माझ्या घरापासून सदाशिव पेठेत मी अगदी गजबजलेल्या ठिकाणी की जिथं बाहेर पडायला एक तास लागायचा. तर ड्रायव्हिंग मी स्वतः करत जायचे, चार साडेचार ला घर सोडायचे आणि परत सदाशिव पेठेत रात्रीची गर्दी सगळी पार करून मला रात्री 2 वाजायचे. म्हणजे जायला 2 तास, यायला 2 तास आणि मध्ये 2-2.5 तासाचा शो. हे सगळं करायला प्रचंड एनर्जी लागते. मी रोज न चुकता जिमला जाते, शक्यतो मी चुकवत नाही. आठवड्यात ना एखाद दिवस मी विश्रांती घेते. खाण्यापिण्याची काही एवढी पथ्य नाहीत, पण जरा गोड कमी खाते मी. आणि व्यायाम मस्त आहे, व्यायाम केलाच पाहिजे. असं वाटतं की काय करायचं व्यायाम, बारीक तर काही होत नाही. मी बारीक होण्यासाठी व्यायाम नाहीच करत,
1: फारच वेगळा मुद्दा आहे.
0: पण 2 तास कार्यक्रम करून सुद्धा मी 2 तासाचं ड्रायव्हिंग करू शकते, ह्याच्यात मी स्वतःला मानते की नाही मी फिट आहे.
1: बरोबर, म्हणजे एनर्जी टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं मी वारंवार आजारी पडत नाहीये ना, हे महत्वाचं आहे की माझा शो करून एवढं ड्राईव्ह करून पण माझी पुन्हा दुसऱ्या दिवशी एनर्जी टिकून राहते.
0: म्हणजे 11 दिवसात 13 प्रयोग केले, 13व्या शोला प्रेक्षकांनी एक्स्ट्रा टाळ्या याच्यासाठी वाजवल्या की 13वा शो सुद्धा यांनी पहिला शो जसा केला असेल त्या ताकदीचा केला.
1: क्या बात,
0: इथे फिटनेस आला सगळा त्याच्यामध्ये. आणि ही झाली शारीरिक क्षमता.
1: बरोबर,
0: याच्यावर मेंटली ताकद पाहिजे. म्हणजे निम्मा गेम हा मेंटल याचा आहे. मेंटल म्हणजे काय की आपण स्वतःच आधी रडतो, बापरे आजच्या कार्यक्रमाला आता कसं होईल, आजचं ऑडियन्स माझ्यासाठी आहे का नाही काय माहिती. आता कित्येक वेळेला गावखाती शो असतात. एक चिखलीला माझा 18 का 19 तारखेला शो झाला, दणकून पाऊस होता सगळीकडे. आणि तिथं मी पोचले तेव्हा सगळं स्टेज सगळा रस्ता पाण्याखाली होता. काही नाही, मी फक्त कोपऱ्यात जाऊन शांतपणे देवाला प्रार्थना केली की बाबा पाऊस थांबू दे आणि माझा शो निर्विघ्न पार पडू दे. आणि ते काय माझ्या काय म्हणतात प्रार्थनेने काय देव पाऊस पडायचा थांबणार आहे का. पण ही एक आपली पॉझिटिव्ह वाईब्स असतात. आणि पाऊस तर थांबला त्या क्षणी, पण ते लोक म्हणलं हो स्टेज सगळं ओलंय काय करायचं. 2500 शोचा अनुभव माझ्या पाठीची होता. आणि गेम शो मी इतके गेम घेतलेले की अशा वेळेला मला पटापट सुचत गेलं रस्त्यावर उभे राहून काय गेम घेता येईल.
1: बर,
0: आणि अख्खा कार्यक्रम आम्ही चौकात स्टेज सोडून खाली उभं राहिलो. माझ्या तिन्ही बाजूनी लोक उभे होते, नाही आला नाही. मस्त कार्यक्रम झाला.
1: वा वा, खूप. म्हणजे मी सारखं मगाचपासून मनामध्ये तोच विचार करते की खूप क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे आणि अडचणींवर मात करत पुढची पुढची सोल्युशन्स शोधत जाणं हेही मला वाटतं अंगभूत आहे. 2500 शोंनीही शिकवलेलं आहे.
0: कित्येक वेळेला कित्येक अडचणी येतात. म्हणजे एकदा साऊंड सिस्टीमच चालत नव्हती आणि पार्किंग मध्ये कार्यक्रम होता.
1: बर,
0: साऊंड सिस्टीम चालत नव्हती अशा वेळेला म्हणजे हार्डली 1-50 लोक होते. मी लिटरली माझी गाडी मागे घेतली, गाडीचा स्पीकर ऑन केला, त्या म्युझिक वरती गेम शो घेतला मी.
1: बापरे. बर,
0: म्हणजे असं खूप सारे प्रकार आहेत की अनंत अडचणी असतात, त्यावेळेला तुमचं डोकं शाबूत पाहिजे आणि पटापट सुचलं पाहिजे. आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही. वापर करत गेलं ना तर कित्येक चांगले कलाकार घडतील, कित्येक गृहिणींनाही अजून काही काही गोष्टी सुचतील. पण आपण त्याच्या आधीच आज कुठलं माझं काय होतंय जाऊ दे, हे मला काही जमणारच नाही, एवढं अवघड, बापरे याच्यात कोण पडणार, असेच आपण विचार करत बसतो. आता माझा पपेट शो मध्ये जवळपास माझ्याकडे काही 1 लाखांच्या पपेट्स आहेत.
1: बर,
0: ज्या मी काही अमेरिकेमधनं आणल्या, काही राजस्थान इकडनं तिकडनं गोळा केल्या. बबल शो मध्ये मी तो शो उभा करताना 1.5 लाखाची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये. मी म्हटलं काय होईल, फार फार तर कि बुडतील. 1.5 लाखाची तयारी, काही फार मोठा आकडा नाहीये 1.5 लाख, पण आपल्याकडे 1.5 लाख बापरे एवढं मग वाया गेले तर. पण आधी तुम्ही करून तर बघा, करून बघितल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाहीये, तर हे डोक्यात घेतलं पाहिजे आपण.
1: मला ना मगाचपासून हे ऐकताना सारखं असं वाटतं की एका शास्त्रज्ञाचं डोकं तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही खूप प्रयोगशील आहात, नवनवीन गोष्टी तुम्ही करून बघताय हे अगदी जाणवतंय. म्हणजे
0: 24 तास डोक्यामध्ये हा विचार असेल ना तरच या लेवलचं सक्सेस मिळू शकतं. म्हणजे मी काही कोणी सेलिब्रिटी नाहीये किंवा मला काही फॅमिली बॅकग्राऊंड काही फार मोठी नाहीये,
1: पण सेलिब्रिटी

0: कडे जाऊन तुम्ही शो मात्र करता.
1: येस येस. तर माझ्यासारख्या सामान्य मुलीला जर एवढा पैसा मिळवायचा असेल तर सतत डोक्यामध्ये विचार असला पाहिजे. मी या हॉटेलमध्ये बसल्यावरती वरती असं एलईडी लाईट गोल लावलेलं असतो, माझ्या डोक्यात लगेच विचार येतो अरे याला जर आपण प्लास्टिकची नळी टाकली तर आणि त्यातनं बबल काढला तर एलईडीचा बबल निघेल का, असं सतत डोक्यात विचार चालू असतात.
0: फारच छान. चैताली ताई, तुमचा सगळा हा प्रवास ऐकत असताना मला एक जाणवलं की तुम्ही आर्थिक सक्षम होण्याकडे खूप सुरुवातीपासून लक्ष दिलंय, कारण कला क्षेत्र हे आळवावरचं पाणी आहे आणि त्यातनं पैसा मिळवणं आणि मग सेलिब्रिटी, आज तुम्ही एक प्रकारच्या सेलिब्रिटीज आहात, हे सगळं कसं जमवलं आणि यातनं महिलांना काय सांगणार?
1: खर तर आर्थिक बचत ही म्हणजे प्रत्येकाच्या घरात लहानपणापासून असलेले संस्कार आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझी आजी अगदी एक एक रुपयाचा हिशोब लिहून ठेवायची, माझे आई बाबा दर महिन्याचा खर्च लिहून काढायचे आणि ते त्यांची कृती बघून कुठंतरी मनात असं असतं की नाही पैसा जपला पाहिजे, त्यांचा पगार आला तरी ते सगळ्याचा सगळा खर्च नाही करत. आणि जेव्हा आपण मोठे होऊन मला लक्षात आलं की अरे आपल्याला तर पगारच नाहीये, मी किती जपून खर्च केला पाहिजे, जेव्हा मला काही पैसे येतात तेव्हा त्यातले 75% जवळपास मी हे सेव्हिंगला ठेवते, कारण की मला काही पेन्शन मिळणार नाहीये, मला काही कुणी योजना देणार नाहीये की या शासनाच्या स्कीम आहेत तुमच्यासाठी कलाकार म्हणून, किंवा मी काहीतरी वेगळं लाईफ स्वीकारलं म्हणून माझे काही कुठे मोठे सत्कार होणार नाहीयेत. पैसा मिळाला मिळाला तो खर्च न करण्याकडे कंट्रोल हवा, कारण की लोकांना असं असतं की अरे आता मला भरपूर पैसा मिळतोय बस मी आता पोचलो टॉपला, खर्च करा किंवा शो ऑफ करणं असं, तर काही फरक पडत नाही लोकांना. पाय जमिनीवर ठेवून आपले आपले सेव्हिंग करत राहणं हे महत्वाचं आहे. आज मला एखाद महिना माझा पण ऑफ सीझन जातो, जून जुलै महिन्यात कुठलाही सणवार नसतो, धोधो पाऊस पडत असतो,
0: शाळा सुरू
1: बर्थडे नसतात त्या महिन्यात, किंवा शाळा सुरू होऊन अभ्यासाला मुलं लागलेली असतात, तर 2 महिने मला शांतता असते पण मला आता टेन्शन येत नाही की अरे बापरे मी 2 महिने काहीच नाही करते माझं कसं बघणार, अशा वेळेला ते सेव्हिंग उपयोगाचं पडतं. आणि कोरोनाच्या काळात सगळ्यांना धडा मिळालेला आहे की सेव्हिंग किती महत्वाचं आहे.
0: कोरोनाच्या काळात काय करत होतात?
1: साईड बिझनेस माझा त्यावेळेला खूप चालतो. म्हणजे आता काय सांगू मी की पैसे कमवायला या फील्डमध्ये एकाच गोष्टीवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे, याच फील्ड मधल्या 10 गोष्टीत मी पाय घातलेत आज. म्हणजे मी सूत्रसंचालन क्लासेस घेते, मी सूत्रसंचालन करते, गेम शो करते, पपेट शो करते, त्याच्याबरोबर बबल शो आहे. तर या सगळ्या गोष्टी करता करता पपेट शो करताना लोक झाल्यावरती माझ्याकडे आले ओ अशी पपेट आम्हाला विकत द्याल का. मग एक डोक्यात प्रकाश पडला की 3-4 वेळा मागितलं अरे आपण हे करून बघायला पाहिजे, विकत आणून बघू बरं आपण काय बघू इथे रिस्पॉन्स येतोय. आणि मी सुरुवातीला 2 डझन पपेटचा एक सेट मागवला चायनावरनं आणि तो एकाच कार्यक्रमामध्ये मला 4 डझनची मागणी आली.
0: अरे वा.
1: पहिल्याच कार्यक्रमात की मुलं संपल्या संपल्या सांगायला लागलं. 2 डझन पासनं गेल्या 10 वर्षात लाखोंचा बिझनेस केला. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा काहीच चालू नव्हतं, ऑनलाईन फक्त तुम्ही दिसत होता, त्यावेळेला मी ऑनलाईन शॉप चालवून ह्याच पपेट मी लोकांना काय म्हणतात ऑनलाईन विकत होते. ऑनलाईन शो करून पण पैसे मिळवले, त्यावेळेला ऑनलाईन गेम शो घेतले आणि या साईड बिझनेसनी मला प्रचंड हात दिला. क्षमता सगळ्यांकडे आहे, फक्त कुठल्या गोष्टीत किती अडकायचं. बऱ्याच जणी म्हणतात बरं आहे बाबा तुम्हाला काय चांगली सासू मिळाली, तुमची आई बघणारी होती, इथं माझी आईच बघत नाही ते सासू काय बघणार. हे निगेटिव्ह थिंकिंग काढून टाका. म्हणजे कसं आहे की थोडं आपण चांगलं वागलं तर समोर पण चांगलं मिळतं. मी एक आवर्जून उदाहरण सांगेन की माझी मुलं आणि माझा नवरा एकदा त्यांच्या स्पोर्ट्सच्या मॅचेस होत्या, तिघही गावाला गेले होते. मी आणि माझ्या सासूबाईच फक्त घरी होतो. म्हणलं की आज तुम्ही काहीच जेवायला करू नका, आपण दोघी जेवायला जाऊ. त्यांना जेवायला घेऊन गेले मी. मेट्रो त्यावेळेला नवीन झाली होती, मेट्रोनी फिरवलं, कॉटन एक्झिबिशन लागलं होतं, त्यांना 2 जॅकेट गिफ्ट केली. म्हणलं तर किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण त्यांना इतकं बरं वाटलं. आपण काय करतो की सासू म्हणजे काहीतरी एक डोक्यात वेगळं बसलेलं असतं, त्या आपल्यासाठी करतात याची जाणीव पाहिजे. आणि बदल्यात काही तुम्हाला सतत काहीतरी लाचच द्यायची असं काही नाही की बाबा तुमच्यासाठी मी एक छोट्या छोट्या गोष्टी करते की वाढदिवसाला मी दोघींसाठी एक कॉमन छान म्हणजे सेमसेम असा एक कुर्ता घेतला. प्रेम व्यक्त करत राहायला पाहिजे.
0: खरंय,
1: छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रेम व्यक्त करणं
0: इव्हेंट एकच आहे. आणि माणसं जेवढी जपत जाऊ तेवढं आपण

0: एकमेकांच्या मदतीला
1: आणि एक बायकांच्या मध्ये असतं मला काही कुणाची गरज नाही, हे वाक्य तर अगदी खोटं आहे. म्हणे सगळ्यांना सगळ्यांची या जगामध्ये गरज आहे,
0: कधी लागेल कोणाची गरज
1: वाचून अडत नाही. हे वाक्य मला आवडतच नाही. एक कोटी रुपये देऊन जर तुम्हाला जंगलात सोडून दिलं तर ते एक कोटी रुपये कुठे उपयोगी पडणार आहेत? अगदी आपल्याला कचरेवाल्यापासून स्वयंपाकाच्या बाईपासून ते समाजातले सगळे घटक आपल्याला लागतात. त्यामुळं घरची माणसं तर ही किती महत्वाची आहे या सगळ्यांपुढे आपण आपलंच ओळखलं पाहिजे. समाजाने मला इतकं दिलेलं आहे आजपर्यंत, हे सगळं समाजाने दिलेलंच आहे, नाव प्रसिद्धी पैसा, तर समाजाला आपण बदल्यात काय देऊ शकतो या विचारातनं मी काही एनजीओनी मला कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांच्याबरोबर मी काही मुलं अजूनही इतकी भीषण परिस्थिती आहे की शिक्षणाचं महत्वच कळलेलं नाहीये, आई वडिलांनाच कळलं नाहीये तिथं ते मुलाकडे काय बघणार, किंवा एवढा खर्च असतो, शासनाचा खर्च उचलतय, आपल्याला पैसे भरायचेच नाहीयेत, हे लोकांना माहितीच नसतं. मग तिथं जाऊन पपेटद्वारे मी सांगितलं की तुम्ही फक्त इथं या, शाळा बाकीचं सगळं बघेल, शिका, झोपडपट्टीतच आपल्याला आयुष्य करायचं आहे की आतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे, हे महत्व मी तिथं समजावून सांगितलं.
0: एखादा अनुभव आहे असा,
1: एक मुलगा होता निगडी साईडला, तर त्याचं जवळपास पाचवी नंतर तो शाळेत गेलाच नव्हता आणि त्याच्या आई वडिलांनाही त्याच्याकडे काय वाया गेलेला मुलगा, कारण की तो घरातला चौथा का पाचवा मुलगा होता. अजूनही आपण बघतोय की लोकसंख्या वाढतीये, तो दिवसभर फक्त भटकत राहायचा. तर त्याच्याबद्दल प्रेम असलेल्या त्याच्या शेजारच्या एक काकू होत्या, त्यांनी बळबळ त्याला धरून आणलं की तू इथं उभा रा, हे काय सांगतात ऐक. आणि मग मी पपेटला घेऊन त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आयुष्यात काम नाही केलं तर असं हे असे आपल्या लहानपणीचा दिवस आपण वाया घालवतो, मग पुढे जाऊन आपल्याला आयुष्यात. आणि मग त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला की आपलं हे सगळं दहावीपर्यंत शिक्षण मोफत आहे, आणि तो जवळपास आठवीत होता पण त्यांनी मग येऊन प्रश्न विचारला की मी पुन्हा पाचवीपासून शिकू शकतो का, माझी अक्षर ओळख गेलीये, तीन वर्षात मला काही येत नाही, मला आकडेवारी जमत नाही. मग त्या लोकांनी त्याला मदत केली की आम्ही तुझा बेसिक एक तीन चार महिन्याचा अभ्यास घेऊ, तुला बेसिक वाचायला लिहायला शिकवू. आणि तो म्हणला मला काहीतरी करायचंय, मला कंटाळा आला या सगळ्याचा, मी उन्हाळगा करत फिरतो, मला सगळे नावच ठेवतात, मला यातनं बाहेर पडायचंय. आणि तो मुलगा येऊन स्वतःहून अप्रोच झाला आणि 10 मिनिटाच्या त्या पपेट शो मधनं एक मुलगा तो माझ्या समोर तयार झाला. ह्याच्यात मला खरंच आभार वाटतात देवाचं की एक तरी मुलगा वळाला बाबा या ठिकाणी. आणि अजून एक असा अनुभव आहे की जो आत्ताचा प्रचंड मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाल लैंगिक शोषण. मुलगा काय किंवा मुलगी काय सगळंच असुरक्षित आहे. म्हणजे राजर आपण मुलांना मोठं करून टाकलंय पण 16-17 वर्षाच्या मुलींना सुद्धा नसतं तेवढं
0: माहिती नसतं.
1: आपण अगदी म्हणतो 17 वर्षाची म्हणजे तिला सगळं कळतं, कसं कळेल? तर कॉलेजमधन सुद्धा जाऊन मी गुड टच बॅड टच बद्दल मेसेज देते, या चर्चा ओपनली होत नाही. किंवा ते लहानच असतात मुलं, 18-19 वर्षाची, म्हणजे काय जगाची अक्कल आली त्यांना असं नाहीये, समोरच्या कुठल्या भावनेनं बोलतोय हे नाही कळत, त्यामुळेच तर हे अत्याचार होतात. किंवा अगदी 3-4 वर्षाच्या मुलींना सुद्धा कुणीही चॉकलेट दिलं तरी घेऊ नका, कुणाबरोबरही पटकन विश्वास ठेवून जाऊ नका, हे सांगू तर शकतो आपण. खर तर ही मानसिकता बदलायला पाहिजे पुरुषांची, कायदा कठोर अजून व्हायला पाहिजे, पण माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते.
0: आणि हे सगळं तुम्ही पपेट शोच्या माध्यमातून गेम्स घेतात, तिथे बबल शो असं सगळीकडे जिथे जिथे शक्य आहे
1: तिथे हे याबद्दल जागृती करते. लेडीज ऑर्केस्ट्रा आहे, त्यातनंही आम्ही शेवटी स्त्री भ्रूण हत्येबद्दल बोलतो.
0: बर,
1: आजकाल मुलींना खर तर डिमांड आहे, तरीही लोकांना वंशाचा दिवा पाहिजे. तुमचं काम तुम्ही योग्य पद्धतीने करत राहिलात ना की समाज त्याची दखल नक्की घेतो. कित्येक संस्था असतात, त्या संस्थेतले लोक येऊन तुमचा कार्यक्रम बघतात आणि आपोआप आपलं नाव पुढे जातच. म्हणजे अगदी बालगंधर्व परिवार पुरस्कार असेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार मला मिळालाय, एवढ्या प्रकारच्या आर्ट फॉर्म मध्ये मी आज खेळतीये, स्वतःचा बिझनेस करतेय.
0: कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना थोडस असं विचारावं असं वाटतंय की या सगळ्या आर्ट फॉर्म मध्ये एखाद्या आपल्या मैत्रिणीला यायचं असेल तर तिच्याकडे काय काय गोष्टी हव्यात?
1: सगळ्या गोष्टी हव्यात. मुळात पॉझिटिव्ह थिंकिंग हवं, करायच्या आतच रडलं नाही पाहिजे किंवा इमिजिएट मला इन्स्टंट रिझल्ट मिळेल. आणि हे रील बिलचा जमाना आहे ना, सगळ्या तरुण पिढीला असं वाटतं की मला इन्स्टंट याचा रिझल्ट पाहिजे. ही गेल्या 2 दशकाहून अधिक काळची मेहनत आहे, तेव्हा मी कुठे आज स्वतःचं ऑफिस घेऊ शकले, घर घेऊ शकले, अमेरिके

0: येऊन शो केला, हे हळूहळू होत गेलेलं आहे.
1: खरं
0: तर पेशन्सचा गेम आहे आणि पूर्ण आणि पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंगचा खेळ आहे. तुमचं क्रिएटिव्ह माइंड पणाला लावा तर तुम्ही आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी काढू शकतात. कित्येक मुलं माझ्याकडे येतात, मॅडम मला शिकव ना बबल शो, मी वाटेल ते पैसे देतो. म्हणलं पैशातनं नाही रे हे शिकतायत, हे सगळं माझ्या हातनं आले, ते तुझ्या हातनं येऊ दे. तू आधी मला सर्च करून दाखव महिनाभर की मी हा हा रिसर्च केलाय बबल शोचा. मुलं येतच नाहीत परत, कुणाला त्याच्यावर मेहनतच घ्यायची नाहीये.
1: उद्योग व्यवसायामध्ये महिला त्या मानाने कमी असतात, म्हणजे स्वतःचा स्टार्टअप सुरू केलाय, स्वतःचाच काहीतरी उद्योग सुरू केलाय. आता परिस्थिती बदलते पण त्या मानाने रिस्क घेण्याची जी एक मानसिकता असते ती थोडी कमी असते. तर एखादा उद्योग एखाद्या महिलेने सुरू करावा, मग तो कला क्षेत्रातला असेल किंवा एखादं प्रॉडक्ट विकायचं असेल, त्यासाठी काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतो?
0: खरं सांगायचं तर आपल्याकडे अजूनही मेंटॅलिटी बदललेली नाहीये. म्हणजे पुरुषांनी बाहेरचं काम बघायचं आणि स्त्रीनं घर सांभाळायचं. जरी स्त्रीनं बाहेरचं काम केलं तरी तिला घर हे बघायचंच आहे.
1: खरंय,
0: दूध आत घरात आणलेलं आहे का नाही, भाजी कुठली करायची, हे काही पुरुष अजून तरी नाही बघत आपल्याकडे. हळूहळू बदल होतोय. 5-10% घरात आता जेंट्सही बघायला लागलेत, कारण ती काळाची गरज आहे. पण मुळात आपलं जे नेचर बनलेलं आहे ना, आई म्हणून मी मुलांकडे बघणं, हे मला जास्त टेन्शन होतं माझ्या मुलांचा अभ्यासाचं, माझ्या नवऱ्याला इतकं येत नाही. पण स्विच ऑन स्विच ऑफ सिस्टीम जमली पाहिजे. काय म्हणतात आपण, अगदी कुर्ते विकायचा बिझनेस असेल तर तुम्ही एकदा त्याच्यात उतरताय ना तर तुम्ही 100% तिथं द्या. तुम्ही कुर्ता अगदी काय म्हणतात समोरच्या व्यक्तीला ते प्रॉडक्ट दाखवताना घरचीच जर तुमची गाराणी एकीकडे फोन चालू आहे गिराईक निघून जात आहे असं नाही. ऑन ऑफ सिस्टीम जमली ना तर हे सगळं सहज शक्य
1: आहे.
0: आजूबाजूला जेव्हा कार्यक्रम संपल्यावरती माझ्या इथे बायका बोलायला येतात ना, तेव्हा त्यांच्या बोलण्यात कौतुक तर असतंच, पण त्यांना एक वेगळ्या प्रकारचं कौतुक असतं. कारण की त्यांना स्वतःला कदाचित ते कुठंतरी जमलेलं नसतं, मानसिक थोडं खचलेलं असतात. आणि मग चर्चेत निघतं, त्या बाईनं नुकतंच 41 वय खरं तर कम्प्लीट केलं असतं, पण आपल्याकडे सोशल मीडियावरनं किंवा त्या सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतनं इतकं नको ते नॉलेज येतं आणि घर बसल्या काही काम नसताना बायका ते वाचत राहतात. मेनोपॉज म्हणजे आता मला काहीतरी भयंकर आजार झालाय आणि 40 झाली म्हणजे आता सगळी शस्त्र गळाली, मग मला मुलगाच विचारत नाहीये. अहो तुमचा मुलगा टीनेजला आलाय, सगळ्यांची मुलं तशीच वागत असतात. नवरा कामात बिझी झालाय, मग माझ्या घरी कामाला बायका आहेत, आता मी दिवसभर काय करू. तर करायला कितीतरी गोष्टी आहेत आजूबाजूला. आणि सक्सेस म्हणजे फक्त एवढंच आहे का की 4 पैसे मिळवले, म्हणजे तुमचा रोजचा दिवस विदाऊट कटकटीचा आणि मनाप्रमाणे गेला, काहीतरी छंद जोपासत गेला म्हणूनही तुम्ही सक्सेसफुल आहात.
1: अगदी, कालच्या पेक्षा आपण पुढे गेलेलो
0: आहोत. हाऊसवाईफ आहात म्हणजे काहीतरी भयंकर आयुष्यात गुन्हा केला असा अजिबात नाहीये. आज कित्येक ठिकाणी सोशल वर्कर हवे आहेत. मी अगदी छोटी छोटी उदाहरणं सांगते की काही ठिकाणी अनाथ मुलं आहेत तर तिथे त्यांची नखं कापून देणं किंवा त्या मुलांना ग्लोव्स घालून शॅम्पू करून देणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही करायचं म्हणलं ना तर सोशल वर्क कितीतरी प्रकारे करू शकता. कित्येक मुलांना शिकता येत नाही, शिकवायला जा. सोशल वर्क म्हणून समाजाच्या उपयोगी पडा. दुपारचा वेळ फक्त तुम्ही जर टीव्ही बघत बसलात आणि आता मला काही सुचतच नाहीये मी काय करू, तर करायचं म्हणलं तर कित्येक म्हणजे छंद जोपासा, काहीही करा. आणि 40 झाली म्हणजे संपलं, यातनं थोडं बाहेर पडा. आज 60 आणि 70 वर्षाच्या बायका सुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात, त्या करू शकतात, मग मी का नाही, एवढाच विचार फक्त डोक्यामध्ये ठेवा.
1: निश्चित, मला वाटतंय रोजचा दिवस उद्यमशील असणं, मग ते स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी असो किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी असो, पण काहीतरी कार्यरत असणं, सतत काहीतरी नवीन शिकणं आणि पुढे जाणं,
0: एवढा स्ट्रेस घ्यायचा छोट्या छोट्या गोष्टींचा,
1: काय
0: सोडून द्यायला शिकलं पाहिजे 40 नंतर. आणि फिजिकली फिट पण तेवढंच पाहिजे. कित्येक जणी नवऱ्याचा डबा आहे, आता मी कधी जाऊ, आता मी कधी जाऊ. 11 सुद्धा जिमला जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत.
1: खरं
0: तर कधीतरी एक दिवसभरात ना 1 तास वर्कआउट करा, नक्की तुमच्या एनर्जीत फरक पडेल, हा मला विश्वास आहे.
1: निश्चित. चैताली ताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात, खूप भरभरून आपण गप्पा मारल्या आणि फक्त तुमच्या वेगवेगळ्या शोज बद्दल आणि त्या सगळ्या स्ट्रगल बद्दल न बोलता आपण महिलांचा

0: साठी महिलांच्या दृष्टिकोनातूनही अनेक गोष्टी बोललो, जसं की आर्थिक बाबी असतील, घर सांभाळून एखादं करिअर कसं उभं राहू शकतं याच्याबद्दलही तुम्ही बोललात. मला वाटतं ही मुलाखत आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना, श्रोत्यांना, महिलांना उपयोगी पडेल. त्यांचे पुढचे पुढचे जर काही स्वतःचे असे माइलस्टोन, टप्पे त्यांनी ठरवलेले असतील आयुष्यामध्ये गाठायचे, तर त्यालाही या मुलाखतीची मदत होईल, मार्गदर्शन होईल. तुम्ही आज आमच्या इथे आलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
1: मला इथे बोलवल्याबद्दलही मनापासून आभार, धन्यवाद.
0: आताच आपण पपेट शो, बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची मुलाखत ऐकलीत. मानवाला मन, बुद्धी उपजतच मिळत असते, पण चांगल्या संस्कारांनी बुद्धी अधिक फुलवता येते, सकारात्मक विचारांनी जीवन उजळून टाकता येतं.

बराय तर मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करा, मेसेज करा किंवा

पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फक्त अभिप्राय मात्र नक्की पोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार.

हाय करूं क्या सूरत ऐसी, गांठ के पूरे चोर के जैसी।

की पहाड़ी है काटे की लाला।

0: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज। जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन। आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत। या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं। सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास, या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया। चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया। कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया। मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी। जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया।
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं। कधी काही धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता आपला भारत वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले। गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे। आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सने जागतिक बाजारपेठ व्यापली आहे। कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले। जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं। आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले। 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडेच राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली, त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय। या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी

0: राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांविषयी।
1: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता। नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला। सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला। 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला। नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं, त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं। 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती। गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत।
0: गुजरात भाजपाच्या वतीनं आज राज्यव्यापी सेवा ज्योत यात्राही काढण्यात आली। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे। रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे। बँकेनं रेपो दरात यापूर्वी फेब्रुवारी 2023 वाढ केली होती। ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला, त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा सुधारित अंदाजही RBI जाहीर केला। हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं। तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज RBI व्यक्त केला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जगातल्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आवाहन IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केलं आहे। पुढच्या आठवड्यात बँकॉक इथं होणाऱ्या IMF आणि जागतिक बँकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या सिंगापूर इथं बोलत होत्या। या सर्व देशांच्या सरकारांकडे आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं आहेत, त्यामुळे त्यांनी कोणताही विलंब न करता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज क्रिस्टालिना यांनी व्यक्त केली। फिजीमध्ये COP31 बैठकीपूर्वी आयोजित सत्रात भारतानं हवामान बदलाच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याचं तसंच पॅरिस कराराची जलद अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे। या सत्राला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं। हवामान विषयक उद्दिष्टांच्या समजुतीमधल्या तफावती दूर करणं, याबाबतच्या सध्याच्या वचनबद्धता पूर्ण करणं तसंच जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दिष्टपूर्तीला गती देण्याची गरज भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली। यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमीना महम्मद आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा कराराचे सचिव सायमन स्टील यांच्याशी हवामान विषयक वित्त पुरवठा न्याय्य संक्रमण अशा विषयांवर चर्चा केली। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत। गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक M. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली। यात 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली। याशिवाय वॉकेटॉकी संच, मॅग्झिन, कुकर आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं। यातलं काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं। आर्थिक आणि सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कापसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो। कॉटन फॉर गुड, व्यापार परिवर्तन आणि भागीदारीतून समृद्धी अशी यंदाची या वर्षाची संकल्पना आहे। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत। कापसाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणं हे या दिवसाचं महत्व आहे। या शेतकऱ्यांमुळेच सूतगिरण्या, जिनिंग युनिट्स, कापड निर्मिती केंद्र किंवा तयार कपड्यांचे कारखाने अशा संपूर्ण साखळीतील कामगारांना रोजगार मिळतो असं त्यांनी म्हटलं आहे। बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला। यात पुढील वर्षी 1,317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे। पुढच्या वर्षात 9,876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8,559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाईल।

0: प्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बेस्टचे मार्ग आणि वेळापत्रक याचं सुसूत्रीकरण करण्याची ग्वाही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळते आणि तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: लोगों को ही मिलता है, सुनाना ये जरूरी नहीं है. एक साथी हमारे ये लिख रहे हैं कि बिना सोचे बहुत ज़्यादा बोलने पर वह बगुले वाली हालत हो जाएगी, मुंह से आया हुआ आहार ज़मीन पर गिर जाएगा. बगुला आसमान में चोंच में मछली पकड़ कर ले जा रहा था, किसी ने देखा और चिल्ला कर कहा, अरे बगुला सांप पकड़ा है कि मछली? बगुला सिर्फ सांप सुना, फटाक से बोलने के लिए मुंह खोला और मछली जमीन पर गिर गई. ये कहानी भी है और एक इसमें संदेश भी छुपा है. एक हमारे साथी की बात यह है कि कम कुछ सुनो और सुनाओ. मेरा मानना है कि यदि आप एक अच्छे वक्ता हैं तो एक अच्छे श्रोता भी बनिए, ये नहीं बस अपनी ढपली और अपना राग. तो ये बात इन्होंने लिखी है, धन्यवाद. और अगला गाना सुहाग फिल्म का ये गाना है. अमिताभ बच्चन, शशि कपूर और परवीन बाबी पर फिल्माया गया है. शैलेंद्र सिंह, मोहम्मद रफ़ी, आशा भोसले की आवाज़ें, आनंद बख्शी के बोल, संगीत है लक्ष्मीकांत प्यारेलाल का.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधी काळी धोरण लकव्याला ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती. मात्र आता भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठं ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजप आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताने विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं. त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 185,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002 च्या तुलनेत

0: जल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
1: या निमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ल्ड टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजी

0: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरातून आज सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली तसंच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयने आज जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढील वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन वसतिगृहाच्या बांधकामाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून संस्थेतल्या पदभरतीच्या प्रस्तावाला येत्या आठवडाभरात मान्यता देण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं केली. स्मृती मानधना 2013 भारतासाठी खेळत आहे आणि तिने 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईत गोवंडी इथं आज पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मानसोपचारासाठी वापरली जाणारी सुमारे 2.5 कोटी रुपयांची औषधं जप्त केली. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यावर बंदी आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूसं, 7 डिटोनेटर्स आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागन आणि जपानचे केन्सो सोई या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.5% वाढवून तो 5.5% केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा दर 7.1% असल्याचा सुधारित अंदाजही

0: आरबीआयनं जाहीर केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या पाच क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. यात 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया.
4: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:53 झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आपदा से उठना सिखाया।
1: कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया।
0: मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी।
1: जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया।
2: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेने लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं। आज भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले। गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे। आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे। कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले। भारताच्या उभारणीसाठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले। 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। याबद्दल त्यांनी देशवासियांचे भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व

0: भारतातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 ला आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी मोदींचा गौरव केला. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झालाय. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला असल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. बँकेनं रेपो दरात यापूर्वी फेब्रुवारी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयनं जाहीर केला आहे. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली, त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो आहे. या अंतर्गत विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत राम मंदिर उभारणीबाबत.
1: 5 शतकांपासून हिंदू समाज अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीवर मंदिर उभारण्याची प्रतीक्षा करत होता. अयोध्या हे केवळ एक धार्मिक स्थळ नव्हतं तर कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचं केंद्र होतं. या प्रकरणावर सुमारे 70 वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं एकमतानं निकाल देत मंदिरासाठी ही जागा देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर देशभरात शांतता कायम राहिली आणि कोणताही हिंसाचार झाला नाही. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. नोव्हेंबर 2025 मध्ये ध्वजारोहणासह मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येच्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामांचं मंदिर साकारलं गेलं आणि एका दीर्घ सांस्कृतिक आकांक्षेला मूर्त रूप मिळालं.
0: सेवा संकल्प यात्रेचा समारोप आज नागपुरातील गांधीसागर इथल्या शिक्षक सहकारी बँक सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री आशिष शेलार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिव्यांग खेळाडू आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदीचं संबोधन ऐकण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात मांडली. मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलनाबाबत नोंदवलेल्या निरीक्षणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. SM जोशी पुलावरील आंदोलन सुरू ठेवण्यावर ते ठाम आहे. दरम्यान पुण्यातील टिळक चौकातील MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला. परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकार दिली आहे. भरती प्रक्रिया कशी राबवणार याचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. इतर मागास बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसतिगृह, स्वाधार योजना, शिष्यवृत्ती आणि महाज्योतीच्या विविध उपक्रमांना अधिक बळकटी देऊन त्यांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश इतर मागासवर्ग मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काल मुंबईत झालेल्या समितीच्या बैठकीत OBC समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठा समाजाची नेमण्यात आलेल्या शिंदे समितीप्रमाणेच विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी समिती नेमण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. गडचिरोली जिल्ह्यानं नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात एप्रिल ते जून 2026 या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंग मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलाय. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान पटकावलंय. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि

0: कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातील 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे हे रँकिंग निश्चित करण्यात आलं. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचं अभिनंदन केलंय. सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनीही जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 अग्निशस्त्र आणि स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केलं. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यामध्ये 1.303 रायफल, 2 सिंगल शॉट रायफल, 2 गावठी पिस्तूल आणि 1 BGL लॉन्चर, 10 BGL सेल, 21 जिवंत कारतूस, 7 डेटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी काल केलेलं आंदोलन हे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्यासाठी आखण्यात आलं असल्याचा आरोप भाजपा नेते परिणय फुके यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला. भारत सध्या विविध क्षेत्रात प्रगती करत असून देशात येणारी विदेशी गुंतवणूक रोखण्यासाठी आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत असल्याचं फुके म्हणाले. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्यासाठी शासनानं कोणत्याही अशासकीय व्यक्ती अथवा संस्थांना प्राधिकृत केलेलं नाही. या संदर्भात समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या चुकीच्या जाहिरातींना बळी पडू नये, तसंच अर्जदाराला अर्ज भरताना काही अडचणी किंवा शंका आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाने, कार्यालय किंवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहे. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अनुभवी फलंदाज स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. सर्व फॉर्मॅटमध्ये संघासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्मृतीनं देशांतर्गत तसंच फ्रँचायझी क्रिकेटमध्येही नेतृत्वाची छाप सोडली आहे. तिनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2024 आणि 26 मध्ये महिला प्रीमियर लीग विजेतेपद मिळवून दिलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँकेची रेपो दरात 0.5% वाढ, दर 5.5%. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत डेल्टा रँकिंग मध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम आणि स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.
1: आनंद बख्शी का लिखा हुआ एक और गाना अभी आप सुन रहे थे मोहम्मद रफी की आवाज में. राजा और रंक फिल्म का ये गीत आपने सुना. लक्ष्मीकांत प्यारेलाल ने इस गीत की धुन बनाई थी.
2: ये वर्ल्ड है ना वर्ल्ड, इसमें दो तरह के लोग होते हैं. एक जो सारी जिंदगी एक ही काम करते रहते हैं और दूसरे जो एक ही जिंदगी में सारे काम कर देते हैं. ये मैं नहीं, ये वो दोनों कहते थे. और कहते क्या थे, करते थे.
1: बंडी और बबली फिल्म का गाना आपको सुनवा रहे हैं.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्य करत आहेत. या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यात

0: नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 ला आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानेच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली, ज्याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या निमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ल्ड टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
1: नवी मुंबईत नेरूळ इथं सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर आणि बीड इथंही सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रा आयोजित करण्यात आली होती. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आज सांगली इथं वृक्षारोपण करण्यात आलं.
0: भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील, तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज RBI ने वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. हवाई दलाच्या 94व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या संदेशाचं थेट प्रसारण आज रात्री 8:10 प्रसारित होणार असल्यानं 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 वाजता प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
3: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
4: Thank you.
3: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडेंट्स, बाष्पक वापरकर्ते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स। आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर। बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8 ते 10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी।

0: नवी मुंबई येथे आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्प के संचालनालय कामगार विभाग महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधनाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनेलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यात या 6 जणींनी आपापले अनुभवही कथन केले. राज्य लोकसेवा आयोग

0: हरमनप्रीत कौरनं काल कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधनाची निवड केली. स्मृती मंधना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार पदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनेलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यात या 6 जणींनी आपापले अनुभवही कथन केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यात निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. एमपीएससी किंवा इतर कोणतीही परीक्षा निपक्षपातीपणे आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त असल्याची हमी राज्य शासनानं दिली पाहिजे. त्यात काही घोटाळा असेल असं वाटलं तर त्याचा निषेध करणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात FIR दाखल करणार नाही असं पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. आंदोलनाच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचा आराखडा शासनानं येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या एका संघटनेनं निदर्शनं थांबवण्याची तयारी दर्शवली तर इतर 2 संघटनांनी निदर्शनं महानगरपालिका सांगेल त्या ठिकाणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसे, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकी टॉकी संच, मॅग्झिन आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आलं. नापिकी आणि कर्जबाजारीमुळे लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. जीवन गव्हाणे असं त्यांचं नाव आहे. गव्हाणे यांच्यावर 1.5 लाखांचं कर्ज होतं. कर्ज परतफेडीच्या ताणातून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:12 झालेली आहे.
3: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
4: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
5: श्रोतेहो अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या

0: बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका. 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: भ्रष्टाचार से जुड़ी कोई शिकायत है तो चुप मत रहिए. सेंट्रल विजिलेंस कमीशन यानी CVC भ्रष्टाचार के खिलाफ शिकायत दर्ज करने का एक जरिया है. अगर किसी सेंट्रल गवर्नमेंट डिपार्टमेंट या CVC के दायरे में आने वाली संस्था से जुड़ी शिकायत है तो आप CVC की वेबसाइट पर जाकर कंप्लेंट दर्ज कर सकते हैं. जानकारी और कंप्लेंट के लिए विजिट करें cvc.gov.in. सतर्क रहिए, जागरूक रहिए, क्योंकि बदलाव की शुरुआत हमारी आवाज से होती है.
4: अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासाला आकार देताना त्यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला दिशा देण्याचं काम केलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेष मधून घेणार आहोत. श्रोते हो, शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 2.5 दशकांच्या वाटचालीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला धोरणात्मक दिशा देण्याचं काम केलं. उत्पादन क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशानं त्यांनी महत्वाच्या विविध क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू केली. मेड इन इंडिया, व्यवसाय सुलभता आणि एक खिडकी धोरणाअंतर्गत नव्या उद्योगांच्या सुलभ उभारणीसाठी परवानग्या ते प्रत्यक्ष स्थापनेपर्यंतच्या असंख्य जाचक नियम अटी रद्द करत या प्रक्रियेचं सुलभीकरण केलं. संसाधनांची सहज उपलब्धता सुनिश्चित केली. यामुळे देशात उत्पादन क्षेत्रातल्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार झालं. एका अर्थाने भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने त्यांनी अनुकूल धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून भक्कम पाया रचला. याचविषयी अधिक सांगताहेत उद्योजक आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद महासचिव भावेश मारू.
1: भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत उत्पादन वाढवणे हा नाही, तर भारताला जागतिक उत्पादन साखळीतील एक महत्वाचे केंद्र बनवणे, स्थानिक उद्योगांना बळ देणे आणि मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा होय. यासाठी सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो म्हणजे

0: मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातच उत्पादन करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. परदेशातून तयार वस्तू आयात करण्याऐवजी त्या वस्तूंचे उत्पादन भारतात व्हावे, भारतीय उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धात्मक व्हावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानाने या प्रयत्नांना आणखी व्यापक दिशा दिली. आत्मनिर्भरतेचा अर्थ जगापासून वेगळे होणे असा नाही, तर भारताची उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान कौशल्य आणि पुरवठा साखळी मजबूत करून जगाशी अधिक सक्षमपणे स्पर्धा करणे असा त्याचा अर्थ आहे. या दिशेने अत्यंत महत्वाची ठरलेली योजना म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणजेच पीएलआय योजना. पीएलआय योजनेअंतर्गत उत्पादन वाढवणाऱ्या पात्र कंपन्यांना त्यांच्या अतिरिक्त उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन दिले जाते. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट, सोलर मॉड्यूल्स, टेक्सटाईल्स अशा विविध क्षेत्रामध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेकडे एमएसएमई क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. देशभरातील लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे उत्पादन, निर्यात आणि सेवा आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहेत. सरकारकडून एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज सुविधा, क्रेडिट गॅरंटी, तंत्रज्ञान सुधारणा, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या विविध उपाययोजना जसं जेम पोर्टल असेल करण्यात आलेल्या आहेत. सरकारी खरेदीमुळे एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न झाला आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तर त्याचा परिणाम थेट रोजगारावरती होतो. एखादा उद्योग वाढला की त्याच्याशी संबंधित अँसिलरी युनिट वाढतात म्हणजे पूरक उद्योग निर्माण होतात. वाहतूक, पॅकेजिंग, देखभाल, सेवा, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. म्हणूनच आत्मनिर्भर भारत ही केवळ सरकारची योजना नाही, ती उद्योग, कामगार, उद्योजक, एमएसएमई आणि सामान्य नागरिक यांच्या सहभागातून पुढे जाणारी एक व्यापक प्रक्रिया आहे.
1: श्रोते हो, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली आत्मनिर्भरता देशाच्या आर्थिक सुरक्षेचा कणा असल्याचं ओळखून प्रधानमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्राशी संलग्न उत्पादनालाही प्राधान्य दिलं. त्यामुळेच कधी काळी सर्वाधिक मोबाईल आयात करणारा आपला देश आज जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक आणि मोठा निर्यातदार देश बनला आहे. 76,000 कोटी रुपये तरतुदीच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या माध्यमातून देशातच चीप निर्मितीचे 5 पेक्षा जास्त प्रकल्प आकाराला येऊ लागले आहेत. इतकेच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता, मोटार वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी लागणाऱ्या घटकांच्या स्वदेशी उत्पादनानेही नवी दिशा घेतली आहे. प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू केलेल्या तंत्रज्ञान क्रांतीबद्दल अधिक सांगताहेत उद्योजिका आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्य माया वांगणकर.
2: आजच्या काळात कोणत्याही देशाची आर्थिक ताकद ही केवळ त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर किंवा पारंपरिक उद्योगांवर अवलंबून नसते, तर त्या देशाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्षमता किती मजबूत आहे यावरही ती अवलंबून असते. त्यामुळे भारतासाठी तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता ही केवळ एक गरज नाही, तर विकसित भारताच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षात भारताने तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल हँडसेटचे देशात होणारे उत्पादन. काही वर्षापूर्वी भारतात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोन पैकी मोठा हिस्सा परदेशातून इम्पोर्ट केला जातो. आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारतातच मोबाईल हँडसेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. एवढेच नव्हे तर भारतातून मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा बदल केवळ मोबाईल असेंबल करण्यापुरता मर्यादित नाही. मोबाईल उत्पादनासाठी लागणारे विविध घटक जसे की चार्जर, डिस्प्ले, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, पॅकेजिंग, टेस्टिंग यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योगांची क्षमता विकसित होतात. यामुळे मोठ्या कंपन्यांसोबतच एमएसएमई क्षेत्रालाही नवीन व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुभवातून भारताने आता तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे पुढचे महत्वाचे पाऊल उचलले आहे आणि ते म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्र. आज मोबाईल

0: फोन पासून कम्प्युटर, ऑटोमोबाईल पासून मेडिकल इक्विपमेंट आणि संरक्षण तंत्रज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत जवळपास प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानासाठी सेमीकंडक्टर आवश्यक आहे. म्हणूनच भारताने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले. देशातच सेमीकंडक्टर उत्पादनाचे इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग सारख्या क्षेत्रांमध्ये प्रकल्प उभारले जात आहेत. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की भविष्यातील महत्वाच्या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांच्या पुरवठ्यासाठी भारताला पूर्णपणे परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही. सेमीकंडक्टर उद्योगामुळे केवळ उत्पादन वाढणार नाही तर उच्च कौशल्याच्या रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. डिझाईन, इंजिनिअरिंग, रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असेल. त्यामुळे भारतातील तरुणांसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे. आता आपण भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI हे त्यातील सर्वात महत्वाचे क्षेत्र आहे. AI, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग यांचा वापर शिक्षण, शेती, वाहतूक आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये वाढणार आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले चिप्स, प्रोसेसर्स, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स आणि इतर सगळे बाकीचे हार्डवेअर भारतातच विकसित आणि उत्पादित करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या तरुणांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. आज मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेची सुरुवात आहे. सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये भारताने पुढील दशकात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय, भारताने केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक न राहता तंत्रज्ञान विकसित करणारा, त्याचे उत्पादन करणारा आणि संपूर्ण जगाला तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादने निर्यात करणारा देश बनणे हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट असणे गरजेचे आहे. माझ्या मते भारताचा प्रवास आता मेक इन इंडिया पासून रिसर्च, डिझाईन, डेव्हलप्ड अँड मेड इन इंडिया कडे झाला पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच आज देशात सागरी मालवाहतूक आणि व्यापारी जहाज बांधणीलाही मोठं बळ मिळालं आहे. दुसरीकडे वस्त्रोद्योगाला नवी दिशा देण्यासाठी अमरावतीत PM मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क साकारत आहे. या व्यतिरिक्त औषध निर्माण क्षेत्रासाठीच्या बल्क ड्रग्स पार्कच्या माध्यमातून कच्च्या मालासाठीची आत्मनिर्भरता, खेळणी उद्योगातली आयातीमध्ये झालेली 70% घट आणि निर्यातीतली वाढ, तसंच अवजड अभियांत्रिकी आणि रसायने क्षेत्रातली स्वदेशी उत्पादनं या सर्व बाबी उत्पादन क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला पूरक ठरल्या आहेत. प्रधानमंत्र्यांच्या याच प्रगतीशील धोरणाबद्दल अधिक सांगताहेत उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सदस्य निखिल कुरजर.
2: 2015 ते 2026 जहाज बांधणीसाठी आर्थिक सहाय्य धोरण म्हणून एक सुरू केलं होतं मोदी सरकारने. तर त्याच्यात कसं होतं की 4000 कोटीचं एक बजेट त्यांनी दिलं होतं 2015 मध्ये आणि त्यात 20% मदत देत होतो जे शिप बिल्डिंग जे करायचे त्यांच्यासाठी. मार्च 2026 पर्यंत 288 करार त्या स्कीमच्या अंतर्गत साईन केले गेले आणि ह्याच्यात जवळजवळ 456 जहाज होते आणि ह्याची ओव्हरऑल आउटले जी होती ती जवळजवळ 20,000 कोटीची होती. 2025 ते 2036 जहाज बांधणी आर्थिक सहाय्य योजना आली, म्हणजे धोरण आधी होतं आणि आता ती योजना आली. त्या योजनामध्ये कसं आहे की जवळजवळ 25,000 कोटीचा तो आउटले आहे, 70,000 कोटी टोटल आपला पॅकेज आहे, त्यात या योजनेचे जवळजवळ 25,000 कोटी आहेत. मग मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड, ह्याच्यात कसं आहे की ज्या कंपनींना अजून इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं म्हणजे त्यांना ते फंड रेझिंगसाठी इक्विटी मध्ये गव्हर्नमेंट पार्टिसिपेट करते, म्हणजे मॅरिटाईम इन्व्हेस्टमेंट फंड सुरू केलं त्यांनी, ज्याच्यात 49% पर्यंत गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करू शकते आणि त्या इक्विटी फंडिंगसाठी 25,000 कोटी आहेत. आणि शिप बिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे क्लस्टर्स जे आपण ऐकतो, तसं शिप बिल्डिंग क्लस्टर्ससाठी जवळजवळ 20,000 कोटी त्यांनी त्याच्यात अलोकेट केलं होतं. आता ह्याच्यात 2024 मध्ये आपण एकाच वर्षाचं आपण बोलू, 2024 ते 2025 आपण बोलू, 41,000 ग्रॉस टनेज जो होता तो 2025 मध्ये 58,000

0: ग्रॉस्ट नाही झाला. कापड आणि वस्त्र उद्योग या क्षेत्राबद्दल बोलू. ह्या क्षेत्रात आपलं 5F मॉडेल राबवलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी PM मित्र नावाची एक स्कीम आहे, प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल. अमरावती मध्ये एक चांगलं उदाहरण आहे, तिथे 1020 एकर ऑलरेडी घेतले गेले, 700 कोटी पर्यंत ते प्रकल्प ऑलरेडी ते अंमलबजावणी अंतर्गत आहे ऑलरेडी तेवढं, आणि 120 टन दरवर्षी तिथे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी कार्बन फायबर टेक्नॉलॉजीचा एक डेमॉन्स्ट्रेशन प्लांट पण येतोय अमरावती क्लस्टरमध्ये. आता आपण औषध निर्माण व आरोग्य क्षेत्राबद्दल बोलू. ह्या क्षेत्रात मेनली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे जे आपण बनवतो आणि विकतो, तर जे उदाहरण ह्या वर्षी मी बनवलं 100 कोटीचं मी विकलं, पुढच्या वर्षी मी 150 कोटी मी विकलं, म्हणजे हा 50 कोटीचा जो वाढ आहे त्या वाढचा आपल्याला एक पर्सेंटेज मिळतं सरकारातर्फे, आणि या वाढचा जो पर्सेंटेज जो आपल्याला भेटतो याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणतात. आणि औषध निर्माण क्षेत्रात हा तर खूपच मोठ्या प्रमाणाने वापरला जातोय.
1: श्रोते हो, एकूणात कधी काळी जगाचा ग्राहक असलेल्या भारताला जगाचं उत्पादन केंद्र ही ओळख मिळवून देत उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन प्राजक्ता कासले.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझा आवार माझा शिवार.

श्रोते नमस्कार. आजच्या माझा वार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं स्वागत करतो. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 15 अश्विन, शके 1948, दिनांक 7 ऑक्टोबर 2026. मंडळी, आज राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. ऐकूया तर शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझ शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 15 अश्विन शके 1948 अर्थात 7 ऑक्टोबर 2026. मंडळी, शेतीच्या उत्पादन क्षमतेचा पाया म्हणजे जमीन. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं, तिच्यातील सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्यांचं संतुलन राखणं, तिची धूप थांबवणं

या सगळ्या गोष्टी शेतीच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. आज जमिनीचं बिघडलेलं आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. याला शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणतात. आज आपण याविषयी माहिती करून घेऊया आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील डॉक्टर मनीष कस्तुरे. त्यांच्याशी संवाद साधला आहे विद्या तावडे यांनी.

0: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो मित्र हो असं म्हटलं जातं की आपण जर जमिनीचं आरोग्य सांभाळलं तरच आपलं पीक चांगलं उत्पादन देईल, तरच आपल्या पिकाचं आरोग्यही चांगलं राहील. तेव्हा आज आपण शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य हे कसं राखलं पाहिजे यासाठी आपल्याला काय करता येईल याविषयीची सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून, मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर मनीष कस्तुरे सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर सुरुवातीला शाश्वत मृदा व्यवस्थापन ही नेमकी काय संकल्पना आहे त्याविषयी सांगा.
1: मृदा व्यवस्थापन म्हणल्यानंतर आपलं मातीचे व्यवस्थापन, पण शाश्वत हा शब्द जोडणं अत्यंत गरजेचं आजच्या काळात. कारण की आजच्या काळात थोडीफार शेतीला आपण कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. शाश्वत म्हणजे कसं आहे की शाश्वत जमिनीचे व्यवस्थापन किंवा मृदा व्यवस्थापन म्हणजे त्या जमिनीची अशा प्रकारे व्यवस्थापन करावी की तिच्याकडून मिळणार उत्पन्न, पाणी संरक्षण, पाणी महत्वाचं आहे, पाणी संरक्षण, पर्यावरणातील इतर घटक म्हणजेच एकूण संपूर्ण परिसंस्था, त्यामध्ये कीटक आले, त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे सूक्ष्म जीव जंतू आले, त्यामुळे जमिनीत असणारे विविध कीटक आहेत म्हणजे गांडूळ आहे, वेगवेगळे छोटे छोटे प्राणी असतात, मुंगी आहे, ही पूर्ण परिसंस्था दीर्घकाळ टिकून राहावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे आपल्या मातीचं आरोग्य व्यवस्थित राहील, म्हणजे सुधारतील, आणि आवश्यक जी मातीचे कार्य आहे, जी मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: बरोबर.
1: सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण आपल्या जमिनीचा उपयोग अशा पद्धतीने करायचा आहे की ती उत्पादन तर दिलीच पाहिजे आपल्या ह्या पिढीला, पण उद्याच्या पिढीसाठी तिची सुपीकता, रचना म्हणजे जे स्ट्रक्चर म्हणतो आपण, रचना, पाणी धरण्याची क्षमता आणि त्यामध्ये असणारे जैवजीवन म्हणजे जैविक जीवन म्हणजे सॉइल मायक्रोब्स
0: हे
1: अबाधित ठेवले पाहिजे. यालाच आपण शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणू शकतो. आजकाल काय झालेलं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी टाळतो. म्हणजे पूर्वी आपण पाहायचो ना की आपल्या खेडेगावात प्रत्येक घरटी ही गुरं असायची, म्हैस असायचं, गाय असायची, बैल असायची, पण ते कुठेतरी वातावरण बिघडलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की पशुचा जो आपल्या अविभाज्य घटक होता शेतीचा तो कुठं तर नाहीसा झालेला आहे.
0: शेती आणि पशुपालन यांचं एक जवळचं नातं होतं ते आता मला वाटतं दुरावत चाललंय.
1: हो, त्यामुळे काय झालेलं आहे आपल्या जमिनीत शेणखत हा जो नावाचा प्रकार आहे ना तो फार कमी प्रमाणात पडला जातो, त्यामुळे पूर्ण मातीची जी रचना आहे ती बिघडत चाललेली आहे. त्यामुळे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अशा बरेचशा तंत्रज्ञान दिलेले आहेत ज्यामध्ये शाश्वत मृदा व्यवस्थापनचा देखील अंतर्भाव आहेच. जेव्हा आम्ही एखाद्या शिफारसीत खतमात्रा देतो त्यावेळेस विद्यापीठाच्या डायरीचं जर तुम्ही वाचन केलात तर त्यामध्ये प्रत्येक रासायनिक खतांच्या मात्रेसोबत शेणखताची जोड दिलेलीच आहे. या शेणखताच्या उपयोगाला कुठेतरी म्हणजे बगल दिली जाते, त्यामुळं सध्या आपल्या जमिनीचं आरोग्य थोडं बिघडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु शाश्वत मृदा व्यवस्थापन जर तुम्ही केलात, त्यामध्ये सेंद्रिय रासायनिक खतांचा आणि जैविक खतांचा जर योग्य वापर केलात ना तर आपण असं म्हणू शकतो की त्याला शाश्वत मृदा व्यवस्थापन आपण करत आहोत.
0: खरंय, म्हणजे जी जमिनीची जी पोषण मूल्य आहेत ती टिकवणं आज गरजेचं झालेलं.
1: जमिनीचे पोषण मूल्य शाश्वत प्रकारे टिकवणं गरजेचं आहे.
0: मग आता या जमिनीचं आरोग्य नेमकं कसं राखायचं?
1: आता आरोग्य, आरोग्य म्हणजे जीवपणा आला त्यामध्ये. आता माणसाचं आरोग्य आपण कसं म्हणतो की निरोगी आरोग्य पाहिजे, पण कुठल्याही रोगाला बळी पडता कामा नये. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये हे बघा, बरेचसे जे काय कीटक आहेत किंवा रोग आहेत ह्यांचा मूळ स्त्रोत जमिनीच आहे. परंतु आपण आपल्या जमिनीचं पोषण अशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याला इंग्लिशमध्ये आम्ही टर्मिनॉलॉजी न्यूट्रिएंट डिफेन्स मेकॅनिझम. आता पूर्वीचे लोक भरपूर खायचे, दूध प्यायचे, म्हणून ते निरोगी होते. काही काही लोकांनी

0: इंजेक्शन पाहिलं नाही हो कधी.
1: हो,
0: तर आताची पिढी ह्या नवीन जंक फूडमुळे ते बऱ्याचशा रोगाला बळी पडतात. तसंच ह्या मातीमध्ये देखील आहे. जर तुम्ही त्या मातीला पोषक अन्न दिलात, म्हणजे पिकानुसार पोषक अन्न दिलात आणि न्यूट्रिएंट डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो आपण, म्हणजे अशा प्रकारे आपण त्या पिकांसाठी अन्नद्रव्य द्यायचं की जेणेकरून त्यांच्यात म्हणजे रोगाला आणि कीटकाला ते बळी पडू नये, आपण जमिनीचे आरोग्य ह्याला म्हणतो. त्याचप्रमाणे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं की एक जिवंत प्रणाली म्हणून सतत कार्य करण्याची क्षमता, म्हणजे नेहमी त्यामधून अन्नद्रव्य उपलब्ध व्हावेत, वनस्पती व प्राण्यांची उत्पादकता टिकवणे, हवा व पाण्याची गुणवत्ता राखणे, म्हणजे पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. आपण अशा पद्धतीने त्यांना खत, सेंद्रिय खत असू दे, रासायनिक खत असू दे, दिलं पाहिजे, जेणेकरून हवा आणि पाणी प्रदूषित होता कामा नये आणि उत्पादन चांगलं पाहिजे, गुणवत्ता चांगली पाहिजे आणि सजीवांच्या आरोग्यास हातभार लावणे, ह्या सर्व गोष्टींचा ज्यामध्ये अंतर्भाव असतो त्याला म्हणतो आपण जमिनीचे आरोग्य.
1: बरोबर. मग हे जमिनीचं आरोग्य राखायचं कसं?
0: आता ऍक्च्युली जमिनीचे आरोग्य हे आपण जर समजून घ्यायचं तर त्याला तीन प्रमुख अंग आहेत. आता जमिनीचा जर विचार केला तर त्याला भौतिक आरोग्य जमिनीला आहे. त्यामध्ये कसं आहे, मातीची रचना कशी आहे, भुसभुशीतपणा त्या मातीचा कसा आहे, त्याची घनता कशी आहे, पाणी बुडण्याची क्षमता किती आहे, जलधारणता क्षमता किती आहे आणि मुलांसाठी त्याला उपलब्ध जागा किती आहे. मध्यम काळ्या जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता चांगली आहे. आपल्या लाल जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता थोडी कमी आहे. त्यांच्यातले अन्नद्रव्य थोडे वेगळे आहेत, आपल्यातले अन्नद्रव्य थोडे वेगळे आहेत, परंतु जमीन ती जमीन आहे, दोन्ही जमिनी सुपीक आहेत, परंतु थोडे भौतिक गुणधर्म वेगळे आहेत आणि त्याप्रमाणे ह्या भौतिक गुणधर्माचा विचार करून त्यामध्ये आपण काही उपाययोजना केले पाहिजेत. दुसरा अंग आहे ह्या जमिनीच्या आरोग्याचा, तो आहे रासायनिक. म्हणजे रासायनिक जे गुणधर्म आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे पीएच, म्हणजे ज्याला आपण सामू म्हणतो. त्यानंतर असते विद्युत वाहकता, म्हणजे त्या जमिनीमध्ये किती प्रकारचे धनप्रभार व ऋणप्रभाराचे आयन्स आहेत, त्यामध्ये म्हणजे अन्नद्रव्य आहेत. नंतर आहे सगळ्यात महत्वाचा भाग आहे सेंद्रिय कर्ब. सर्वसाधारणतः अशी एक ट्रेंड आहे की सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. म्हणजे आपण बघतोय की वनांचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. बरोबर आहे, हिरवाई कमी होत चाललेली आहे. ऑब्व्हियसली त्याचा सेंद्रिय कर्बावरती परिणाम होतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा रासायनिक गुणधर्म असा आहे की देवाणघेवाणची प्रक्रिया. मातीमध्ये जेव्हा आपण खत देतो ते रासायनिक असू दे किंवा सेंद्रिय असू दे, तेव्हा त्यातून काही अन्नद्रव्य लिबरेट होतात, निघतात, बाहेर पडतात त्या सोल्युशन मध्ये आणि तो कुठेतरी चिकटला पाहिजे. ते कुठे चिकटतात, मातीचा एक बारीक अंश असतो त्यावरती जाऊन ते चिटकतात आणि त्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. जेवढी देवाणघेवाणची प्रक्रिया चांगली तेवढं आपल्या मातीचं आरोग्य चांगलं, म्हणजे त्याला इंग्लिश म्हणतात कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी. हा झाला एक रासायनिक भाग. हा झाला दुसरा अंग. तिसरा अंग जमिनीचा आरोग्याचा म्हणताना जैविक आरोग्य. तुमच्या जमिनीमध्ये किती सूक्ष्मजीव आहेत, तुमच्या मातीमध्ये किती सूक्ष्मजीव आहेत, गांडूळ किती आहेत, बुरशी किती आहे, वेगवेगळे जीवाणू किती आहेत, म्हणजे मृदजीवांची क्रियाशीलता म्हणजे इफिशियन्सी किती आहे. म्हणजे हे बघा, आपण जेव्हा कुठली खतं देतो त्या खताचं विघटन पासून मिनरलायझेशन पर्यंत ह्या प्रक्रियेमध्ये ह्या सूक्ष्मजीवांचा मोठा रोल आहे. कारण हे घटक सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, अन्नद्रव्यांचे चक्रीकरण म्हणजे अन्नद्रव्यांचे सायकल कंप्लीट करतात. त्याचप्रमाणे मातीची रचना सुधारण्यासाठी महत्वाचे पडते. म्हणजे जमिनीचे आरोग्य राखताना भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म ह्या गोष्टींचा आपण सारासार विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: या सर्व गोष्टींचा विचार करून जमिनीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची?
0: आरोग्याची काळजी, आता माणसाने आरोग्याची काळजी कशी घ्यावी, साधारणतः आपण एक थंबरूल आहे की सकाळी उठावं, व्यायाम करावं, सकस अन्न खावं, म्हणजे बाहेरच्या अन्नापेक्षा घरात तयार केलेलं अन्न खावं, म्हणजे जेणेकरून आपले सगळे प्रॉब्लेम्स कमी होतात. त्याचप्रमाणे मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे की आपल्या भारत देशातल्या, महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या असा अभ्यासाअंती निदर्शनास आलेला आहे की आपल्या अनेक भागात जमिनीतील सेंद्रिय कर्म कमी होत आहे, त्यामुळे अन्नद्रव्याचा समतोल. दुसरी गोष्ट आहे, आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो कोकण पट्ट्यामध्ये. दुर्दैवाने ह्या वर्षी पावसाचा थोडा ते उणीवच आहे, परंतु इन जनरल आपल्याकडे बऱ्यापैकी पाऊस पडतो. हल्ली पावसाची इंटेन्सिटी बदललेली आहे, एका दिवशी 100 मिलीमीटर 200 मिलीमीटर पाऊस पडतो, ह्यामुळे जमिनीची धूप होते. विचार करा, माती तयार होण्याकरता साधारणतः 100 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो आणि एका पावसामध्ये आपल्या वरच्या भागातील मातीची धूप होणे म्हणजे आपलं नुकसान आहे मोठं, हे लक्षात येत नाही कोणाच्या. म्हणजे त्यावेळेस आपला समुद्र लाल होतो, खरं तर लाल होता कामा नाही,

0: आपण बांध बंदिस्त घालून माती टिकवली
1: अडवली
0: पाहिजे,
1: पाहिजे.
0: म्हणजे जी जमिनीची धूप होते ती एक आपण कमी केली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यातला घट्टपणा म्हणजे हार्डनेस, आणि काय काय वेळेस आता आपल्याकडे ऍसिडिक सॉइल्स आहेत आणि आपल्या उत्तर कोकणात जर गेलात तर तिकडे थोडे न्यूट्रल टू अल्कधर्मी सॉइल्स आहेत. हा, आणि ह्याच्यामुळे देखील आपल्या जमिनीच्या आरोग्यावरती परिणाम होतो. त्याचप्रमाणे पाण्याचा अयोग्य वापर, त्या पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढं दिलं पाहिजे ना. विद्यापीठाने प्रत्येक पिकांच्या पाण्याची गरज हे आपल्या त्या डायरीमध्ये दिलेली आहे, त्यानुसारच पाणी दिलं पाहिजे. पण आपली एक टेंडन्सी आहे की पाणी सोडलं की ते साचेपर्यंत आपण ते देतो, त्याच्यामुळे देखील जमिनीचं आरोग्य धोक्यात येतं. आजकाल काय झालेलं आहे की आपण आजकाल थोडं असं लिथार्जिक झालेलो आहोत, आळशी झालेलो. जो काही पालापाचोळा कचरा काढतो तो आपण जाळून टाकतो. जाळणं ही चुकीचं आहे, म्हणजे आपण सेंद्रिय पदार्थाचं विघटन करावं, त्याचं आपण डिकम्पोजिशन करावं. त्याऐवजी काय करतो, आपण डायरेक्टली जातो त्याचा ॲश होतो. म्हणजे एक तर प्रदूषणास आपण कारणीभूत ठरतो, दुसरं आपल्या जमिनीतील जो सेंद्रिय पदार्थ जमिनीत पडला पाहिजे तो आपण काय टाकत नाही. म्हणजे इन जनरल ह्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि विद्यापीठ यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही वेगवेगळे मातीचे नमुने चेक करत असतो. त्या मातीच्या नमुन्यात चेक केल्यानंतर असं लक्षात येते की जमिनीतील नत्राची आणि सेंद्रिय कर्बांची कमतरता असल्याचे म्हणजे दिसून आलेले आम्हाला. म्हणजे आपल्याकडे नत्र पण कमी आहे आणि सेंद्रिय कर्ब पण कमी आहे. म्हणजे या पूर्ण अभ्यासावर आपल्या लक्षात येते की मृदा आरोग्य तपासणीत भौतिक व जैविक निर्देशांकांचा समावेश वाढवण्याची गरज आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, पीएच एसी एनपीके, त्यानंतर बोरॉन आलं, हा, त्यानंतर सल्फर आला, आता काही दिवसानंतर कार्बनची पण मात्रा आपण त्यामध्ये किती असली हे गरजेचं आहे. यामुळे जमिनीचं आरोग्य आपण तिथं आपण राखलं जाऊ शकतो.
1: आता शाश्वत मृदा व्यवस्थापनाची प्रमुख पावलं कोणती म्हणता येतील, यासाठी सुरुवातीला काय करायला पाहिजे?
0: आता आपण केव्हाही जेव्हा पीक घेत असतो, म्हणजे खरीप हंगाम असू दे, रबी हंगाम असू दे, किंवा पाण्याची व्यवस्था असून म्हणजे उन्हाळी हंगाम असू दे, प्रत्येक हंगामात शाश्वत व्यवस्था म्हणजे पहिली पायरी म्हणजे अंदाजावर नाही, म्हणजे माझी जमीन चांगली आहे, माझी सुपीक चांगली आहे, माझी आजी आजोबा एवढं उत्पादन घ्यायची, हा अंदाज झाला. अंदाजावर नव्हे तर तपासणी आधारित शेती केली पाहिजे. म्हणजे तुमच्या मातीचा नमुना तुम्ही तपासला पाहिजे. म्हणजे माती परीक्षणातून तुमच्यातला जमिनीचा पीएच काय आहे, त्यात विद्युत वाहकता किती आहे, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे, उपलब्ध अन्न द्रव्याची स्थिती समजू शकते. म्हणजे इन जनरल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आपली स्कीम आहे सॉइल हेल्थ कार्ड. म्हणजे आपण कसं आपलं हेल्थ कार्ड आपला फॅमिली डॉक्टर तयार असतो, तसंच आपल्या जमिनीची सॉइल हेल्थ कार्ड आपण तयार करून घेतलं पाहिजे आणि त्या माती परीक्षणाच्या आधारे शिफारसींचा वापर करून खतांची मात्रा ठरवावी. यामध्ये कसं होतं, समजा आपण उपलब्ध नत्र चेक केलं आणि उपलब्ध नत्राची मात्रा 300 किंवा 350 किलो प्रति हेक्टर आहे, त्यावेळेस शिफारशी खत मात्रा जर 50 किलो असेल तर 50 किलो द्यायची गरज नाही, त्यामध्ये आपण 25% कपात करू शकतो. म्हणजे माझ्या जमिनीमध्ये पूर्वीच उपलब्ध नत्र भरपूर आहे, परंतु मी चेक केल्यानंतर लक्षात आलं की माझ्या पिकाची गरज कमी आहे, तर 50% रासायनिक खतांचा आपण बचत करू शकतो. म्हणजे ह्या शाश्वत मृदा व्यवस्थापनामध्ये पहिलं महत्वाचं पाऊल आहे की तुम्ही माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हणजे पूर्ण भारतभर सॉइल टेस्ट बेस्ड बॅलन्स आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे माती परीक्षण आधारित समतोल आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ह्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे.
1: बरोबर, त्यानंतर आपल्याला काय करता येईल?
0: आता ऍक्च्युली जेव्हा आपण माती परीक्षणासाठी माती गोळा करतो त्यावेळेस शास्त्रोक्त पद्धतीनेच माती गोळा करावी. म्हणजे साधारणतः तुमचे जर शेती पिके असतील त्यामध्ये भात असेल, विविध कडधान्य असतील, साधारणतः त्यावेळेस 15 सेंटीमीटरचा मातीचा नमुना घ्यावा. व्यवस्थित प्रमाणाने तुम्ही जर मातीचा नमुना गोळा केला तर तुमचं इन जनरल सॉइल हेल्थ कार्ड व्यवस्थित होऊ शकतं. आणि त्यामध्ये आपण मग वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करून आपण आपली खतांची मात्रा कुठल्या पद्धतीने द्यावी, त्यासाठी आपल्या विद्यापीठाने 3 स्तर दिले आहेत, काही 6 स्तर आहेत. म्हणजे त्या स्तरानुसार जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर तुमचे जमिनीचं आरोग्य देखील अबाधित राहतं, पिकांच्या उत्पादनात भर होतं, उत्पादनाच्या गुणवत्तेत भर होतं आणि आपल्याला मगाशी बोललो ना आपण की पुढच्या पिढीसाठी पुढच्या हंगामासाठी आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांची मात्रा राखली पाहिजे, ही राखली पण जाते.
1: मग अशी तुम्ही म्हणालात की आपल्या जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब आहे ते कमी होत चाललंय, मग यासाठी काय उपाय करता येतील?
0: आता सेंद्रिय कर्ब हा मृदा आरोग्याचा अत्यंत महत्वाचा आधार आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय की कार्बनचं प्रमाण, आणि त्या कार्बनला वेगवेगळे इतर घटक जोडलेले असतात. म्हणजे ह्यामध्ये

0: उदाहरण सांगेल तुम्हाला की आजकाल बाजारात ह्युबिक ऍसिड, फलविक ऍसिड अत्यंत प्रमाणात मुबलक प्रमाणे मिळतं, परंतु ह्युमिक ऍसिड आणि फलविक ऍसिड हे दोन जे ऍसिड आहेत हे आपल्या जेव्हा आपण सेंद्रिय कर्बाचं विघटन करतो म्हणजे डिकम्पोजिशन करतो, खत तयार करतो, त्यावेळेस जे मोठे मोठे आपले मॉलिक्युलर वेट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, जे तसले घटक असतात त्याच्यापासून ह्युमिक ऍसिड आणि फलविक ऍसिड तयार होतो. आता सेंद्रिय कर्बामुळे मातीची रचना, जलधारणा क्षमता, सूक्ष्मजीवांची कार्यशीलता म्हणजे सूक्ष्मजीव असतो त्यांची कार्यशीलता, आणि जे काय आपण रासायनिक खतामार्फत अन्नद्रव्य देतो त्यांचं व्यवस्थित चक्रीकरण म्हणजे ते झाडांच्या मुळापर्यंत जाणं, ह्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे कोण करतं तर सेंद्रिय कर्ब. आता इन जनरल काय करतो आपण म्हणजे सेंद्रिय कर्बासाठी आता आपल्याकडे बरेचसे उपाय आहेत. शेणखत आहे, चांगले कुजलेले कंपोस्ट आहे, कंपोस्ट म्हणजे सिटीमध्ये तयार करतात ते कंपोस्ट आहे, त्यामध्ये घेताना काळजी घ्यावी प्लास्टिक नसावं, चांगलं कुजलेलं कंपोस्ट असावं. गांडूळ खत, आयसिनिया फोयोटिडा आणि इड्रुलेस युजिनी ह्या दोन स्पेसीज आहेत गांडुळाच्या, त्या गांडुळाच्या मदतीने तुम्ही काय विशिष्ट पद्धतीने जर गांडूळ खत तयार केला तर गांडूळ खत, हिरवळीची खते म्हणजे त्यामध्ये दहेंचा आला, बरशीम आलं, आपल्याकडे गवार आलं, वेगवेगळ्या चवळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पल्सेस आहेत, ते म्हणजे आपण हिरवळीची खते म्हणून वापरला जातो. आपण जेव्हा कुठलंही पीक घेतो ते पीक कशासाठी घेतो, आपल्याला खाण्यासाठी, म्हणजे भाताचा पेंढा राहतो तसाच, बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा आपण कडधान्य हार्वेस्ट करतो, फक्त आपण कडधान्य घेतो, उरलेला हार्वेस्ट म्हणजे ह्या सगळ्या पिकांचा अवशेष, कधी कधी पानगळ होते आपल्या जी पानं असतात ती पानं, त्यानंतर आपण आता हल्ली विद्यापीठाने आंब्यामध्ये रिज्युव्हनेशन टेक्नॉलॉजी दिलेली आहे, म्हणजे मोठी झाडे असतील तुमची 50-50 40-40 वर्षाची, आता ती मोठी हार्वेस्टिंगला अडचण असतात, त्यामुळे विद्यापीठाने रिज्युव्हनेशन टेक्निक दिलेली आहे, त्याचा आपण छाटणी करतो. छाटणी केल्यानंतर त्या पिकांचे जे अवशेष आहेत ती सगळे अवशेष, आणि इन जनरल आपल्या शेतावरती किंवा बांधावरती जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत ते आपण ह्या जे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वापरू शकतो. हे झालं सगळ्यात प्राथमिक, म्हणजे पिकांचे अवशेष वगैरे सगळे प्राथमिक. आता ह्या प्राथमिक वरती आपण त्या कुजवण्यासाठी त्याला शेण लागणार, बरोबर आहे, शेण लागणार म्हणजे अर्धवट कुजलेले अवशेष प्रमाण शेण, सूक्ष्मद्रव्य लागणार, ह्या सगळ्यांचा वापर करून एक चांगलं कुजवलेलं म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स त्यामध्ये ते कुजवून त्यामध्ये तुम्ही सेंद्रिय पदार्थ अशा प्रकारे तुम्ही कुजवलेले खत तयार करायचे, आणि ते सेंद्रिय पदार्थाचा म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी एक उत्तम स्त्रोत होऊ शकतं.
1: खरंय. याशिवाय आणखी काय आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात?
0: आता उपाययोजना म्हणजे मी तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की कुठलाही काडी कचरा शेतामध्ये तयार असणारा जाळू नका. जे काही पिकाचे अवशेष आहेत त्याचं आच्छादन म्हणून वापर करू शकता, म्हणजे मल्चिंग, आपले भाताचा पेंढा असेल किंवा जे काही पिकांचे अवशेष असतील, पालापाचोळा असेल, ते तुम्ही त्या आच्छादन म्हणून वापर करा. त्यावर आच्छादन म्हणून वापर केल्यामुळे सूर्यकिरणाचा जो डायरेक्ट इफेक्ट आहे म्हणजे सॉइल मॉइश्चर डिप्लीट करण्यासाठी, कमी करण्यासाठी, तो कमी होईल, आणि त्या पूर्ण पिकांच्या अवशेषाचा विघटन होऊन त्या ठिकाणी एक चांगला सेंद्रिय कर्बाचा पॅच तयार होईल. आणि जेव्हा सेंद्रिय कर्बाचा पॅच तयार होतो त्यामुळे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अबाधित राखलंच पाहिजे. कुठलेही म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये तयार होतात त्यांना काही जाळू नका, त्या अवशेषांचे म्हणजे जे काही रेसिड्यू मिळतात त्यांचे पुनर्चक्रण करा, म्हणजे ते वापरले पाहिजेत. आणि ह्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही संतुलित वापर केला तर तुम्हाला निश्चितच शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणजे तुमच्या जमिनीची सुपीकता तुम्ही पुढच्या पिढीकरता शाश्वत अबाधित ठेवाल अशी अपेक्षा आहे.
1: खरंय. मातीमधले जे जैविक घटक आहेत त्यांना आपण अबाधित राखलं पाहिजे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता एकात्मिक अन्नद्रव्याबद्दल मी थोडं बोलतो. त्यामध्ये जेव्हा आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यावेळेस आपण जेव्हा खत देतो म्हणजे सेंद्रिय पदार्थाचे असू दे किंवा रासायनिक माध्यमातून खत देतो, तेव्हा ना इन जनरल 4 R लक्षात घेतले पाहिजे. 4 R म्हणजे राईट सोर्स, म्हणजे योग्य स्त्रोत पाहिजे तुम्हाला, म्हणजे जे काही खतांची तुम्ही कुठून घेता, कुठल्या विभागातून घेता, त्याचं योग्य स्त्रोत तुम्हाला माहित पाहिजे. दुसरा आर आहे तो राईट रेट, म्हणजे योग्य मात्रा. विद्यापीठाने जे काही मात्रा सांगितलेल्या आहे विविध पिकांचे त्याची योग्य मात्रा दिली पाहिजे. राईट टाईम म्हणजे खत योग्य त्या वेळीच दिली पाहिजे, खते कधी पण देऊन चालणार नाही. राईट टाईम योग्य वेळेत खत दिली पाहिजे, आणि राईट प्लेस योग्य ठिकाणी खत दिली पाहिजे. आता योग्य ठिकाणी म्हणजे कसं, आंब्यामध्ये कसं सांगितलं विद्यापीठाने की आंब्यामध्ये आपला भाताचा कॅनोपी प्रमाणे तुम्ही रिंग काढा, रिंग पद्धतीने खत द्या, किंवा जर तुमच्याकडे ड्रीप इरिगेशन असेल तर फर्ट इरिगेशनच्या माध्यमातून खत द्या. अशा प्रकारे म्हणजे राईट सोर्स, योग्य स्त्रोत, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी खत जर दिलात तर तुम्हाला

0: रासायनिक, भौतिक आणि जैविक, जे आपण आता प्रश्न विचारलात की मातीतील जैविक जीवन जपण्यासाठी काय केलं पाहिजे. आता जैविक जीवन जपणं ही अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून तर हल्ली बघा ना, कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर, नैसर्गिक शेती, आजकाल आपण नैसर्गिक शेतीवरती भरपूर बोलतोय. कारण की नैसर्गिक शेतीमध्ये काय करतात आपण, की आपल्या पर्यावरणानुसार, आपल्या भागानुसार, आपल्या जमिनीतील जे सूक्ष्मजीव आहेत, असंख्य सूक्ष्मजीव आहेत, आणि त्या सूक्ष्मजीवांचं कार्य काय, ते सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतात. विघटन करत असताना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवतात. आणि त्यामध्ये काही सूक्ष्मजीव असे आहेत जे नत्राचं स्थिरीकरण करतात, म्हणजे जे लेग्युमिनस क्रॉप म्हणतो ना आपण, की नत्राचं स्थिरीकरण करतात. काही पालास विरघळणारे जीवाणू आहेत, पालास उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, हे ते मदत करतात. म्हणून ह्या जैविक जीवन जपलं पाहिजे. आता आधुनिक जे संशोधन झालेलं आहे त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की ह्या सूक्ष्मजीवांचे अन्नद्रव्य चक्रीकरण, कार्बन साठवण, म्हणजे आपण हल्ली कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो, की कार्बन साठवलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जमिनीचे भौतिक गुणधर्म म्हणजेच आरोग्य हे टिकवलं पाहिजे, यासाठी ह्या सूक्ष्मजीवांचं अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून आपण चांगले कुजलेले शेणखत असू दे, त्यामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे, एकाच क्रॉपच्या मागं न लागता वेगवेगळ्या पद्धतीने क्रॉप्स घेतले पाहिजेत, वेगवेगळी पिकं घेतली पाहिजेत. आणि जे काही जैविक खत आहेत त्यात बायोफर्टिलायझर असू दे, ट्रायकोडर्मा असू दे, त्यानंतर रायझोबियम असू दे, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, KSB आहेत, म्हणजे पोटॅशियम सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, ह्यांचा आपण वापर केला पाहिजे. जैविक खतांचा वापर हा म्हणजे काही मोठा रॉकेट सायन्स नाहीये. इन जनरल तर माती परीक्षण, सेंद्रिय स्त्रोत व संतुलित खत व्यवस्थापन ह्या एकात्मिक जर चौकटीत जर तुम्ही बसवलात तर तुमच्या मातीतील जी जैव आहेत ह्याचं आरामात आपण जतन करू शकतो.
1: बरोबर. आता पिकांची फेरपलट आणि विविधीकरण याविषयी जरा सांगा.
0: आता पिकांची फेरपलट, जर समजा आपण सतत एका ठिकाणी एकच पीक घेत बसलो तर दोन चार गोष्टी त्यात होतात. म्हणजे त्या अन्नद्रव्यावरती ताण दिला जातो. दुसरी गोष्ट आहे, तीच ती गोष्ट तिथे असल्यामुळे वेगवेगळे तण येतात, किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि मातीच्या जैविक घटकातील विविधता म्हणजे राखू शकते. आता इन जनरल आपण दररोज एकच भाजी खाण्यास आपलं मन पण करत नाही, म्हणजे नको वाटतं, काल तीच भाजी होती, सकाळी तीच भाजी होती. म्हणून थोडं चेंजेस पाहिजे. म्हणजे पीक जर बदललं तर मुलांची संरचना बदलते, मुलांची संरचना बदल तर तिथले जैविक जे म्हणजे आपण म्हणतो मायक्रो क्लायमेट, सॉइल मधलं मायक्रो क्लायमेट ते चेंज होतं. त्यामुळं पिकांचा फेरपलट करणं गरजेचं आहे. आता कडधान्य घ्या, तेलबिया घ्या किंवा दुसरे धान्य घ्या. आमच्याकडे पल्सेस आहेत, आपल्याकडे डॉलिसिस बीन आहे, कडवा वाल आपण घेतो, हे घ्या. त्यानंतर उन्हाळी मका घ्या, म्हणजे तुमच्याकडे पाणी उपलब्धतेनुसार. असं केल्यानंतर काय होतं की कडधान्य घेतल्यानंतर कडधान्याच्या मुळावरती जैविक नत्र जो आहे तो स्थिरीकरण करतो. आणि भात पिकाने आपण शिफारसित खतमात्रा टाकलेली आहे, म्हणजे शिफारसित खतमात्रा जे त्यांनी अपटेक केलेलं आहे, घेतलेलं आहे, ह्या कडधान्याच्या पिकामुळे पुन्हा त्याची जी सुपीकता आहे ती टिकून ठेवतो. आणि कडधान्य पिकामध्ये काय होते माहिती का, कडधान्य पिकामध्ये बरेचसे पानं त्याचे जे प्लांट पार्ट्स आहेत ते जमिनीत पडतात नैसर्गिकता, त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढतं आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. जेव्हा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं, जेव्हा तुमचं नत्राचं स्थिरीकरण होतं, म्हणजे आपण इनडायरेक्टली शाश्वत मृदा व्यवस्थापनाकडे जातोय. म्हणजे त्यासाठी पिकांचं फेरपालट आणि क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, विविधपणा असणं गरजेचं आहे.
1: शेवटी आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: एकच म्हणजे शेतकरी मित्रांना विनंती आहे माझी, संदेश नाही माझी विनंतीच आहे. कारण कसं आहे की आजकालच्या या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीनुसार मी त्यांना रिक्वेस्ट करू शकतो की शाश्वत मृदा व्यवस्थापन म्हणजे यामध्ये अजिबात खर्च वाढत नाही, उलट योग्य नियोजनामुळे अनावश्यक निविष्ठा कमी करणे, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर, पाण्याची बचत, मातीची उत्पादकता टिकवणे व दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. प्रत्येकाने आपल्या शेताची माती, पाऊस, पीक पद्धती आणि बाजारपेठ ह्या सगळ्यांचा विचार करून एकच उपाय सर्वांसाठी दृष्टिकोन टाळावा. म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे की माती परीक्षण करा, सेंद्रिय पदार्थ परत द्या, म्हणजे ऑर्गॅनिक रिसायकलिंग करून सेंद्रिय पदार्थ आपण जे काढतो जमिनीतून ती त्याला परत देणं गरजेचं आहे. माती उघडी ठेवू नका, म्हणजे शेती करा, अन्नद्रव्य संतुलित द्या, पाणी जपून वापरा, मातीची धूप रोका, मातीतील जैव जीवन जपा. या सर्व गोष्टीचा जर अवलंब केला तर निश्चितच मातीचे आरोग्य

0: व शेतीची शाश्वतता ह्या दोन्ही मजबूत करता येतील. हाच एवढीच माझी विनंती शेतकऱ्यांना आहे.
1: तेव्हा शेतकरी मित्र, तुमच्या लक्षात आलंच असेल, मातीचं आरोग्य जेव्हा आपण सांभाळू तेव्हाच आपलं उत्पादन वाढणार आहे, आणि माती हीच आपला शाश्वत जो उत्पादन देणारा पर्याय आहे तो आहे. जर आज आपण इथे आलात आणि शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य हे कसं राखलं पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या शेतकरी मित्रांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, याबरोबरच आजच्या माझा आवार माझं शिवार कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: रत्नागिरी आकाशवाणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकत होता. बरं श्रोतो, याबरोबरच आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये. नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आताच आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू. 8:10 भारतीय हवाई दल दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांचा संदेश दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. आणि आता बातम्या विस्तारानं. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं आज नवी दिल्ली इथे झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळामध्ये आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत अशी वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं ते म्हणाले. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असंही ते म्हणाले.

0: 7 ऑक्टोबर 2001 ला आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली याबद्दल त्यांनी देशवासियांचे भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दामध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची समर्पणाची मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली
1: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ल्ड टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे
0: नवी मुंबईत नेरूळ इथे सेवा ज्योती यात्रा नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली नाशिक धुळे अहिल्यानगर बीड सांगली आणि इतरत्रही विकसित भारत संकल्प सभा सेवा ज्योत यात्रा वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले होते भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात वाढ केली होती ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला त्याआधी जुलै महिन्यामध्ये हा दर 4.45% इतका होता चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील तर किरकोळ किंमत आधारित चलन फुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज RBI वर्तवला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे आधुनिक रसायनशास्त्रासाठी विशेषतः औषध निर्माण विकासासाठी हा एक महत्वाचा शोध आहे 12 दशलक्ष स्वीडिश क्रोनरचा हा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना विभागून दिला जाईल भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली स्मृती मंधाना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनीलिता टोप्पो कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यामध्ये समावेश होता या सोहळ्यामध्ये या 6 जणींनी आपापले अनुभव देखील कथन केले तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन बनलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं त्यांनी आज नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या निमित्तानं ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या संचालक मंडळ सदस्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

समाजाचा कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण आवश्यक आहे, असं ते म्हणाले. ग्लोबल साऊथ देशांसाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारतीय वायुदल योग्य दिशेने वाटचाल करत आहे, मात्र सध्याच्या तुलनेत वाटचालीचा वेग आणखी वाढवला जाऊ शकतो असं मत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी व्यक्त केलं. भारतीय वायुदलाच्या 94व्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वेगानं विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वायुदलानं आपल्या क्षमता वाढवण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. एमपीएससी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यामध्ये निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग

आसमान आँखों में सारी रात जाएगी।

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz. श्रोतेहो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 वाजून 55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधार.